0: मित्रांशिवाय आयुष्य अपूर्णच, हसणं भांडणं आणि गाणं सगळं शेअर करायचं.
1: तेरे जैसा यार कहां, ऐसा यार आला.
0: जुन्या दिवसांची आठवण आली की मन पुन्हा शाळेत जात.
2: लकडी की काठी, काठी पे घोडा.
0: मनात बीट्स वाजल्या की शरीर आपोआप फिरकत. त्याच सोबत
3: गावाची आठवण, मातीचा सुगंध.
0: जुन्या गाण्यांचा तोच सुगंध, तीच नशा.
1: पहला नशा, पहला खुमार.
0: घेऊन येत आहे आपल्यासाठी पुणेरी आवाज 107.8 FM. आनंदी रहा, आनंद लुटा.
4: कंप्यूटर से नजर नहीं हटती, नजारे हम क्या देखें.
5: अगर देखने का समय नहीं है तो सुनी लीजिए पुणेरी आवाज 107.8. खुश रहो, खुशियां बांटो.

ऐतिहासिक, सामाजिक व सांस्कृतिक माहिती देणारे आपले झक्कास रेडिओ स्टेशन पुणेरी आवाज ऐकत रहा 107.8 FM. आनंदी रहा आणि आनंद लुटा.

जनगणनेच्या पहिल्या टप्प्यात हाउस लिस्टिंग आणि हाउसिंग सेन्सस म्हणजे आपल्या आवाजाची गणना होईल. तुमच्या सहभागाने हे यशस्वी करूया. प्रत्येक व्यक्ती जोडली गेले पाहिजे, प्रत्येक घर जोडले गेले पाहिजे आणि देशाने पुढे गेले पाहिजे. जनगणना 2027 आपली आहे. जनगणना आपली आहे.

0: नमस्कार श्रोते हो, कसे आहात? आणि तुमचा आमचा आपुलकीचा जिव्हाळ्याचा प्रश्न, गाणी ऐकताय ना, ऐकायलाच हवी. कारण आम्ही तुमच्यासाठी घेऊन आलेला कार्यक्रम ज्याचं नाव आहे स्वरसंध्या, आणि हा कार्यक्रम तुम्ही ऐकतात फक्त आणि फक्त पुणेरी आवाज FM बँड 107.8 MHz वर. आनंदी रहा, आनंद लुटा. श्रोते हो, कार्यक्रमाच्या सुरुवातीला आम्ही तुम्हाला एक धून ऐकवली होती, त्याच्यावर कदाचित तुमच्या लक्षात आलंही असेल की आजच्या भागात आपण कोणत्या वाद्याबद्दल माहिती जाणून घेणार आहोत डॉक्टर स्मिता सोनी यांच्याकडनं. तर स्मिता सोनी यांचं तसेच तुमच्या सगळ्या श्रोत्यांचं सुद्धा स्वरसंध्या या कार्यक्रमामध्ये मनपूर्वक स्वागत करतो. वाद्य आहे माउथ ऑर्गन, ज्याला मराठीमध्ये बाजा म्हटलं जातं. चला तर मग आजच्या भागात कोणती कोणती गाणी ऐकणार होती त्या आपण जाणून घेऊयात. 1956 साली प्रसिद्ध झालेला असा कोणता हिंदी चित्रपट होता जो हिंदी चित्रपट सृष्टीतील आतापर्यंत सर्वोत्कृष्ट थ्रिलर्स पैकी एक मानला जातो? नंबर 2, भारताला स्वातंत्र्य मिळाल्यानंतरचा प्रदर्शित झालेला पहिला हिंदी चित्रपट कोणता होता? नंबर 3, 1969 साली प्रदर्शित झालेला असा कोणता हिंदी चित्रपट होता ज्याला 1969 मधल्या फिल्मफेअर अवॉर्ड मध्ये सर्वोत्कृष्ट चित्रपटाचा पुरस्कार मिळाला होता? नंबर 4, 1958 साली प्रदर्शित झालेल्या हिंदी चित्रपटातील असे कोणते गाणे आहे ज्या गाण्यामध्ये RD बर्मन यांनी पहिल्यांदा माउथ ऑर्गन वाजवला होता? अनेक प्रश्न, अनेक गाणी आपण ऐकणारच आहोत. सुरू करूयात आजच्या भागाला. ताई, आज तुम्ही आम्हाला माउथ ऑर्गन किंवा मराठीमध्ये बाजा म्हटलं जातं त्याच्याबद्दल तुम्ही माहिती देणार. तर आम्ही सगळेच श्रोते, मी सुद्धा उत्सुक आहे माउथ ऑर्गन संदर्भातली माहिती जाणून घेण्यासाठी.
1: ऋषी, हे पण एक सुशीर वाद्य म्हणजेच विंड इन्स्ट्रुमेंट बरं का, यालाच हार्मोनिका असं पण म्हटलं जातं. मराठीत आपण बाजा असं साधं सुधं नाव याला दिलंय. शेकडो वर्षांपूर्वी चीनमध्ये पहिला बाजा बनला असावा असा अंदाज आहे. याचं बाहेरचं अंग लाकडाचं असतं आणि श्वास फुंकण्यासाठी आतमध्ये एक सिंगल किंवा डबल अशी पट्टी असते. त्याच्या आतमध्ये धातूच्या पातळ स्लाइस सारख्या पट्ट्या असतात. या ब्रासच्या, ब्रॉन्झच्या किंवा स्टीलच्या असतात. कलाकारांनी माउथ ऑर्गनमध्ये हवा फुंकली की त्या नाजूक पट्ट्या अतिशय सुमधूर आवाज करतात. साधारणपणे हवा फुंकण्यासाठी 10 छिद्र असणारा माउथ ऑर्गन जास्तीत जास्त प्रचलित आहे. म्हणजे किती प्रचलित आहे माहितीये का? इंटरनेटवरची एक माहिती अशी सांगते की 2019 मध्ये जगात सर्वाधिक विक्री झालेलं वाद्य ते आहे माउथ ऑर्गन. हे छोटंसं वाद्य अगदी खिशात मावेल असं पॉकेट फ्रेंडली आहे बरं का. म्हणजे खिशात मावतं म्हणून फक्त पॉकेट फ्रेंडली असं नाही, तर हे सामान्य लोकांना सुद्धा परवडतं म्हणूनही पॉकेट फ्रेंडली आहे. सगळ्या वयाच्या लोकांमध्ये ते लोकप्रिय आहे. अगदी जत्रेतल्या छोट्या चिल्ल्यापिल्ल्यांपासून ते जागतिक कीर्तीच्या कलाकारांपर्यंत सर्वांना. त्यामुळे याच्यातून बॉलिवूड कसं सुटेल? अर्थातच बॉलिवूडमध्ये माउथ ऑर्गनचा वापरही भरपूर झालाय.
0: वा ताई, तुम्ही इंटरेस्टिंग गोष्ट आम्हाला सांगितलीत की 2019 साली जे वाद्य जगभरामध्ये जास्त प्रमाणात विकलं गेलं ते वाद्य म्हणजे माउथ ऑर्गन. वा वा वा, सुरेख सुरेख. खरं तर मग श्रोतो, आता वेळ झालेली आपल्या आजच्या भागाच्या पहिल्या गाण्याकडे जायची. श्रोतो, 1956 साली प्रसिद्ध झालेला असा कोणता हिंदी चित्रपट होता जो हिंदी चित्रपट सृष्टीतील आतापर्यंतचा सर्वोत्कृष्ट थ्रिलर्स पैकी एक मानला जातो? श्रोतो, 1956 साली एक हिंदी चित्रपट प्रदर्शित झाला होता, त्याचं नाव होतं CID, आणि हा चित्रपट हिंदी चित्रपट सृष्टीतील आतापर्यंतचा सर्वोत्कृष्ट थ्रिलर पैकी एक मानला जातो. आता आम्ही तुम्हाला जे गाणं ऐकवणार आहोत या गाण्यामध्ये ज्यांनी माउथ ऑर्गन वाजवलेलं आहे त्या व्यक्तीचं ओरिजिनल नाव आहे मिलन गुप्ता. आणि मला जातं आणखी माहिती तुम्हाला द्यावीशी वाटते ती म्हणजे फेमस अभिनेत्री वहिदा रहमान यांनी हिंदी चित्रपटातली कारकीर्द ह्या CID चित्रपटापासून सुरुवात केली. चला तर मग ऐकूया CID चित्रपटामधलं हे पुढचं गीत.

0: कार्यक्रम मधला पुढचा प्रश्न मला तुम्हाला असा विचारायचा आहे की बाजा किंवा माउथ ऑर्गन म्हणलं की जरा तो हलका फुलका असणार असं समजलं जातं, तर हे बरोबर आहे का?
1: हो ऋषी, पुष्कळ तथ्य आहे याच्यामध्ये, कारण याच्यामध्ये स्वरांचे छोटे छोटे तुकडे हे खूप छान वाजतात. साहजिकच वाजवणाऱ्याच्या श्वासांच्या किंवा पावलांच्या तालात हा माउथ ऑर्गन खूपच छान वाजतो, त्यामुळे संगीत दिग्दर्शकांनी सुद्धा अनेक गाण्यांमध्ये तो मूड अगदी तसाच पकडलाय. अगदी पहिले जे हिंदी सिनेमे येऊन गेले ना, त्यातलं एक जुनं गाणं सगळ्यांना आठवतच असेल.
0: तेच गाणं कार्यक्रमाचा आपल्या भागातलं दुसरं गाणं आम्ही तुम्हाला आता ऐकवणार आहोत. श्रोतो, मगाशी मी तुम्हाला म्हणालो होतो की भारताला स्वातंत्र्य मिळाल्यानंतर प्रदर्शित झालेला पहिला वेळा हिंदी चित्रपट कोणता, तर श्रोतो 15 ऑगस्ट 1947 साली आपला भारत देश स्वतंत्र झाला आणि त्याच दिवशी एक हिंदी चित्रपट प्रदर्शित झाला होता, त्याचं नाव होते शहनाई. ह्या चित्रपट स्वातंत्र्य मिळाल्यानंतरचा प्रदर्शित झालेला पहिला हिंदी चित्रपट होता. ह्या चित्रपटामध्ये माउथ ऑर्गन वापरलं गेलं आहे. पहिल्या या शहनाई चित्रपटामध्ये वापरण्यात आला होता. आता आम्ही जे तुम्हाला पुढचं गाणं ऐकणार आहोत त्याचे ओरिजिनल माउथ ऑर्गन वादक होते फिरोज दमरी. गाण्याचे बोल आहेत आजा मेरी जान संडे के संडे. कदाचित लक्षात येईल असेल ह्याच गाण्यावरनं पूर्वी दूरदर्शनवरती एक जाहिरात सुद्धा आली होती.

0: मगाशा प्रश्नामध्ये मी हलका फुलका मूड असा शब्द वापरला होता मागच्या प्रश्नामध्ये. हे जर का हलका फुलका मूड साठी माउथ ऑर्गन वापर होत असेल तर मग आपण जो म्युझिक थेरपी करतोय त्याच्यात या माउथ ऑर्गनचा कुठे वापर केला जातो?
1: सुरुवातीला म्युझिक थेरपीमध्ये आपण क्लायंटची हिस्ट्री घेतो, त्यांची आवडती वाद्य, त्यांचे आवडते गायक वादक यांची माहिती करून घेतो, तसंच त्यांच्या मानसिक अवस्थेची पण माहिती करून घेतो. बरेच आजार ना ताणतणावातून निर्माण होणारे असतात, बरं का. आता हा ताण हलका करायला क्लायंटला संगीत ऐकणे, वाजवणे किंवा स्वतः म्हणणे यातलं जे आवडेल ते करायला मुभा असते. जर क्लायंटला माउथ ऑर्गन आवडत असेल तर तो शिकायला आम्ही जरूर प्रवृत्त करतो, कारण तो वाजवणे हे थोड्या प्रयत्नांनी जमायला लागते. तसेच यात श्वास फुंकायचे असल्यामुळे थोडासा प्राणायामासारखा परिणाम सुद्धा आपोआप मिळतो, आणि याच्यात श्वास आत ओढायचे असे पण सूर काढता येतात, बरं का. म्हणजे क्लायंटला दोन्ही प्रकारे प्रॅक्टिस होते, श्वास आत ओढणे आणि श्वास फुंकणे. याच्या आतमध्ये धातूच्या ज्या मेटॅलिक स्लाइसेस असतात ना किंवा रीड्स, त्या आधीच ट्यून केलेल्या असतात, त्यामुळे नवशिका माणूस सुद्धा एखादं गाणं हार्मोनिकावर किंवा माउथ ऑर्गनवर पटकन शिकू शकतो आणि त्याला क्रिएटिव्हिटीचा आनंद मिळायला लागतो. शिवाय या वाद्यातल्या बऱ्याचशा गाण्यांचे अर्थ पण हलके फुलके असतात, त्याच्यात मस्ती, रोमांस, बिनधास्तपणा, आशावाद अशा अनेक गोष्टी असतात, आणि त्यामुळे म्युझिक थेरपीमध्ये आम्ही बाजाचा भरपूर वापर करतो.
0: ताई तुम्ही खूप छान माहिती सांगितली. श्रोता आता वेळ झालेली आपल्या आजच्या भागातल्या तिसऱ्या गाण्याकडे जायची. श्रोतो 1969 साली प्रदर्शित झालेला असा कोणता हिंदी चित्रपट होता ज्याला 1969 मधल्या फिल्म फेअर अवॉर्ड मध्ये सर्वोत्कृष्ट चित्रपटाचा पुरस्कार मिळाला होता? श्रोतो 1969 साली एक हिंदी चित्रपट प्रदर्शित झाला होता, त्याचे नाव होते आराधना, आणि ह्याच चित्रपटाला 1969 मध्ये सर्वोत्कृष्ट चित्रपटाचा फिल्मफेअर पुरस्कार मिळाला होता. आता आपण जे गाणं ऐकणार आहोत, हिरोईन म्हणजे शर्मिला टागोर एका ट्रेनमध्ये बसून प्रवास करते आणि हिरो म्हणजेच राजेश खन्ना एका जीपमध्ये बसून प्रवास करतोय आणि प्रवासातलं गाणं तो म्हणत आहे. कदाचित लोकांनी ओळखलं पण असेल, गाण्याचे बोल आहेत मेरी सपनों की रानी कब आएगी.

0: श्रोतो अशीच काही मौतरगण संदर्भातली माहिती आणि गाणी. उदाहरणार्थ 1958 साली प्रदर्शित झालेला हिंदी चित्रपट मधलं असं कोणते गाणे आहे ज्या गाण्यामध्ये आर डी बर्मन यांनी पहिला मौतरगण वाजवला होता, काय आहे हे आपण जाणून घेणार आहोत, पण एका क्षणभर विश्रांतीनंतर. तुम्ही कुठेही जाऊ नका, ऐकत रहा स्वर संध्या, फक्त आणि फक्त पुणेरी आवाज FM बँड 107.8 MHz वर. आनंदी रहा, आनंद लुटा.
1: लिबास चाहे जो हो, अंदर से हम सब हिंदुस्तानी हैं. एकता की जोड़ में सबको बांधता पुणेरी आवाज 107.8. खुश रहो, खुशियां बांटो. आइए आइए, दरवाजे पे क्यों खड़े हैं? अंदर आइए. ये घर है मुस्कुराहट का, यहाँ बसती है खुशियाँ. ये है पुणेरी आवाज 107.8. खुश रहो, खुशियाँ बांटो.
0: नमस्कार श्रोते हो, क्षणभर विश्रांती नंतर मी आरजे ऋषी आणि
2: डॉक्टर स्मिता सोवनी
0: स्वर संध्या या मालिकेमध्ये तुमचं सगळ्यांचं पुनश्च स्वागत करतो. हा कार्यक्रम तुम्ही ऐकत आहात फक्त आणि फक्त पुणेरी आवाज रेडिओ FM बँड 107.8 MHz वर. आनंदी रहा, आनंद लुटा. ताई, विश्रांतीला जायच्या आधी तुम्ही मौतरगणच्या संदर्भातली माहिती श्रोत्यांना दिली, त्याचा वापर कुठे केला जातो, त्याच्यानंतर त्याला अलकं फुलकं का म्हणलं जातं, त्याच्या संदर्भात पण माहिती सांगितली. आता आपण जे श्रोत्यांना गाणं ऐकवलं मेरे सपने के रानी, ते तसं पाहायला गेलं तर एकदम खूप छान रोमॅन्टिक मूड मधलं आपण ऐकवलं. तुम्ही मगाशी बिंदासपणाचं पण म्हणाला होतात की माउथऑर्गन हा बिंदासपणासाठी सुद्धा वापरला जातो, तर त्याच्याबद्दल जरा थोडस तुम्ही सांगू शकाल का?
2: हो ऋषी, खूप वेळेला आपल्याला इतरांचं मन राखता राखता खूप तारेवरची कसरत होते, ती व्यक्त करता येत नाही, पण ती आत राहिली तर घुसमट होते. अशा वेळेला बिंदास मूडची गाणी मदत करतात. जणू त्या गाण्यातली बेफिकिरी आपल्यातच आहे अशी स्पंदनं ऐकणाऱ्याच्या मनावर उमटतात आणि त्यांच्या भावना मोकळ्या होतात. आता याच गाण्यात पाहना, नायक स्वतः काही खूप सक्सेसफुल असेल असं नाही, पण स्वतःचं फेल्युअर मित्रांसोबत सांगताना तो त्या भावनेतून मोकळा होत जातो आणि स्वतःच हसतो. त्या गाण्याच्या स्वरांनी जणू परत पुढचे प्रयत्न करायला नव्याने तयार होतो. ऐकूया हे पुढचं गाणं.
0: त्याच अनुषंगाने आपण आता पुढच्या गाण्याकडे येणार आहोत. श्रोतो, 1958 साली प्रदर्शित झालेला हिंदी चित्रपट असं कोणतं गाणं आहे ज्या गाण्यामधून आर डी बर्मन यांनी पहिल्यांदा माउथऑर्गन वाजवला होता? श्रोतो, 1958 साली एक हिंदी चित्रपट प्रदर्शित झाला होता, त्याचं नाव होतं सोलवा साल. आणि ह्या चित्रपटामध्ये एक गाणे आहे ते एका ट्रेनमध्ये शूट झाले आहे आणि त्या गाण्यामध्ये आपण जो माउथऑर्गन ऐकतो तो स्वतः आर डी बर्मन यांनी पहिल्यांदा वाजवला. आणि माउथऑर्गन वाजवण्यासाठी इंडस्ट्रीमध्ये आगमन केले ते ह्याच गाण्याने. कदाचित श्रोत्यांना कळले असेल की मी कोणत्या गाण्याबद्दल बोलतोय. गाण्याचे बोल आहेत, हे अपना दिल तो आवार.

श्रोतो 1975 साली प्रदर्शित झालेला असा कोणता हिंदी चित्रपट होता जो त्यावेळेचा सर्वाधिक कमाई करणारा भारतीय चित्रपट होता? श्रोतो 1975 साली एक हिंदी चित्रपट प्रदर्शित झाला होता, त्याचं नाव होतं शोले। आणि हा चित्रपट सुरुवातीला 204 मिनिटांचा होता, म्हणजेच तब्बल 3 तास 24 मिनिटांचा होता। पण 1990 साली जेव्हा तो परत प्रदर्शित झाला त्यावेळेला तो 198 मिनिटांचा केला गेला, म्हणजेच 3 तास 18 मिनिटांचा हा चित्रपट केला गेला। हा चित्रपट मुंबईच्या मिनरवा थिएटरमध्ये तब्बल 5 वर्षाहून अधिक काळ प्रदर्शित होत होता। शोले हा चित्रपट त्यावेळेचा सर्वाधिक कमाई करणारा भारतीय चित्रपट होता। जाता जाता श्रोते मला आणखी एक आठवण सांगायची, ज्या वेळेला शोले हा चित्रपट पहिल्या वेळेला दूरदर्शनवरती जेव्हा येणार होता त्यावेळेला रस्त्यावरची रहदारी ही पूर्णपणे कमी झाली होती, रस्ता पूर्णपणे शिक्षकाट होता। ह्या चित्रपटाचा उल्लेख केल्यानंतर त्यावेळेला आवर्जून माझे बाबा मला आठवण सांगायचे, ही मला एकदम आठवली म्हणून मी तुमच्या बरोबर शेअर केली। चला तर मग ऐकूया गाणं। ओळखलं पण असेल तुम्ही की मी कोणत्या गाण्याबद्दल बोलतोय, ज्याच्यामध्ये माउथ ऑर्गन वापरलेलं आहे, आणि ते गाणं म्हणजे ये दोस्ती हम नहीं तोडेंगे।

0: ऋषी, सत्ते पे सत्ता मधले अतरंगी भाऊ आठवत आहेत का?
1: हो।
0: किती गोंधळ घालणारे असले तरी कसे बिंदास जगत असतात नाही ते? मग अशा बिंदास जगणाऱ्या या अतरंगी भावांच्या गाण्यात माउथ ऑर्गन तर पाहिजेच।
1: हेच गाणं हिंट दिलेलीच आहे त्यांनी। तो 1982 साली प्रसिद्ध झालेला असा कोणता हिंदी चित्रपट होता जो 1954 साली प्रदर्शित झालेला एका अमेरिकन संगीतमय चित्रपटातून घेतला होता? शोधो। 1982 साली एक हिंदी चित्रपट प्रदर्शित झाला होता, त्या चित्रपटाचे नाव होत सत्ते पे सत्ता, आणि हा चित्रपट 7 ब्राइड्स फॉर 7 ब्रदर्स या 1954 साली प्रदर्शित झालेल्या एका अमेरिकन संगीतमय चित्रपटातून घेतला होता। शोधो गाणं ज्याच्यामध्ये साती भावंड त्यांनी वर्णन केलं त्याप्रमाणे मनमुरातपणे बिंदास्तपणे अगदी बिंदास जगत आहे असा टाइपचा सीन या गाण्यामध्ये दाखवले गेलेला आहे। गाण्याचे बोल आहेत, जिंदगी मिलके बिताएंगे।

0: ताई आपण रोमॅन्टिक मूड मधला त्याच पद्धतीने बिंदास्तपणाचं सुद्धा गाणं आपण ऐकवलं, तर दुःख विसरणं फार कठीण जातं असं म्हणतात, तर त्या संदर्भातलं एखादं गाणं तुमच्याकडे आहे का हो, की ज्याच्यामध्ये माउथ ऑर्गन वापरलेलं आहे आणि ज्यांना दुःख विसरायचे त्यांना सुद्धा खूप सोपं होऊन जाईल?
1: पूर्वी दोस्ती सिनेमा येऊन गेला, आठवते? त्याच्यामध्ये दोन मित्र असतात, त्याच्यामध्ये एकाला दुःखाने अश्रू अनावर झालेले असतात, तेव्हा दुसरा मित्र येतो आणि त्याची समजूत घालतो. समजूत घालताना राही मनवा दुःख की चिंता क्यू सताती है, दुःख तो अपना साथी है, हे गाणं तो मित्र म्हणत असतो. मित्र सांत्वन करत असताना या मित्राचं हळूहळू सांत्वन होतं आणि तो पुन्हा आनंदी होतो. हे चित्रीकरण करता करता बरोबर त्याच क्षणी मित्र अश्रू पुसतो, खिशातून बाजा काढतो आणि समजूत घालणाऱ्या मित्रासोबत त्या संगीतात सामीलही होतो. दोस्ती सिनेमात एकूणच बाजाचा वापर भरपूर केलाय. तर ऋषी, हे गाणं आपल्या श्रोत्यांना ऐकवतोस का?
0: हो नक्कीच. चला तर मग पुढचं गाणं आपण ऐकणार, दोस्ती या चित्रपटातलं. हा जो दोस्ती चित्रपट आहे तो 1964 साली प्रदर्शित झाला होता आणि ह्या चित्रपटाला 1964 सालच्या फिल्मफेअर अवॉर्ड मध्ये तब्बल 6 पारितोषिके मिळाली होती. चित्रपटामध्ये अभिनेत्याचं नाव संजय खान. संजय खान यांनी ह्याच चित्रपटामधून आपल्या हिंदी चित्रपट सृष्टीची कारकीर्द सुरू केली. दोस्ती हा चित्रपट अभिनेता संजय खान यांचा पहिला चित्रपट होता. गाण्याचे बोल आहेत, राही मनवा दुःखी चिंता क्यों सताती है, दुःख तो अपना साथी है.

0: श्रोतो आता आपल्या कार्यक्रमाची वेळ झालेली आहे, कारण पुढचा कार्यक्रम लाईनअप झालेला आहे, त्यामुळे आजचा भाग इथे संपवत आहे. पण तत्पूर्वी तुम्हाला स्वरसंध्या या मालिकेच्या संदर्भात काही प्रतिक्रिया द्यायच्या असतील तर संपर्क क्रमांकावरती तुम्ही आमच्याशी संपर्क करू शकता. व्हॉइस नोटच्या माध्यमातून सुद्धा आम्हाला प्रतिक्रिया पोहोचू शकणार आहात. दिलेली प्रतिक्रिया जर खूप चांगली वाटली तर तुमच्याच आवाजात आमच्या ह्या कार्यक्रमाची प्रतिक्रिया आम्ही तुम्हाला ऐकू शकणार आहोत. मोबाईल क्रमांक आहे 7414999185. मोबाईल क्रमांक पुन्हा सांगतो 7414999185. श्रोतो जाता जाता असंच एक सुरेख गाणं तुमच्यासाठी सोडून जातोय. गाणं आहे काश्मीर की कली या चित्रपटामधलं, शम्मी कपूर वरती शूट केलेलं हे गाणं तुमच्यासाठी सोडून जातोय. या गाण्याचे गीतकार आहेत एस एच बिहारी, संगीतकार आहेत ओ पी नय्यर आणि स्वरसाज चढवला आहे मोहम्मद रफी यांनी. तर आता मग आजचा भाग मी इथेच थांबवतोय. नवीन वाद्यांसह पुन्हा आम्ही भेटायला येऊ, तोपर्यंत मला म्हणजेच आरजे ऋषीला आणि
1: डॉक्टर स्मिता सोवनी
0: निरोप द्या. धन्यवाद. ऐकत रहा पुणेरी आवाज FM बँड 107.8 मेगाहर्ट्झ वर. आनंदी रहा, आनंद लुटा.

हाउस लिस्टिंग आणि हाउसिंग सेन्सर्स म्हणजे आपल्या आवाजाची गणना होईल. तुमच्या सहभागाने हे यशस्वी करूया. प्रत्येक व्यक्ती जोडली गेले पाहिजे, प्रत्येक घर जोडले गेले पाहिजे आणि देशाने पुढे गेले पाहिजे. जनगणना 2027 आपली आहे. जनगणना आपली आहे.

ऐतिहासिक सामाजिक व सांस्कृतिक माहिती देणारे आपले झक्कास रेडिओ स्टेशन पुणेरी आवाज ऐकत रहा 107.8 FM आनंदी रहा आणि आनंद लुटा.

आपल्या आवाजाची गणना होईल. तुमच्या सहभागाने हे यशस्वी करूया. प्रत्येक व्यक्ती जोडली गेले पाहिजे, प्रत्येक घर जोडले गेले पाहिजे आणि देशाने पुढे गेले पाहिजे. जनगणना 2027 आपली आहे. जनगणना आपली आहे.

गाण्यांच्या सुरात दडलेली संस्कारांची गोडी, पिढ्यानपिढ्या चालत असलेल्या परंपरेचा गंध आणि मनाला स्पर्श करणारी भावांची संगती, आणि हे सगळं ऐका फक्त आपल्या पुणेरी आवाज 107.8 FM वर. आनंदी रहा, आनंद लुटा.

0: पावसाच्या थेंबात दडलेलं जुनं प्रेम, आठवणींचा ओलावा. कधी कधी विरहातलं मौन सुद्धा गाण्यापेक्षा जास्त बोलत.
1: अश्विनी
0: जीवन म्हणजे चालत राहणं, गाणं, हसणं आणि स्वप्न पाहणं.
2: वाऱ्यावरती गंध पसरला ना ते मनाचे.
0: आईचा आवाज म्हणजे मनाला शांती मिळवण्याचं संगीत. या सगळ्यांची सांगड कुठे बर घातली जाते? आपल्याच पुणेरी आवाज 107.8 FM वर. आनंदी रहा, आनंद लुटा.
3: अजी सुनते हो?
4: हाँ सुनी तो रहा हूँ.
3: क्या सुन रहे हो?
4: रेडियो पुणेरी आवाज.
3: ओ रेडियो पुणेरी आवाज 107.8 FM. खुश रहो.

जनगणनेच्या पहिल्या टप्प्यात हाउस लिस्टिंग आणि हाउसिंग सेन्सस म्हणजे आपल्या आवाजाची गणना होईल. तुमच्या सहभागाने हे यशस्वी करूया. प्रत्येक व्यक्ती जोडली गेले पाहिजे, प्रत्येक घर जोडले गेले पाहिजे आणि देशाने पुढे गेले पाहिजे. जनगणना 2027 आपली आहे. जनगणना आपली आहे.

0: आपको ये क्या हो गया।
1: मैं हूँ गीतांजलि राव, फिल्म एंड टेलीविजन एक्ट्रेस। नमस्कार, आप सुन रहे हैं रेडियो पुनेरी आवाज 107.8 FM। खुश रहो, खुशियाँ बांटो।
2: नमस्कार अलक प्रेमी रसिक श्रोते हो, नमस्कार। तुम्ही ऐकत आहात पुनेरी आवाज अर्थात 107.8 FM आणि तुम्ही आहात आरजे जगदीश सोबत। खास अलक प्रेमी रसिक श्रोत्यांसाठी आणि अलककरांना संधी मिळावी यासाठी गेल्या 4 वर्षापासून सुरू असलेल्या कुरकुरीत खुसखुशीत रंगतदार तजेलदार मजेदार उठावदार बहारदार दमदार आणि दिवसेंदिवस रसिकांच्या अर्थात अलक प्रेमी रसिक श्रोते हो तुमच्या आणि अलककार मित्रांच्या पसंतीस उतरलेल्या कार्यक्रमात अलकची झलक मध्ये अलग तुमची रसिक श्रोते हो झलक आमची। अलग प्रेमी रसिक श्रोते हो, आज 10 ऑगस्ट 2025 प्रयोग क्रमांक 168। अलग प्रेमी रसिक श्रोते हो, 5 दिवसानंतर तुम्हा आम्हा सर्व भारतीयांना अभिमान वाटेल असा सुवर्ण क्षण आपल्या आयुष्यात येणार आहे। अर्थात तो दिवस म्हणजे भारत मातेच्या स्वातंत्र्यतेचा आणि स्वतंत्रता दिन म्हणजेच स्वातंत्र्य दिन। हा जाज्वल्य अभिमानाचा राष्ट्रीय सण आपण सगळे उत्साहाने साजरा करू, कारण आपण तमाम भारत मातेचे लाडके सुपुत्र आहोत। अलक प्रेमी रसिक श्रोते हो, स्वातंत्र्य दिनाच्या हार्दिक शुभेच्छा तुम्हाला सर्वांना पुणेरी आवाज 107.8 FM वतीने देऊन आरजे जगदीश प्रयोग क्रमांक 168 अर्थात 10 ऑगस्ट 2025 कार्यक्रमातील पहिल्या अलककडे वळतोय। साधा माणूस या टोपण नावाने लिहिणाऱ्या लोणावळा पुणे येथील अलककार अमोल तावरे लिहितात, अरे बाळा ऐक ना ऐक ना, मला जरा तुझ्याशी बोलायचंय रे। आईचा केविर मनास्वर खोल होत होता। आई अगं खूप थकलोय ग, आज सकाळी बोलू ना, तू जा झोप आता। आता तू थकत नाही, कुणीतरी काहीतरी सांगावं याची फक्त वाट पाहतो। अलकर अमोल, अनमोल संदेश दिला आहात तुम्ही। खरच आपण गरज असते त्यावेळेला समोरच्या बरोबर संवाद साधत नाही, आणि जेव्हा आपल्याला गरज असते तेव्हा ती व्यक्ती संवाद साधण्यासाठी आपल्या बरोबर नसते। वेळ निघून गेल्यानंतर वेळेचा पश्चाताप, वेळ निघून गेल्यानंतर संधी गेली म्हणून पश्चाताप करण्यात आणि वेळेला दुष्ण देण्यात काहीच अर्थ नसतो। किती उत्तम संदेश तुम्ही या अलकमन दिलात। खरं म्हणजे आई बरोबर तर आपण संवाद साधलाच पाहिजे, कारण आई म्हणजे आपलं मनगूज असते आणि आईशी हितगूज करणं यासाठी आपण काय वेळाच्या बंधना पलीकडे गेलं पाहिजे। मला खरंच ही अलक प्रचंड भावली, उत्तम अलगचा एक उत्तम नमुना असं म्हणजे माझं मत आहे। बाकी कोणाचंही काही असो, जिथे आईचा विषय येतो ना आणि जिथे त्या ठिकाणी तुटलेले बंध पश्चातापाच्या गाठीने पुन्हा आवळले जातात तिथे त्या ठिकाणी मला खरंच सद्गतीत व्हायला होते। अलग करामोल, मानाचा मानाचा मुद्रा तुमच्या अलकला आणि अलक मधल्या त्या भावनांना। चला तर अलक प्रेमी रसिक श्रोते वळूया पुढच्या अलककडे, जे आपल्याला पाठवले वडगाव घेनंद पुणे येथून अलककर चंद्रकला सुनील गांधीले यांनी। अलककर चंद्रकला यांनी आपल्याला अलक पाठवले आणि त्या लिहितात, सोन्याच्या दुकानात बायकोने पसंत केलेला हार वजन केला, किंमत ऐकून त्याने खिसा चाचपला, आधी वजन करा तो म्हणाला,

0: जी आईने दिलेली मोड त्याला दिवसभर आठवत नव्हती. अलंकार चंद्रकला, तुम्हाला चंद्रकला हार मिळायला हवा तुमच्या या अलंकसाठी. बायकोसाठी त्या ठिकाणी पसंत केलाय, किंमत ऐकून खिसा चाचपावा लागतोय, आणि तेव्हा आईने दिलेली मोड त्याला सापडते. आई नेहमीच आपल्यासोबत असते. अलंकारामोल ऐकताय ना तुम्ही, ऐकलंच पाहिजे आपण आईचं सगळ्यांनी. आई किती महत्वाची असते हे त्या अलंकमध्ये आणि आता या अलंकमध्ये दोन्ही अलंकमध्ये सांगितलंय. आई आपलीच असते आणि नियमितपणे आई आपल्या बरोबरच असते. अलंकार चंद्रकलाम, तुमच्या अलंकला सुद्धा मानाचा मानाचा मुजरा. खूप छान छान अलंक तुम्ही सगळेजण पाठवता आणि माझं दिल गार्डन गार्डन करून टाकता. वा, चला तर वळूया पुढच्या अलंकडे. जे आपल्याला पाठवले वर्षा श्रेया टोपण नावाने नागपूर येथून, अलंकार सौ वर्षा श्रीकांत गंपावार यांनी. अलंकार वर्षा लिहितात, शिक्षकाने शाळा संपल्यावर शाळा सोडून जाणाऱ्या मुलांना सांगितले की 10 वर्षांनी मला भेटायला या. 10 वर्षांनी भेटायला काही मोजके विद्यार्थी आले. ते सर्व वेगवेगळ्या उद्यावर काम करत होते, पण त्यांचा पेशा मात्र शिक्षकाचाच होता. तेव्हा शिक्षक म्हणाले, वर्गात फक्त यांनाच भेटीचं महत्व कळलं, कारण ते माझ्यासारखेच. वा अलंकार वर्षा, तुम्ही सहज सांगून टाकलं, जे भेटायला आले ते मोजके विद्यार्थी वेगवेगळ्या हुद्द्यांवर होते, पण ते शिक्षकच होते. वेगवेगळ्या हुद्द्यावर गेल्यानंतर आपण या शिक्षकामुळेच वेगवेगळ्या हुद्द्यावर आहोत याचं महत्व पटलं, भेटीचं महत्व पटलं. कारण भेटी गाठींमधून आपण कुठे आहोत, काय करतो, आपली किती प्रगती झाली, किती उत्कर्ष झालाय, हे त्या शिक्षकांना ऐकायचं आहे आणि शिक्षकांना हे दाखवून द्यायचं आहे, म्हणजे हे सांगायचं आहे की हे महत्व आहे, याला महत्व आहे. खूप छान, खूपच उत्तम, धन्यवाद. चला तर अलंकप्रेमी रसिक श्रोते वळूया पुढच्या अलंकडे, जे आपल्याला पाठवले अलंकार सहाय्यक प्राध्यापक भारतकर बीटी अंबाजोगाई येथून. अलंकार भारतकर, तुमच्या वेळी प्रेमात पडली या काव्यसंग्रहाचं कौतुक सर्वत्र चाललेलं आहे, ते ऐकून त्या ठिकाणी मला तो काव्यसंग्रह कधी माझ्यापर्यंत पोचेल असा प्रश्न पडलाय. म्हणजे त्या ठिकाणी तो काव्यसंग्रह मला सविस्तर वाचता येईल. जरी त्या ठिकाणी मी कौतुक ऐकत असलो तरी मला ते ऐकवायचं आहे इतरांना, आणि इतरांना ते पुस्तक पाहायला द्यायचं आहे, खास करून माझ्या विद्यार्थ्यांना. चला तर ऐकूया अलंकार बीटी यांची अलंक. पाऊस आणि पावसात भिजून चिंब होणं तिला खूप आवडायचं, पण तिला त्याची नेहमीच सोबत लागायची. त्याला भिजायला नाही तर तिचं भिजलेलं रूप पाहायला आवडायचं. म्हणून दोघे पावसात घराबाहेर पडली हातात हात घेऊन, ओल्या चिंब पावसात 7 फेरे घेऊनच घरी परतले. अलंकार बीटी, ओल्या चिंब पावसात 7 फेरे घेतलेलं ते प्रेम मला वाटत नाही आता कधी तुटेल, कधी विभक्त होईल, ते अखंड असणार आहे. कारण अग्निकुंड जो आहे, म्हणजेच तो लग्नाचा जो यज्ञ आहे, लग्नाचं त्या ठिकाणी जी वेदी आहे, त्या वेदीतला तो धगधगता अग्नी जो आहे, तो अग्नी पावसातही भिजलेला नाही आहे आणि पावसातही आग लागले, आणि ही आग म्हणजेच त्या ठिकाणी त्यांच्या 7 जन्मांची साक्ष आहे. अप्रतिम अलक आहे. खूप खूप धन्यवाद. चला तर अलंकप्रेमी रसिकृष्ण होते वळूया पुढच्या अलंक, जे आपल्याला पाठवले धानोरी पुणे 15 येथून, अलंकार श्रावणी संदीप गुंडे यांनी. अलंकार श्रावणी लिहितात, आज बाहेर पाऊस खूप पडत होता, मी पावसात भिजून घरी आलो, माझी छत्री पण थंडीने कुडकुडत होती, मी तिच्यावर पांघरून टाकलं. वा अलंकार श्रावणी, अप्रतिम, अफलातून, अफाट प्रतिभाशक्ती असलेली अलंक आहे. तुमच्या या आगळ्या वेगळ्या पांघरून टाकलेल्या छत्रीला, म्हणजे छत्रीला झाकून ठेवलंय, छत्रीला ही आत्मा आहे असं वाटलं तुम्हाला, म्हणून तुम्हाला खास मानाचा मानाचा मुजरा. खरंच बघा ना, वस्तुत प्राण शोधणारी माणसं ही दुरापास्त होत चाललेत, कमी होत चाललेत, आणि त्यात अलंकार श्रावणी तुमची अलंक मनात घर करून राहिली अप्रतिम. चला तर अलंकप्रेमी रसिक श्रोते वळूया पुढच्या अलंकडे, जे आपल्याला पाठवले नाशिक येथून अलंकार विमल बागडे यांनी. अलंकार विमल लिहितात, खूप वेळा सांगून झाल्यानंतर अखेरीस ती गीत गायन स्पर्धेत गायला तयार झाली. गीत गाता गाता हरवलेले सूर सापडले. वा अलंकार विमल, कमाल आहात तुम्ही, नेहमी म्हणतो मी तुम्हाला, तुम्ही बागडू देता स्वतःला. अलकमध्ये, म्हणून आम्ही सुद्धा बागडतो बरं का तुमच्या अलकमध्ये. तुमची अलक म्हणजे आम्हाला शब्दांचा पुष्पगुच्छ वाटते, शब्दांची गार्डन वाटते, आणि त्यात विहार करायला माझ्यासारख्या रसिकाला तर मनस्वी आनंद होतो. किती छान ना, म्हणजे ती स्पर्धेत गायला लागली, आता हरवलेले सूर तिला सापडले. मी माझ्या एका विद्यार्थिनीला सांगतो की गात राहा, रियाज करत राहा, स्पर्धेत चमकत राहा, जिथे संधी मिळेल तिथे गात राहा, तर तुला नव्याने सूर सापडतील, सारे गमप नव्याने तुझ्याशी बोलतील, अगदी त्या ठिकाणी सप्त सूर तुझ्यावर त्या ठिकाणी आनंदाची उधळण करतील, सुरांची उधळण करतील, तू गात राहा. किती महत्व तुम्ही रियाजाचं सांगितलं, खूप खूप धन्यवाद. चला तर अलकप्रेमी रसिक श्रोते, वळूया पुढच्या अलकडे, जे आपल्याला पाठवल्या आष्टा सांगली येथून. अलकर सौ स्नेहा चव्हाण यांनी, अलकर स्नेहा लिहितात, संसार मूलबाळ रोजच चाललंय, वेगळं काही नाहीच आयुष्यात, असं म्हणत ती डोक्याला हात लावून शांत बसली होती. आणि लाख वर पडलेला मुलाचा बॉल काढायला जाताच हाती लागलेल्या शाळापासूनच्या जीवनपटाच्या कागदांच्या पसाऱ्यात इतकी गुंतली की अलकर स्नेहा, लाख वर पडलेला मुलाचा बॉल की कपाटावर, मला वाटतं कपाटावर असावा, स्पेलिंग मिस्टेक असावी, काही हरकत नाही, शुद्ध लेखन मात्र तपासून पाठवत चला, पण ही अलग मस्त आहे. म्हणजे बघा ना, खरंच आपल्याला कधी कधी अस्तित्वाची जाणीव होते, कधी कधी असं वाटतं कोहम कोण आहोत आपण, कधी कधी आपल्याला वाटतं की आपलं अस्तित्व नेमकं काय आहे, आणि त्यातूनच त्या ठिकाणी आपण आपल्याला शोधण्याचा प्रयत्न करतो. आणि आपण ज्याला आपल्याला अचानक सापडतो ना, त्यावेळेला मला वाटतं खऱ्या अर्थाने आपलं आयुष्य तिथून पुढे सत्कारणी लागायला सुरुवात होते. खूप छान, आणि असंच आयुष्य शोधत राहावं असं मला वाळतं. चला तर अलकप्रेमी रसिक श्रोते, वळूया पुढच्या अलककडे, जी बऱ्याच महिन्यानंतर आपल्याला पाठवले, म्हापसा गोवा येथून अलककार डॉक्टर आरती दिनकर यांनी. अलककार आरती लिहितात, रस्त्यात खूप गर्दी होती आणि एका गायीला वाहनाने धडक दिली होती. आजोबांचा चष्मा या गर्दीत कुणीतरी पायदळी तुडवला, आजोबा खाली वाकले, त्यांच्या अंगावरून लोक धावू लागले. अलकर आरती काय म्हणावं या अलकला, आणि काय म्हणावं त्या नियतीला, काय म्हणावं काय म्हणावं माणसांच्या घाबरटपणाला, भित्रटपणाला. खरंच आपण विचारच करत नाही की कशाला विनाकारण गोंधळ घालायचा, गोंधळ माजवायचा. आणि आजोबांनी सुद्धा चष्मा शोधण्यापेक्षा नसता शोधला, कारण तो पायदळी तुडवलाच गेलाय, तर कदाचित आजोबांचा जीव वाचला असता. पण आपण काय करतोय याचं गर्दीला कधीच भान नसतं, समूह कधीच आपला नसतो, असंच आपण या अलकबद्दल म्हणू शकतो. चला तर अलकप्रेमी रसिक श्रोते, वळू या पुढच्या अलकडे, जे आपल्याला पाठवले सोनापूर कॉम्प्लेक्स गडचिरोली येथून अलककार उपेंद्र रोहणकर यांनी. अलककार उपेंद्र लिहितात, प्रशंसा वाह वाह कुणाला नको असते, वा छान उत्तम हे शब्द खरे तर माणसाला ऊर्जा देणारे असतात. रोजच्या रटाळ जीवनात एखादी मोगऱ्याचा सुगंध घेऊन येणारी पाठ असेल तर कुणीही तिचं स्वागतच करेल. नेहमी तिच्यावर चिडणारा रमेश आज हातात फुलं घेऊन तिच्या स्वागतासाठी तयार होता, कारण आज तिचा वाढदिवस होता. वा अलकार उपेंद्र, वाढदिवसाच्या दिवशी असं गुच्छ मिळाला, वाढदिवसाच्या दिवशी आपल्यावरचा राग आपल्या व्यक्तीचा नाहीसा झाला, आणि ती व्यक्ती आपल्यासाठी आली तर मला वाटतं त्या पुष्पगुच्छापेक्षा, त्या मिळणाऱ्या भेटीपेक्षा, त्याने घेतलेली भेट अत्यंत महत्वाची आहे, दिलेल्या भेटीपेक्षा ही भेट जास्त गरजेची आहे. वा खूपच छान, सुगंध दरवेळा मोगऱ्याचा, तुमच्या अलकच्या मोगऱ्याचा. चला तर अलकप्रेमी रसिक श्रोते, वळूया पुढच्या अलकडे, जे आपल्याला पाठवले पुणे येथून अलककार सौ रसिका योगेश तुपे यांनी. अलककार रसिका लिहितात, असं का बरं केलं असेल त्याने, त्याला एकटं पाडणाऱ्या लोकांची चर्चा चालली होती. अलककार रसिका खरंच आहे, पण असं का बरं केलं असेल त्याने, प्रश्न निर्माण केलायत तुम्ही आणि अनेक शक्यता तुम्ही वर्तवल्यात. अलकच्या एकटं पाडणाऱ्या लोकांची चर्चा चालली होती, एकटं पाडणारे लोक त्या ठिकाणी चर्चा करत होती, आणखीन कोणीतरी त्या ठिकाणी काहीतरी केलं असेल, आणि यांना मात्र फुटकळ चर्चा करायला वाव मिळालाय. यांना तसं काही देणं घेणं नाही, यांना फार काही कौतुक नाहीये, पण आपण काहीतरी करतोय याचा आविर्भाव मात्र निर्माण करायला ते मागे पुढे पाहत नाहीत. चला तर अलकप्रेमी रसिक श्रोते, वळू या पुढच्या अलकडे, जे आपल्याला पाठवले सांगली येथून अलककार सौ अमिता शहा यांनी. अलककार अमिता लिहितात,
1: ज्या महिला सध्या एकटेपणाच्या भोऱ्यात अडकून नैराश्याचा सामना करत आहेत त्या सर्व महिलांच्या मनात आनंदाचे रोपटे पेरण्याचा तिने निर्णय घेतला. एका मैत्रिणीच्या साथीने समूह स्थापताच तिला अनपेक्षित प्रचंड प्रतिसाद मिळाला. पण जी साथ भक्कम हवी होती तीच तोकडी निघाली. एवढे बहरलेले झाड फुलण्याआधीच ईर्षेच्या किडेने पोखरून उन्मळून पडले. ओ हो अलक्कर अमिता, ही तर बऱ्याच व्हॉट्सअप समूहांवरची कहाणी आहे. खरं म्हणजे मी हा अनुभवही घेतलेला आहे की काही समूह प्रमुखांनी माझं नाव होतंय म्हणून मला परस्पर डावललंय, काढून टाकलंय. काही समूह प्रमुखांनी हा कोणाला मोठा शहाणा असंही सांगितलेलं आहे. पण मी कधी वेगळा समूह चालू केला नाही आणि कोणाच्या समूहामध्ये मी जास्त काळ उगाच ताटकळत बसतो नाही. ठेवायचं असेल तर ठेवा, कारण समूह चालवणे आणि ईर्ष्या म्हणाल ना तर ती सगळीकडेच असते. आणि ती सगळीकडे असणारी ईर्ष्या आपलं स्वतःचं नुकसान करते हे आपल्याला का कळत नाही. इतरांपेक्षा जास्त आपण बरडले जातो हे ज्या दिवशी आपल्याला कळेल त्या दिवशी ईर्ष्या थांबेल. कुठेही जाऊ नका, एकत्र पुणेरी आवाज, आनंदी राहा आनंद लुटा.

0: स्वयं को सशक्त बनाने के लिए सुनिए शिवानी बहन के श्रेष्ठ विचार।
1: हम याद रखें कि वो एक बार भी जब हमें गुस्सा आया, हम इस विश्व को दूषित कर रहे हैं। हम मन को, शरीर को, रिश्तों को, प्रकृति को दूषित कर रहे हैं। और अगर एक बार भी हमने आज क्रोध को त्याग कर शांति को धारण किया, तो हम सिर्फ अपने मन को सुकून नहीं, रिश्तों में प्यार नहीं, प्रकृति को सद्भावना नहीं, हम विश्व को सुंदर बनाने की सेवा कर रहे हैं। तो क्या हम सेवा करने के लिए तैयार हैं?
0: आप सुन रहे हैं पुणेरी आवाज 107.8 FM। खुश रहो, खुशियां बांटो।
2: अलख प्रेमी रसिक श्रोते हो, तुम्ही ऐकत आहात पुणेरी आवाज अर्थात 107.8 FM। आणि तुम्ही आहात आरजे जगदीश सोबत रंगतदार आणि बहारदार कार्यक्रमात अलखची झलक मध्ये। अलख तुमची रसिक श्रोते हो, झलक आमची। अलख प्रेमी रसिक श्रोते हो, आज 10 ऑगस्ट 2025 आणि प्रयोग क्रमांक 168। आतापर्यंत तुम्ही एकापेक्षा एक बहारदार अलख ऐकलेले आहात। प्रत्येक अलग मधला विषय वेगळा आहे, हाताळण्याची पद्धत वेगळी आहे। खरपूस एखादी गोष्ट त्या ठिकाणी जशी असते, त्याचा आनंद जसा आपल्याला मिळतो, तसं त्या ठिकाणी या अलग मधून प्रत्येक विषय ताऊन सुलाकून खरपूस करून त्या ठिकाणी काढलेला आहे, म्हणून तो अधिक रुचकर झालाय असं आरजे जगदीशचं प्रामाणिक मत आहे। अलग प्रेमी रसिक श्रोते हो, आता अधिक वेळ न घालवता आरजे जगदीश वळतोय पुढच्या अलग कडे, जी आपल्याला पाठवले पारगाव दौंड पुणे येथून अलगकार श्री वाय के शेख यांनी। अलगकर वाय के लिहितात, फोटो चोराने घरातील साऱ्या किमती वस्तू विकत वस्तू घेतल्या। वयस्कर नाना सर्व शांतपणे पाहत होते, परंतु जेव्हा तो भिंतीवरील छत्रपती शिवाजी महाराजांचा फोटो काढू लागला, तेव्हा त्यांनी मागून चोराच्या डोक्यात काठीने प्रहार केला आणि अलकर वायके वा, छत्रपती शिवाजी महाराजांचा विजय असो, हर हर महादेव। छत्रपती शिवाजी महाराजांच्या फोटोला हात लावलास तर डोक्यात, म्हणजे मला इथे संत तुकाराम आठवले, भरे ते देऊ कासेची रंगोटी, नाठाळाचे माथी हाणू काठी, आणि त्यावेळेला त्या ठिकाणी आजोबांच्या अंगामध्ये ते शौर्य संचारलं, तो वीर संचारला, आणि महाराजांच्या फोटोला हात लावल्याबरोबर, काढायला घेतल्याबरोबर त्याने डोक्यात काठी मारली, प्रहार केला। त्या वयस्कर व्यक्तीच्या शौर्याला आणि तुमच्या या प्रतिभा संपन्न अलकला मानाचा मानाचा मानाचा मुजरा। वाह, मला प्रचंड आवडली अलक, अगदी वेगळ्या धर्तीवरची, वेगळ्या पद्धतीने मांडलेली। चला तर अलक प्रेमी रसिक श्रोते वळूया पुढच्या अलक कडे, जे आपल्याला पाठवले आर के नगर सोसायटी नंबर 5 कोल्हापूर येथून अलककार श्री बाळ माने यांनी। अलककार बाळ, सर्वात प्रथम तमाम कोल्हापूर वासियांना माधुरी हत्तीणीसाठी ते जे संघर्ष करतायत त्यात आपला सगळ्यांचाच त्यांना पाठिंबा आहे, आणि सगळ्यात महत्वाची गोष्ट तुमच्या एकतेचं आणि तुमच्या या माधुरी प्रेमाचं, म्हणजेच या भूतदयेला प्रचंड प्रचंड मानाचा मुजरा। तमाम कोल्हापूर वासियांना मानाचा मुजरा। अलकर बाळ लिहितात, आज रिमोटने टीव्हीचे चॅनल्स तो एका पाठोपाठ पुढे ढकलत चालला होता, पण एकाही चॅनलमध्ये त्याचे मन स्थिरावत नव्हते। नकळत रामायण महाभारत मालिकांचे ते जुने दिवस त्याच्या डोळ्यासमोर आले। अलकर बाळ, कोण म्हणत तुम्ही बाळ आहात, म्हणजे तुम्ही बाळ आहात पण अलकचे तुम्ही बाप आहात असं म्हणायला हवं। बघा ना, म्हणजे तुम्ही एका क्षणामध्ये रटाळ सध्याच्या मालिकांबद्दल बोललात, मालिकांमध्ये दम नाहीये हे तुम्ही सांगितलं, मालिका पुढे ढकलणे म्हणजेच त्या ठिकाणी त्याच्यात कोणत्या प्रकारचं स्वारस्य प्रेक्षकांना नाहीये, प्रेक्षकांना पकडून ठेवेल अशी मालिका नाही हे तुम्ही सांगितलं, आणि मालिकांचं पीक आलंय, कोणत्याही आशयावरच्या विषयावरच्या मालिका बनत चालल्या आहेत, ती मालिकांमधली जी खऱ्या अर्थाने तो मालिकांमधला जो अर्थ होता, अर्क होता, तो रामायण महाभारतात होता हे तुम्ही सांगितलं। तुमच्या या अलकला मालिका रामायण महाभारत श्रेष्ठ आहेत याला मानाचा मानाचा मुजरा। चला तर अलक प्रेमी रसिक श्रोते वळूया पुढच्या अलककडे, जे आपल्याला पाठवले मुंबई येथून अलककार विद्या कुंभार अनामिका। अलककार विद्या लिहितात, गाडी चालवत असताना वळणावळणाचा रस्ता त्याला खूप आवडायचा, आयुष्यात अचानक आलेलं एक वळण मात्र त्याला कायमचा धडा शिकवून गेले. अलंकार विद्या, मी गेल्या वेळेला पण म्हटलं होतं, तुम्ही विद्या देत असता, सतत तुम्ही ज्ञान देत असता, सतत तुम्ही त्या ठिकाणी शिकवत असता, आनंद देत असता, एक वेगळ्या प्रकारचा विषय तुम्ही तुमच्या अलकमधून मांडत असता. खूप छान पद्धतीने तुम्ही या सगळ्या गोष्टी हाताळता, खूप छान पद्धतीने तुम्ही या सगळ्या गोष्टी मांडता, मला बरं वाटतं. खूपच छान, खरंच असं वळण कधीतरी येतं आणि मग आपण त्यातून काहीतरी शिकतो. रस्ता सरळ असून कसा चालेल, वळण रस्त्यावर हवंच. चला तर अलकप्रेमी रसिक श्रोते वळूया पुढच्या अलककडे, जी आपल्याला पाठवले गोरेगाव येथून अलककार विवेकानंद यशवंत मराठे यांनी. अलककार विवेकानंद, रागवलायत, चिडलायत, रुसलायत, काय नेमकं झालंय? किती दिवसांनी आरजी जगदीशची आणि पुढे आवाजची आठवण झाली? सगळे अलककार मित्र तुमची आठवण काढतात असं समजा आणि नियमितपणे अलक पाठवत चला, ही नम्र नम्र विनंती. अलककार विवेकानंद लिहितात, उद्या झेंडा वंदनाचा दिवस, भाषण तोंडपाठ हवे. त्याच्याकडून शिक्षकांनी देशाची प्रगती विषय घोकून घेतला. आज उजळणी सुद्धा बिनचूक झाली, सकाळी रस्ता वाहून गेल्याची बातमी गावात पसरली. हो हो, अलकार विवेकानंद मिश्किल अलक आहे, विनोदी पद्धतीने अलक आहे, उपहास आहे, विरोधाभास आहे, म्हणजे याच्यामधला उपहास इतका टोकाचा आहे, ब्लॅक कॉमेडी आहे याच्यात, की सगळं चांगलं चांगलं चांगलं चांगलं देश प्रेमाने ओतप्रोत भरलेलं भाषण 15 ऑगस्ट द्यायचं आहे, देशाची प्रगती त्या ठिकाणी मांडायची आहे. आणि सकाळी बातमी येते, रस्ता वाहून गेला, पूल तुटला, ब्ला ब्ला ब्ला. आपण प्रगती कशाला म्हणतो? नेमका तो फुगा कसला आहे, तो फुगवटा कसला आहे, हा विचार करण्यासारखी गोष्ट आहे. म्हणजे भारत आहे तिथेच आहे, फक्त इंडिया सुधारलाय असं आपल्याला म्हणायला हवं असं वाटतं. इतका विरोधाभास तुमच्या अलकमध्ये आहे आणि तुमच्या या विरोधाभासपूर्ण अलकला, उपहास गर्भ अलकला मानाचा मानाचा मुजरा. चला तर अलकप्रेमी रसिक श्रोते वळूया पुढच्या अलककडे, जी आपल्याला पाठवले हृदय जॉकी या टोपण नावाने लिहिणाऱ्या अलककार अमरदीप सुनंदा पंडेनाथ मखामले तथा दादासाहेब छंदोगामात्य आंतरराष्ट्रीय मंच सन्मान तळेगाव दाभाडे यांनी. अलककार अमरदीप लिहितात, त्यांचे डेअरी प्रॉडक्ट आपल्या देशात विकण्याचा अट्टाहास सुरू आहे. आजच्या ठळक बातम्या, येथे गायीला दिले जाते ब्लड मिल. अलककार अमरदीप, तुमची अलक नसते हो, तुमचं भाष्य असतं नियमित घडणाऱ्या घटनांवर. तुम्ही केवळ कथा लिहित नाही तर तुम्ही प्रवचन देता, प्रबोधन करता. तुम्ही एक प्रकारे त्या 4 ते 5 वाक्यांमधून, बऱ्याच वेळ 2 ते 3 वाक्यांमधून एक कीर्तन सांगता, एक आख्यान लावता. हे आधुनिक आख्यान मला भावतं आणि मला खात्री आहे सर्व रसिक प्रेक्षकांना आनंद देत असेल. बघा ना, डेअरी प्रॉडक्ट आपल्या देशात विकण्याचा अट्टहास. आणि तुम्हाला सगळ्यांना माहिती आहे सध्या ट्रम्प कार्ड काय काम करत आहे, आपले तात्या काय काम करत आहेत. तात्यांनी त्या ठिकाणी भारताच्या आर्थिक नसा, आर्थिक नाड्या कशा आवळायला सुरुवात केले हे तुम्हाला सगळ्यांना माहिती आहे. आणि आणखीन एक गोष्ट तुम्ही पुढे मांडलीत, गायीला दिले जाते ब्लड मिल, गायीने दूध जास्त द्यावं किंवा ते प्रोडक्ट जास्त व्हावं म्हणून त्या ठिकाणी गायींना अशा प्रकारे ब्लड मिल खाऊ घातलं जातं, म्हणजे जबरदस्तीने गायींना नको तो चारा, नको ते त्या ठिकाणी वर्ज्य असलेलं अन्न देऊ केलं जातं, फक्त आपला नफा वाढवण्यासाठी आणि भारताला कमी लेखण्यासाठी. पण मित्रांनो, अलककार अमरदीप म्हणतात त्याप्रमाणे, खरंच हे दूध आपण शाकाहारी माणसं जे आहोत, भारतीय, खास करून जैन समाज, हे दूध वापरतो का किंवा वापरेल का? किंवा जेव्हा समजेल की अशा प्रकारची प्रक्रिया करून की अशा प्रकारच्या खाद्याच्या रक्तातून हे दूध निर्माण झालंय, तेव्हा आपण ते देवावर वाहू का, त्याचा शंकराला अभिषेक करू का? ब्ला ब्ला ब्ला, अनेक प्रश्न तुमच्या अलकने निर्माण केले, पण खरंच तात्या विंचू निघाले असं म्हणावं असं वाटतं. चला तर अलकप्रेमी रसिक श्रोते हो, आता आरजे जगदीश वळतोय साहित्य संपदा मंच कोल्हापूर यांच्या स्नेह प्रशासिका म्हणजे समूह प्रशासिका स्वप्नजा घाडगे यांनी पाठवलेल्या अलककडे. सखी संपदा मंच पहिली अलक आहे अलककार शुभांगी फल्ले कोल्हापूर यांची. अलककार शुभांगी लिहितात, मीना कित्येक दिवस दुपारी घराच्या मागच्या पडवीत हातात जीर्ण उशी घेऊन बसते, रोजचं हे दृश्य पाहून शेजाणीने विचारले. ती पाणावलेल्या डोळ्याने म्हणाली, त्यांचं त्याचं शेवटचं हसू आणि त्याच्या कुरळ्या केसांचा गंध सापडेल का मला हे शोधते. अलंकार शुभांगी, आठवणींचा सुगंधामध्ये आपण रमायचं, आठवणीच्या सुगंधाचा दुर्गंध होऊ द्यायचा नाही. त्या सुगंधामुळे त्या ठिकाणी आपण प्रफुल्लित व्हायचं, त्या सुगंधामुळे आपलं मन उदास होईल असं काही करायचं नाही. खरंच आपल्याला आठवण येतच राहते आणि मग आपण कोणाकडे तरी मन मोकळं करतो. अलंकार शुभांगी, शुभ अंगी आहात म्हणजे खूप छान लिहिलं आहे, धन्यवाद. चला तर अलकप्रेमी रसिक श्रोते, वळूया सखी संपदा मंचच्या पुढच्या अलककडे, जे आपल्यापर्यंत आले अलंकार अनिता अरुण दळवी इचलकरंजी. अलंकार अनिता लिहितात, कर्जापाई नवऱ्याने आत्महत्या केलेली, कुणाचा आधार नाही. रात्रभर मंदिरातील मूर्तीसमोर ती आक्रोश करत होती. पहाटे पहाटे तिला जोरदार कोरडी उलटीची उबळ आली. ती मंदिराबाहेर धावली. पोटातील नव्या अंकुराने तिची जगण्याची उमेद जागी केली होती. दुर्गेचा चेहरा प्रसन्न दिसत होता. अलंकार अनिता, मी काहीच बोलू शकत नाही, म्हणजे मला बोलायला शब्दच नाहीत असं म्हटलं तरी चालेल, कारण माझे शब्द आटलेत, म्हणजे अक्षरशः आटलेत. याचं कारण असं आहे की परिस्थिती कशी येते आणि त्या परिस्थितीवर आपण मात कशी मिळवतो आणि त्यातून त्या ठिकाणी आपल्याला नवीन उमेद म्हणजे आशेचा किरण कसा दिसतो. एकीकडे सकारात्मक अलक आहे, दुसरीकडे याच अलकवर त्या ठिकाणी आपण असं म्हणू शकतो की हीच अलक त्या ठिकाणी तिच्यावर आलेलं संकट किती मोठं आहे याची जाणीवही करून देते. खूप छान, खूप दमदार, खूप उबदार अलक, खूप खूप धन्यवाद. चला तर अलकप्रेमी रसिक श्रोते हो, वळूया सखी संपदा मंचच्या बेंगलोर येथून पाठवलेल्या अलंकार वंदना प्रशांत सारापुळे यांच्या अलककडे. अलंकार वंदना लिहितात, आई मुलीला म्हणाली, अगं चल लवकर पूजेला, दूध लाया पाणी फळ घे सोबत. आई, नाग आपला क्षेत्रपाल आहे, शेतीची राखण करणारा, तो मुळीच दूध पित नाही, तर आपण कृतज्ञता म्हणून त्याची आठवण करू, पूजा नको. मुली, खरं आहे ग तुझं, आजपासून आपण सणांकडे वेगळ्या नजरेने पाहू. अलंकार वंदना, तसा छोटासा प्रसंग आहे. बऱ्याच वेळेला शिकल्यामुळे आपल्या आयुष्यामध्ये असं परिवर्तन होतं आणि आपण अशा प्रकारचं लेखन करतो. इथे मला या निमित्ताने इंदू काळे सरला भोळे ही कादंबरी लिहिणारे लेखक वाम जोशी आठवतात. त्यांनी पुढची कादंबरी लिहिली होती सुशिलेचा देव, आणि शिक्षणामुळे देव कसा बदलतो ते त्यांनी त्यांच्या कादंबरीतून मांडलं होतं. मला वाटतं अलंकार वंदना, वंदन तुमच्या या अभिजात आणि तुमच्या या आगळ्या वेगळ्या दृष्टिकोनाला, कारण सनातनी दृष्टी थोडीशी बाजूला ठेवून आपण आधुनिक विचार करायला काहीच हरकत नाही अशा प्रकारची तुम्ही अलक पाठवलीत, धन्यवाद. चला तर अलकप्रेमी रसिक श्रोते, सखी संपदा मंच कोल्हापूर यांच्या वतीने पुढची अलक घेऊ, बदलापूर येथील अलंकार दीपा शिंगारे यांची. अलंकार दीपा लिहितात, देखणार रवी आपण हिरो व्हायचं म्हणून नुसते सगळीकडे पोर्टफोलिओ पाठवत असे. त्या दिवशी शूटिंग पाहताना टेक रिटेक कलाकार प्रखर लाईट मध्ये कष्टताना पाहून तो स्वप्नातून जागा झाला. सहज साध्य काहीच नसतं हे आता त्याला कळलं होतं. खरंच आहे अलंकार दीपा, सहज साध्य काहीच नसतं. आपण मात्र त्या ठिकाणी समोरच्या प्रसिद्धीला यशाला भूलतो आणि मग आपण तो प्रयत्न करायला सुरू करतो आणि आपण तोंडघशी पडतो. पण त्यासाठी त्यांनी किती घटवलं, त्यांनी त्या ठिकाणी आपल्याला किती तयार केलंय, किती खस्ता खाल्ल्यात हा विचार आपण करत नाही. अगदी बऱ्याच वेळेला साधा समूह प्रशासक सुद्धा किती जणांचे त्या ठिकाणी शाप घेतो, किती जणांचा दुस्वास स्वीकारतो, किती जण त्याच्यावर जळतात, पण तो मात्र नित्यनियमाने तुम्हा सगळ्यांना एकत्र ठेवण्याचा प्रयत्न करत असतो. अगदी छोट्या गोष्टीतून एक बरीच गोष्ट अलंकार दीपा तुम्ही शिकवलीत, मानाचा मुजरा. चला तर अलकप्रेमी रसिक श्रोते, 10 ऑगस्ट 2025 अलकची झलक कार्यक्रमातील आजच्या पुरती शेवटची अलक घेऊया, जी आपल्याला पाठवले सखी संपदा मंच कोल्हापूर यांच्या वतीने अलंकार कविता साळोखे. अलंकार कविता लिहितात, सासर गडगंज पण लोभी सासरच्यांनी तिची इच्छा नसतानाही तिला वडिलांच्या पश्चात प्रॉपर्टीमध्ये स्वतःचा हक्क मागायला लावला. रक्षाबंधन दिवशी ती दिवसभर भावाची वाट पाहत होती. तिच्या लक्षात आले सासरच्यांना या हव्या सपाई तिच्या बंधू प्रेमाचा हक्क हरवला होता. ती विजलेल्या नेत्रांनी औक्षणाच्या थाळीकडे पाहत होती. तिची राखी उदास पडून होती. अलकर कविता एक गोष्ट सुचव म्हणजे बघा पटते का, भाऊ आला असं दाखवलं असतं तर त्या ठिकाणी भावाला काहीच वाटलं नाही, बहिणीने आपला अधिकार मागितला म्हणून असं झालं असतं. आणि भावाने येऊन दोन खडे बोल सुनावले असते तर मला वाटतं सासरच्यांची नांगी सुद्धा ठेसता आली असती. पण इथे मात्र तुम्ही राखीला उदास केलं आणि मग एक प्रकारे नकारात्मकतेकडे अलग गेली आणि भाऊ सुद्धा त्या ठिकाणी बहिणीच्या विरोधात गेला असं वाटतं. भाऊ बहिणीच्या विरोधात जाणंच शक्य नाही कारण भावाचं अफाट प्रेम असतं आपल्या बहिणीवर. अलकप्रेमी रसिक श्रोते आरजे जगदीशला अनुमती द्या, तो विश्रांती घेतोय. पुढच्या वेळेला अशाच एकापेक्षा एक बहारदार अलग घेऊन परत येईल. तोपर्यंत ऐकत राहा पुणेरी आवाज, आनंदी राहा, आनंद लुटा. गल्ली गल्ली.

जनगणनेच्या पहिल्या टप्प्यात हाउस लिस्टिंग आणि हाउसिंग सेन्सस म्हणजे आपल्या आवाजाची गणना होईल. तुमच्या सहभागाने हे यशस्वी करूया. प्रत्येक व्यक्ती जोडली गेले पाहिजे, प्रत्येक घर जोडले गेले पाहिजे आणि देशाने पुढे गेले पाहिजे. जनगणना 2027 आपली आहे. जनगणना आपली आहे.

0: 0102 बोरियत की एरर, नएपन की कमांड रिजेक्टेड। अब हर चीज हर जगह तो नहीं मिलती, कुछ नयापन चाहिए तो सुनिए पुणे की आवाज 107.8। खुश रहो, खुशियाँ बांटो।
1: नमस्कार श्रोते हो, तुम्ही ऐकत आहात रेडिओ पुणेरी आवाज 107.8 FM आणि तुम्ही तुमच्या आवडीच्या शो मध्ये आहात, म्हणजेच हा खेळ शब्दांचा या कविता व चारोळ्यांच्या शो मध्ये माझ्या सोबत म्हणजेच आरजे कैलास सोबत। आनंदी रहा, आनंद लुटा। चला तर मग ठाव घेऊया हळव्या मनांचा, आनंद घेऊया जीवनातल्या प्रत्येक क्षणांचा। काही तुमचे काही माझे गुंफून शब्द मोती, सजवूया हा खेळ शब्दांचा, तर श्रोते हो, मी तुम्हाला दर रविवारी दुपारी 2 वाजता भेटायला येत असतो आपल्या साहित्यिक मान्यवरांच्या सुंदर सुंदर कविता आणि चारोळ्या घेऊन। आपलं आपण या शो मध्ये विषयाचं बंधन दिलेलं नव्हतं, त्यामुळे सर्व साहित्यिकांनी आपापल्या आवडीच्या खूप अप्रतिम आणि सुंदर अशा रचना ज्या आहेत त्या पाठवलेल्या आहेत, त्या रचनांचा आपण आस्वाद घेणार आहोत आजच्या शो मध्ये। आणि आपल्या साहित्यिक मान्यवरांच्या रचनांकडे वळण्यापूर्वी मी माझ्या एका चारोळीमध्ये लिहिलंय की ओंझळ भरका होईना मी सुख कायम वाटतो, पण खरंच कधी माझ्यासाठी कोणाच्या डोळ्यात अश्रू दाटतो। ही माझी एक चारोळी होती। आणि जास्त विलंब न लावता आपण आपल्या आजच्या शो कडे वळूया। आजच्या शो मधल्या पहिल्या रचनेमध्ये अंजना कर्णिक मॅडम यांनी बहार या शीर्षकाखाली अप्रतिम अशी रचना पाठवलेली आहे, ज्यामध्ये मॅडम लिहित आहेत। अंजना कर्णिक मॅडम यांनी बहार या शीर्षकाखाली

दिलय की शाल रंगीत फुलांची वसंताने दिली सृष्टीला, दरवळ मदनवानाची शृंगारली वनराणीला। शाल रंगीत फुलांची वसंताने दिली सृष्टीला, दरवळ मदनवानाची शृंगारली वनराणीला। बहाव्याची सोन झुंबरे गुलमोहर लाल रंगला, बहाव्याची सोन झुंबरे गुलमोहर लाल रंगला। गर्द जांभळे तलमतुरे जाकरंदा मत्त बहरला, गर्द जांभळे तलमतुरे जाकरंदा मस्त बहरला, मस्त बहरला। तर गुलमोहर आणि जाकरंदा हे बहरलेले आहेत, ते या उन्हाळ्यामध्ये बहरतात। सृष्टीची दरवळ खूप अप्रतिमरित्या मॅडमनी शब्दबद्ध केलेली होती। पुढच्या एका कवितेमध्ये विजय रमेश बामुगडे सरांनी लिहिले पुणे येथून। विजय रमेश बामुगडे सर लिहित आहेत पुणे येथून की खोट्यांच्या या बाजारात सत्य रोज जळत आहे, खोट्यांच्या या बाजारात सत्य रोज जळत आहे, नजरे समोर सगळ्यांच्या न्याय ही गप्प बसत आहे, नजरे समोर सगळ्यांच्या न्याय ही गप्प बसत आहे। आणि सर पुढे असं लिहित आहेत की विजय म्हणतो उठ आता या खोट्या जगाशी लढायला, विजय म्हणतो उठ आता या खोट्या जगाशी लढायला। भीतीच्या त्या साखळ दंडात आयुष्यच अडकत आहे, भीतीच्या त्या साखळ दंडात आयुष्यच अडकत आहे, आयुष्यच अडकत आहे। तर खोट्यांच्या या बाजारात जळणाऱ्या सत्याला वाचवण्यासाठी उठ, स्वतःला तयार कर आणि त्या खोट्या जगाशी लढ, असं शब्दांकन सरांच्या या अप्रतिम अशा रचनेमध्ये होतं श्रोते हो। आणि या सुंदर आणि अप्रतिम अशा रचनेनंतर आपण आपल्या आजच्या शोमधल्या पुढच्या रचनेकडे वळूया, जे आपल्याला पाठवलेली आहे सौ सीता विशाल राजपूत मॅडम यांनी, श्री शंकर विद्यालय घाटनांदूर तालुका अंबाजोगाई जिल्हा बीड येथून। सौ सीता विशाल राजपूत मॅडम लिहित आहेत श्री शंकर विद्यालय घाटनांदूर तालुका अंबाजोगाई जिल्हा बीड येथून। स्वतःसाठी या शीर्षकाखाली मॅडमनी लिहिलंय की माझे आकाश उडण्यासाठी, मोकळा श्वास घेण्यासाठी, भूतकाळात रमण्यासाठी काही क्षण स्वतःसाठी। माझे आकाश उडण्यासाठी, मोकळा श्वास घेण्यासाठी, भूतकाळात रमण्यासाठी काही क्षण स्वतःसाठी। तू तुझे जप मधुर क्षण आणि मला माझे जपू दे, तू तुझे जप मधुर क्षण आणि मला माझे जपू दे। अबोल गीत ओठांवर न सांगताच फुलू दे, अबोल गीत ओठांवर न सांगताच फुलू दे। वाह वाह। तर काही क्षण हे स्वतःसाठी जगले पाहिजे, काही क्षण ज्या क्षणांमध्ये कोणीही भागीदार नसला पाहिजे, ते मधुर क्षण जपण्यासाठी काहीसा वेळ हा स्वतःसाठी असला पाहिजे। खूप अप्रतिम सुंदर असे भाव या कवितेमध्ये होते। पुढच्या एका कवितेमध्ये सौ सुजाता जयंत बोबडे मॅडम लिहित आहेत यवतमाळ येथून। सौ सुजाता जयंत बोबडे मॅडम यांनी यवतमाळ येथून लिहिलंय की सात जोडीदाराची या शीर्षकाखाली की तुझी नि माझी जोडी लाखात शोभुनी दिसे, जिंकू जग हे सारे सोबतीला जेव्हा तू असे। तुझी नि माझी जोडी लाखात शोभुनी दिसे, जिंकू जग हे सारे सोबतीला जेव्हा तू असे। करू संकटावरी मात साथ मिळे जोडीदाराची, करू संकटावरी मात साथ मिळे जोडीदाराची, सर्वत्र दिसेल पदरी यश मग काय कमी असे जगण्याची, सर्वत्र दिसेल पदरी यश मग काय कमी असे जगण्याची, मग काय कमी असे जगण्याची। वाह। तर जोडीदाराची साथ असल्यावर प्रत्येक संकटांवर मात करता येते आणि काहीच कमी पडत नाही। खूप अप्रतिम सुंदर भाव या रचनेमध्ये होते। पुढच्या एका रचनेमध्ये युवराज राजीगरे चुयेकर सरांनी कोल्हापूर येथून लिहिलंय। युवराज राजीगरे चुयेकर सर लिहित आहेत कोल्हापूर येथून आई या शीर्षकाखाली की गेली माझी माऊली मायेची ती सावली, शोध तुझा घेत मन दिशा आज अंधारली। गेली माझी माऊली मायेची ती सावली, शोध तुझा घेत मन दिशा आज अंधारली। वाटेवरचे काटे माझ्या तूच आई वेचले, वाटेवरचे काटे माझ्या तूच आई वेचले। तुला दंडवत तुला करता दंडवत देव मला भेटले, तुला करता दंडवत देव मला भेटले, देव मला भेटले। आणि खूप गहिरास शब्दांकन या रचनेमध्ये होतं की तुला दंडवत केल्यावर आई मला देव भेटले। तर आई हा प्रत्येकाचा एक हळवा कप्पा असतो। आईच्या आठवणी अप्रतिमरित्या सरांनी शब्दबद्ध केलेल्या होत्या। आणि पुढच्या एका कवितेमध्ये संजय कपूरचंद महाजन सरांनी अहिल्यानगर येथून लिहिलंय।
संजय कपूरचंद महाजन सर लिहित आहेत अहिल्यानगर येथून. श्रद्धेचा देत बळी अंधश्रद्धा माजली, भोंदूबाबाच्या मागे सुशिक्षित पिढी लागली. श्रद्धेचा देत बळी अंधश्रद्धा माजली, भोंदूबाबाच्या मागे सुशिक्षित पिढी लागली. मिळवत राजाश्रय होतो भोंदूबाबा महान, मिळवत राजाश्रय होतो भोंदूबाबा महान. त्यांच्या कारस्थानाने लाज ठेवली गहान, त्यांच्या कारस्थानाने लाज ठेवली गहान. आणि खरंय की आपण श्रद्धेचा बळी देऊन अंधश्रद्धा माजवत असतो. भोंदूबाबाच्या मागे लागून ही पिढी जी आहे, जी सुशिक्षित पिढी आहे, ती सुद्धा अगदी स्वतःच जी विचार करण्याची क्षमता आहे ती गहाण ठेवते. खूप एक वास्तव मांडणारी सरांची ही रचना होती. पुढच्या दोन चारोळ्यांकडे वळूया, ज्यामध्ये रेखा विद्याधर टापरे मॅडम यांनी भोर पुणे येथून लिहिलंय. रेखा विद्याधर टापरे मॅडम लिहित आहेत भोर पुणे येथून की संस्काराचे धडे स्वीकारावे, माणसाबरोबर नाते जोडावे. संस्काराचे धडे स्वीकारावे, माणसाबरोबर नाते जोडावे. हे विश्वच आहे माझे घर असे मना मनात घडावे. हे विश्वच आहे माझे घर असे मना मनात घडावे. तर खूप सुंदर सामाजिक संदेश मॅडमच्या या रचनेमध्ये होता की संस्काराचे धडे स्वीकारून माणसांबरोबर नातं जोडावं. दुसऱ्या चारोळीमध्ये मॅडम लिहित आहेत की गोडवा माणसात असावा, थोडी असावी माणुसकी. गोडवा माणसात असावा, थोडी असावी माणुसकी. प्रेम द्यावे प्रेम घ्यावे, बिलकुल नसावी फुसकी. प्रेम द्यावे प्रेम घ्यावे, बिलकुल नसावी फुसकी. तर माणसात गोडवा असावा, माणुसकी असावी, याबद्दलचे भाव या चारोळीमध्ये होते. पुढच्या एका कवितेकडे वळूया, ज्यामध्ये शोध माणसाचा या शीर्षकाखाली सुरेश अनंत तारे सरांनी छत्रपती संभाजीनगर येथून लिहिले. शोध माणसाचा या शीर्षकाखाली सुरेश अनंत तारे सर लिहित आहेत छत्रपती संभाजीनगर येथून की मुखवटे चढवून फिरतात चेहरे, भोवती स्वार्थाचे दाटले पहारे. वा, मुखवटे चढवून फिरतात चेहरे, भोवती स्वार्थाचे दाटले पहारे. माणुसकीच्या या वाळवंटात शोधूया प्रेमाचे जिवंत झरे. क्या बात आहे. मुखवटे चढवून फिरतात चेहरे, भोवती स्वार्थाचे दाटले पहारे. माणुसकीच्या या वाळवंटात शोधूया प्रेमाचे जिवंत झरे. जाणीव ठेवून माणुसकीची फुंकर दुःखावर घालूया. जाणीव ठेवून माणुसकीची फुंकर दुःखावर घालूया. स्वार्थाच्या या गर्दीमध्ये, स्वार्थाच्या या गर्दीमध्ये माणूस हरवलेला शोधूया. माणूस हरवलेला शोधूया. क्या बात आहे, क्या बात आहे. आणि खरंय श्रोते हो की मुखवटे चढवून चेहरे फिरतात, स्वार्थी असतात जे अवतीभोवती असतात. आणि माणुसकीच्या या वाळवंटामध्ये आपण प्रेमाचे जिवंत झरे शोधूया जे सध्या दुर्मिळ आहेत. माणुसकीचे झरे दुर्मिळ होत आहेत. कुणाच्या दुःखावर फुंकर घालायला कोणी येत नाही. जो तो स्वार्थी आहे, प्रत्येक गोष्ट करताना मला यातून काय मिळणार हा विचार माणूस करतोय. तो व्यवहारी झालाय माणूस. आणि या व्यवहारी जगामध्ये माणुसकीचे, माणुसकीचं वाळवंट जे आहे त्याच्यामध्ये प्रेमाचे जिवंत झरे शोधण्याचा खूप अप्रतिम सुंदर संदेश सरांनी त्यांच्या या रचनेमध्ये दिलेला होता. पुढच्या एका कवितेमध्ये उपेंद्र रोहनकर सर लिहित आहेत गडचिरोली येथून. उपेंद्र रोहनकर सरांनी गडचिरोली येथून लिहिले अमर प्रेम शीर्षकाखाली की प्रेम अमुचे अमर राहील म्हणती लोक मला अवकाळी. प्रेम अमुचे अमर राहील म्हणती लोक मला अवकाळी. ब्रेकअप नव्हता माझा मुळी, हालत माझी बघ खिळखिळी. ब्रेकअप नव्हता माझा मुळी, हालत बघ माझी बघ खिळखिळी. तू वर्षा अंबरात मी पृथ्वी खाली. तू वर्षा अंबरात मी पृथ्वी खाली. अनरिटेबल तू, अनरिटेबल तू कशी मी कळवू खुशाली. वाट नको पाहू आता त्या दिवसाची, वाट नको पाहू आता त्या दिवसाची. कोसळ एकदा मजवर कर तुझ्या हवाली. कोसळ एकदा मजवर कर तुझ्या हवाली, कर तुझ्या हवाली. वा, तर प्रेम अमुचे अमर राहील म्हणती लोक मला अवकाळी. तर प्रेम जे खरं असतं, प्रेम जे अमर असतं,
ते कधीच अवकाळी नसतं. अमर प्रेम हे कायम त्याग आणि डिव्होशनवर डिपेंड असतं, कारण आपण जेवढं देतो त्याच्या कितीतरी पटीनं ते आपल्याला परत मिळत असतं. आणि प्रेम ही भावनाच अशी आहे की ज्यामध्ये घेणं नसतं तर देणं असतं, नाही का? तर खूप अप्रतिम सुंदर शब्दांकन सरांच्या या रचनेमध्ये होतं. पुढच्या रचनेकडे वळूया. श्री रमेश रामचंद्र मुळे सरांनी चाकण जिल्हा पुणे इथून लिहिले. श्री रमेश रामचंद्र मुळे सर लिहित आहेत चाकण जिल्हा पुणे इथून की पंखात बळ तुझ्या येऊ दे, सगळे आसमंत कवेत तुझ्या माऊ दे. वा, पंखात बळ तुझ्या येऊ दे, सगळे आसमंत कवेत तुझ्या माऊ दे. उंच उंच आभाळात बिंधास्त घे भरारी, असामान्य कर्तृत्व तुझे जगास पाहू दे. उंच उंच आभाळात बिंधास्त घे भरारी, असामान्य कर्तृत्व तुझे जगास पाहू दे. पण ज्यांनी वाढवले सांभाळले त्या मायबापांची जाणीव तुझ्या अंतरी राहू दे. पण ज्यांनी वाढवले सांभाळले त्या मायबापांची जाणीव तुझ्या अंतरी राहू दे. ज्या घरट्यात खेळलास बागडलास, ज्या घरट्यात खेळलास बागडलास, त्या घरट्याचे ऋण ध्याने असू दे, त्या घरट्याचे ऋण ध्याने असू दे. आणि खराय की तुझ्या पंखात बळ येऊ दे, सगळं आसमंत तुझ्या कवेमध्ये माऊ दे. तू उंच भरारी घे. हे करत असताना ज्यांनी वाढवलं, ज्यांनी तुझ्या पंखांना बळ दिलं, त्यांची आठवण जरूर ठेव. ज्या घरट्यातून तू उंच उडायला शिकलास त्या घरट्याचं ऋण लक्षात राहू दे. खूप अप्रतिम सुंदर संदेश सरांच्या या रचनेमध्ये होता श्रोते हो. आणि पुढच्या आपण कवितेकडे वळूया. वर्षा झानपुरे एकबोटे मॅडम लिहित आहेत पाटोदा जिल्हा बीड येथून. वर्षा झानपुरे एकबोटे मॅडम यांनी पाटोदा जिल्हा बीड येथून लिहिलंय की कवितेचा लळा मनाने सोसलेल्या वेदनांच्या उष्ण झळा. कवितेचा लळा मनाने सोसलेल्या वेदनांच्या उष्ण झळा विसरता येतात जेव्हा लागतो कवितेचा लळा. विसरता येतात जेव्हा लागतो कवितेचा लळा. शब्दांशी मैत्रीचे नाते जुळते खास, शब्दांशी मैत्रीचे नाते जुळते खास. सत्यात उतरतो मग सुख स्वप्नांचा भास, सत्यात उतरतो मग सुख स्वप्नांचा भास. आणि खरंय की जेव्हा शब्दांची मैत्री होते तेव्हा खास असं नातं जुळून जातं आणि आपण त्या शब्दांमध्ये आपलं सुखदुःख पाहतो. खूप अप्रतिम सुंदर असं शब्दांकन या कवितेमध्ये होतं. पुढच्या एका रचनेमध्ये सौ मनीषा दिवाकर मॅडम लिहित आहेत पुणे इथून. सौ मनीषा दिवाकर मॅडम यांनी पुणे इथून लिहिले एक मनातील षडरिपूंचे द्वंद्वयुद्ध, दुसरे जगावर लादलेले वेदनादायी विनाशी महायुद्ध. एक मनातील षडरिपूंचे द्वंद्वयुद्ध, दुसरे जगावर लादलेले वेदनादायी विनाशी महायुद्ध. एक खोलवर पोकळी त्यात भरडली जाणारी मने सगळी, एक खोलवर पोकळी त्यात भरडली जाणारी मने सगळी. युगानुयुगे चालत आलेला हा अनाठायी प्रहार, युगानुयुगे चालत आलेला हा अनाठायी प्रहार. काळाच्या मुखात प्रवेश करणारा नरसंहार, काळाच्या मुखात प्रवेश करणारा नरसंहार. तटस्थ राहून सर्व क्षणांचा तो प्रत्यक्षदर्शी, तटस्थ राहून सर्व क्षणांचा तो प्रत्यक्षदर्शी. संयमाची किंमत सांगणारा जन्मजन्मांतरीचा सोबत श्री भगवंत सर्वसाक्षी. संयमाची किंमत सांगणारा जन्मजन्मांतरीचा सोबत श्री भगवंत सर्वसाक्षी. जय श्री कृष्ण. आणि खराय दोन युद्ध, जे एक मनातील षडरिपूंच द्वंद्व आणि दुसरं जगावर लादलेलं युद्ध, त्यामध्ये भरडणारा माणूस आणि त्याची मन, आणि संयमाची किंमत सांगणारा तो सर्वसाक्षी श्री भगवंत. खूप अप्रतिम भाव या रचनेमध्ये होते श्रोते हो. आणि श्रोते हो, तुम्ही रेडिओ पुणेरी आवाज 107.8 FM ऐकत आहात आणि तुम्ही तुमच्या आवडीच्या शो मध्ये आहात, म्हणजेच हा खेळ शब्दांचा या कविता व चारोळ्यांच्या शो मध्ये माझ्यासोबत म्हणजेच आरचे कैलास सोबत. आनंदी रहा, आनंद लुटा. भेटूया छोट्याशा विश्रांतीनंतर.

0: स्वयं को सशक्त बनाने के लिए सुनिए शिवानी बहन के श्रेष्ठ विचार।
1: आदत बनी कैसे? करते करते करते करते आदत बनी। अब एक नए तरीके से उन्हीं चीजों को करेंगे तो एक नई आदत बन जाएगी। जब हम एक ही तरह से सोचते जाते हैं हर सिचुएशन में, अगर हमारा एक टिपिकल वे ऑफ रिस्पॉन्ड होने लग गया या रिएक्ट होने लग गए, जैसे से किसी की आदत हो गई इरिटेट होने की कि चिढ़ के बोलना है, कुछ भी हुआ चिढ़ के बोलना है। किसी की आदत हुई क्रिटिसाइज करना है कि सामने वाले ने कुछ भी काम किया हो ना, उसने उसके अंदर कोई ना कोई नुक्स निकाल ही लेना है। अब करते करते एक बार किया होगा, दो बार किया होगा, दस बार किया होगा, दस लोगों को किया होगा, करते करते उस आत्मा को खुद ही नहीं पता चलता।
0: आप सुन रहे हैं पुणेरी आवाज 107.8 FM। खुश रहो, खुशियां बांटो।
2: वेलकम बैक श्रोती हो, आपण आपल्या आजच्या शो मधल्या पुढच्या सुंदर सुंदर रचनांकडे वळण्यापूर्वी मी माझ्या एका चारोळीमध्ये लिहिलंय की मी स्वतःच माझ्यासाठी नेहमी बनत असतो आरसा, मी स्वतःच माझ्यासाठी नेहमी बनत असतो आरसा, म्हणून जग काय म्हणते याचा फरकच पडत नाही फारसा, म्हणून जग काय म्हणते याचा फरकच पडत नाही फारसा। आणि माझ्या दुसऱ्या चारोळीमध्ये मी लिहिले की घिरट्या घालत मन अवतीभवती स्वतःचं अस्तित्व शोधण्यासाठी, घिरट्या घालत मन अवतीभवती स्वतःचं अस्तित्व शोधण्यासाठी, मीही शांत असतो तेव्हा मुद्दाम, मीही शांत असतो तेव्हा मुद्दाम, आपलं कोण परकं कोण बघण्यासाठी, आपलं कोण परकं कोण बघण्यासाठी। त्यामुळं बऱ्याच वेळा परिस्थिती जर विपरीत असेल तर संयम ठेवला पाहिजे, परिस्थिती जर आपल्या प्रतिकूल असेल तर आपण वेळेची वाट पाहिली पाहिजे, ती वेळ निघून जाण्याची वाट पाहिली पाहिजे, नाही का? आपण आपल्या आजच्या शो मधल्या पुढच्या एका कवितेकडे वळूया, ज्या भावना शून्य या शीर्षकाखाली सौ रोहिणी अशोक गंधेवर मॅडम यांनी मलकापूर अकोला इथून सुंदर अशी कविता पाठवलेली आहे। सौ रोहिणी अशोक गंधेवर मॅडम लिहित आहेत मलकापूर अकोला इथून भावना शून्य या शीर्षकाखाली। मोबाईल भावना शून्य असलेल्या जगात वावरताना सदा, मोबाईल भावना शून्य असलेल्या जगात वावरताना सदा, वरवरचे प्रेम जिव्हाळा नजरेस बोथट होत जातोय कायदा, चौकोनी प्रचलित कुटुंब असावे भावना शून्यता वाढली आता, चौकोनी प्रचलित कुटुंब असावे भावना शून्यता वाढली आता, ज्येष्ठ नागरिकांना जाणवते पूर्वीपेक्षा सद्य पीडित वावरता, ज्येष्ठ नागरिकांना जाणवते पूर्वीपेक्षा सद्य पीडित वावरता। तर भावना शून्यता ही वाढलेली आहे, याबद्दलचे मॅडमचे हे सुंदर असे भाव होते। आणि याबरोबरच पुढच्या एका कवितेमध्ये लिव अँड रिलेशनशिपच्या बाबतीमध्ये श्री माधव सुक्र्या गुरव सरांनी दे धक्का मार या नावाने जिल्हा परिषद शाळा कोळ्याचा पाडा मुक्काम कवाड तालुका भिवंडी जिल्हा ठाणे इथून लिहिलंय आणि सर लिहित आहेत लिव अँड रिलेशनशिपच्या अनुषंगाने की हल्ली फार जणांचं सूत बस ट्रेन कॉलेज कॅफेत जमत असते, त्या सुताने नात्यांची वीण बनण्यास वेळ लागे म्हणून त्यांना लग्नाची घाई नसते, हल्ली फार जणांचं सूत बस ट्रेन कॉलेज कॅफेत जमत असते, त्या सुताने नात्यांची वीण बनण्यास वेळ लागे म्हणून त्यांना लग्नाची घाई नसते, हल्ली लिव्ह अँड रिलेशनशिप मध्ये लग्नाआधीच सारी हाई हाऊस भागवली जाते, अशा नवलाईच्या दुनियेत संसाराचे हाऊस उभे करण्याची हाऊस संपलेली असते, अशा नवलाईच्या दुनियेत संसाराचे हाऊस उभे करण्याची हाऊस संपलेली असते। तर लिव्ह अँड रिलेशनशिपच्या अनुषंगानं समाजातला एक वास्तव मांडणारी सरांची ही अप्रतिम अशी रचना होती। आणि अन्याय या शीर्षकाखाली मेहमुदा शेख मॅडम लिहित आहेत गुलपरी या नावाने श्री क्षेत्र देहूगाव पुणे इथून। मेहमुदा शेख मॅडम यांनी गुलपरी या नावाने श्री क्षेत्र देहूगाव पुणे इथून लिहिले अन्याय या शीर्षकाखाली की अन्यायाचा खून इथे जर वेळीच झाला असता, अन्यायाचा खून जर खून इथे जर वेळीच झाला असता, दुश्मनीचा अजात शत्रू कधीच मेला असता, अन्यायाचा खून इथे जर वेळीच झाला असता, दुश्मनीचा अजात शत्रू कधीच मेला असता, जुगार झाली सत्ता येथे राजकारणी झाले वेळे, जुगार झाली सत्ता येथे राजकारणी झाले वेळे, कुणी कुणाच्या मानेवर बघा बसतील बनून चेडे, कुणी कुणाच्या मानेवर बघा बसतील बनून चेडे, बनून चेडे। तर अन्याय, आणि या अन्यायाला वेळी दूर केलं तर दुश्मनी संपली असती। या अनुषंगानेचे मॅडमचे हे सुंदर भाव, आणि यासोबतच पुढच्या एका कवितेमध्ये मराठी माणूस या विषयाच्या अनुषंगाने कणखर पाना या शीर्षकाखाली मानसी जामसंडेकर मॅडम यांनी गोवा येथून लिहिले। कणखर पाना या शीर्षकाखाली मानसी जामसंडेकर मॅडम लिहित आहेत गोवा येथून। आहे मराठी माणूस सह्याद्री परी कणखर, जरी कोसळली संकट लढवय्या तो निडर। आहे मराठी माणूस सह्याद्री परी कणखर, जरी कोसळली संकट लढवय्या तो निडर। मोडेन पण वाकणार नाही मराठी माणसाचा बाणा, वाह, मोडेन पण वाकणार नाही मराठी माणसाचा बाणा। मराठी माय बोली मुखी स्वाभिमानी त्याचा कणा, मराठी माय बोली मुखी स्वाभिमानी त्याचा कणा, स्वाभिमानी त्याचा कणा। आणि खरं आहे की मराठी माणूस जो सह्याद्री सारखा कणखर आहे, तो लढवाई आहे, तो निठर आहे, आणि मराठी मायबोली त्याच्या मुखी आहे, जी त्याच्या स्वाभिमानाचा कणा आहे। खूप अप्रतिम शब्दांकन मॅडमच्या या रचनेमध्ये होतं, आणि पुढच्या एका रचने दोन चारोळ्यांमध्ये पूर्णिमा देसाई मॅडम यांनी मडगाव गोवा येथून लिहिलंय। पूर्णिमा देसाई मॅडम लिहित आहेत मडगाव गोवा येथून, दोन चारोळ्या मॅडमनी पाठवलेल्या आहेत। पहिल्या चारोळीत मॅडम लिहित आहेत की तुझ्या लॉकरच्या कप्प्यात कितीतरी आठवणी माझ्या दडल्या असतील, तुझ्या लॉकरच्या कप्प्यात कितीतरी आठवणी माझ्या दडल्या असतील, जरा त्यांना बाहेर येण्याची संधी देना, जरा त्यांना बाहेर येण्याची संधी देना। पाहिजे तर सगळे चार्जेस घेना, पाहिजे तर सगळे चार्जेस घेना, वाह। तर तुझ्या लॉकरच्या कप्प्यामध्ये असलेल्या आठवणी ज्या आहेत तर त्यांना बाहेर येऊ दे। खूप अप्रतिम हळवे असे भाव या रचनेमध्ये होते। पुढच्या चारोळीमध्ये मॅडम लिहित आहेत की प्रत्येक गंभीर चेहऱ्यामागे ना एक छोटस चिमुकलं हळवं मन लपलेलं असतं, प्रत्येक या गंभीर चेहऱ्यामागे ना एक छोटस चिमुकलं हळवं मन लपलेलं असतं। तिथल्या कप्प्यात कधी कधी ते वेळ काढून आत्तापर्यंतच्या प्रवासाची वजा बेरीज घेत असतं, आत्तापर्यंत प्रवासाची वजा बेरीज घेत असतं। आणि खरंय की एक हळवं मन, एक छोटस चिमुकलं हळवं मन हे प्रत्येक चेहऱ्यामागं लपलेलं असतं, आणि ते पाहता आलं की आयुष्याचा प्रवास हा खूप सुंदर होतो। खूप अप्रतिम सुंदर अशा दोन ही चारोळ्या होत्या। पुढच्या कवितेमध्ये भारती थोरात मॅडम लिहित आहेत बार्शी जिल्हा सोलापूर येथून। भारती थोरात मॅडम यांनी बार्शी जिल्हा सोलापूर येथून लिहिलंय की येता ऋतू उन्हाळा सृष्टी होरपळते सोसते झाळा, येता ऋतू उन्हाळा सृष्टी होरपळते सोसते झाळा, वळीव आणतो गारवा घेतो सुखद पानकळा, वळीव आणतो गारवा घेतो सुखद पानकळा, येती अनुभव सुख दुःखाचे जसे चटके दुःखाचे, येती अनुभव सुख दुःखाचे जसे चटके दुःखाचे, ते सुखद क्षण गारव्याचे हे जीवन अनुभवाचे, तसे सुखद क्षण गारव्याचे हे जीवन अनुभवाचे, हे जीवन अनुभवाचे। आणि खरंय की उन्हाळ्यामध्ये सृष्टी होरपळते, सृष्टी झळा सोसते, परंतु जेव्हा वळीव येतो तेव्हा तो गारवा घेऊन येतो, तो सुखद पानकळा घेऊन येतो, आणि सुख दुःख याच्याशी तुलना करून मॅडमनी हे जीवन अनुभवांचं आहे असं सुंदर आणि अप्रतिम असं शब्दांकन केलेलं होतं। पुढच्या एका कवितेमध्ये भटकंती या शीर्षकाखाली चौसारिका सुशांत जिंतूरकर मॅडम यांनी देऊळगाव राजा जिल्हा बुलढाणा येथून लिहिलंय। संसारिका सुशांत जिंतूरकर मॅडम लिहित आहेत देऊळगाव राजा जिल्हा बुलढाणा येथून भटकंती या शीर्षकाखाली की भटकंती चाललेली प्रत्येकाच्या आयुष्याची जरा विसावा घेतला तरी काळजी उद्याची, भटकंती चाललेली प्रत्येकाच्या आयुष्याची जरा विसावा घेतला तरी काळजी उद्याची, प्रत्येकाला लागलेली ओढ अतूट सुखाची, प्रत्येकाला लागलेली ओढ अतूट सुखाची, भटकंती मनामध्ये अवास्तव आनंदाची, भटकंती मनामध्ये अवास्तव आनंदाची। आणि खरंय की प्रत्येकाच्या आयुष्याची भटकंती चालू आहे. जरा जरी विसावा घेतला तरी लगेच उद्याची चिंता सतावते, उद्याची काळजी सतावते आणि सुखाची जी ओढ आहे ती माणसाच्या मनामध्ये जी आहे ती भटकंती निर्माण करते. सुख म्हणजे काय हे ज्यावेळी आपल्याला कळेल त्यावेळी आपल्या असं लक्षात येईल की सुख ही खूप छोट्या छोट्या गोष्टीमध्ये आहे, समाधान हे खूप छोट्या छोट्या गोष्टीमध्ये आहे. आपण प्रत्येक क्षणाला सुखी करू शकतो, आपण प्रत्येक क्षणाला आनंदी करू शकतो आणि प्रत्येक क्षणामध्ये आपल्याला समाधानाची अनुभूती होऊ शकते. परंतु जसं की अवास्तव आनंद, अवास्तव अपेक्षा आणि आणखी आणखी आणखी याच्या पाठीमागं धावता धावता सुखच हरवून गेलं, आणखी आणखी याच्या पाठीमागं धावता धावता समाधान हरवून गेलंय, जे मिळतच नाही. एक गोष्ट झाली की पुढच्या गोष्टीसाठी धावपळ भटकंती खूप अप्रतिम असे भाव या रचनेमध्ये होते. पुढच्या कवितेमध्ये बाबा शीर्षकाखाली अंजली सामंत मॅडम यांनी डहाणू जिल्हा पालघर येथून लिहिलंय. अंजली सामंत मॅडम लिहितात डहाणू जिल्हा पालघर येथून बाबा या शीर्षकाखाली की बाबा असतो जन्मदाता आयुष्यभर संस्कार करणारा, बाबा असतो जन्मदाता आयुष्यभर संस्कार करणारा, बालपणापासून आधार धाक धरारा तरी बरा, बालपणापासून आधार धाक धरारा तरी बरा, समाजात असतो आदर नात्यात असतो मान, समाजात असतो आदर नात्यात असतो मान, घरातला केंद्रबिंदू घराला असते भान, घरातला केंद्रबिंदू घराला असते भान. तर बाबा जो आधार असतो, बाबा ज्याचा धाक दरारा असतो तरी तो बरा वाटतो, बाबा जो संस्कार करतो आणि बाबा ज्याचा नात्यामध्ये मान सन्मान असतो. तर वडील, वडिलांबद्दल खूप कमी लिहिलं गेलं कारण त्याची प्रतिमा जी आहे ती एक करारी स्वभावाचा, निष्ठूर, भावनाशून्य आणि तो कुटुंबाचं ओझं वाहतोय म्हणजे वेगळं काही करत नाही अशा स्वरूपाची इमेज जी आहे ती निर्माण केलेली आहे. कधीतरी त्या बाबाच्याही मनामध्ये डोकावलं पाहिजे, कधीतरी त्या बाबाच्याही चेहऱ्यावरचे भाव टिपले पाहिजे. दिवसभर संसाराचा गाडा ओढण्यासाठी अपार कष्ट करून जेव्हा तो घरी येतो तेव्हा त्याची घरामध्ये काय किंमत आहे. खरंच आपण त्याला तेवढा रिस्पेक्ट, तेवढा मान सन्मान देतो का जेवढा तो त्या पात्रतेचा. खरंच आपण कधी त्याचा अंतरंग जाणतो का, तो करतोय ते कोणासाठी करतोय, तो जे बोलतोय ते कोणासाठी बोलतोय. त्या सगळ्या बोलण्यामध्ये, त्या सगळ्या करण्यामध्ये त्याचा वाटा किती आहे, तो स्वतःसाठी काय करतोय आपण या गोष्टीचा विचार करत नाही. आणि खरंच की आपण आपल्या बाबांचा रिस्पेक्ट केला पाहिजे, आपण आपल्या बाबांचं मन समजलं पाहिजे, आपण आपल्या बाबांना काय हवं काय नको हे दिलं पाहिजे, बाबांशी संवाद ठेवला पाहिजे, बाबांचं ऐकलं पाहिजे कारण अनुभवाचं गाठोडं त्यांच्यासोबत असतं. अनेक कॉम्प्लिकेटेड गोष्टी असतात, गुंतागुंतीचे विषय असतात आणि त्या विषयाला चुटकीसरशी एका वाक्यामध्ये सोडवणारा म्हणजे बाबा असतो. बऱ्याच वेळा जिथं आपली विचार करण्याची क्षमता संपून जाते आणि जेव्हा आपण सहज बोलता बोलता आपले प्रश्न मांडतो बाबांसमोर तेव्हा ते सहजपणे सुटून जातात, असा तो बाबा. आणि त्या बाबाबद्दल मॅडमनी खूप अप्रतिमरित्या शब्दांकन केलेलं होतं. पुढच्या आपण एका कवितेकडे वळूया, चारोळ्यांकडे वळूया, दोन ज्या आपल्याला पाठवलेल्या आहेत काव्यरसिका या नावाने. सौ रसिका आनंद शाळेग्राम मॅडम यांनी पुणे येथून, सौ रसिका आनंद शाळीग्राम मॅडम लिहित आहेत पुणे येथून काव्यरसिका या नावाने. पहिल्या चारोळीमध्ये सावली शीर्षकाखाली की सख्या तूच माझी सावली तळपणाऱ्या उन्हात, सख्या तूच माझी सावली तळपणाऱ्या उन्हात, मैत्री आपल्या दोघांची अंतर एका श्वासात, मैत्री आपल्या दोघांची अंतर एका श्वासात. तर खूप हळवं शब्दांकन या चारोळीमध्ये होतं. दुसऱ्या चारोळीमध्ये आधार शीर्षकाखाली मॅडम लिहित आहेत की संकटामध्ये असतो देवा तुझा आधार, संकटामध्ये असतो देवा तुझा आधार, तुझ्या विना मी असते कायम निराधार, तुझ्या विना मी असते कायम निराधार. तर अप्रतिम सुंदर भाव भक्तिमय रचना ही चारोळी होती. आणि पुढच्या आपण एका कवितेकडे वळूया ज्यामध्ये ज्योतिलीला प्रभाकर मॅडम लिहित आहेत चंद्रपूर येथून. ज्योतिलीला प्रभाकर मॅडम यांनी चंद्रपूर येथून लिहिले वैशाख वनवा या शीर्षकाखाली की आला वैशाख घेऊन ग्रीष्म झळा वातावरण झाले तप्त. आला वैशाख घेऊन ग्रीष्म झळा वातावरण झाले तप्त जणू रवी झाला क्रोधित फुल्ली नवी पाने फुले वैशाख वनव्यात. फुलली नवी पाने फुले वैशाख वनव्यात आम्रवनी फळांचा राजाही येतो दिमाखात. आम्रवनी फळांचा राजाही येतो दिमाखात मोगरा चाफा करतात परिसर सुगंधित. मोगरा चाफा करतात परिसर सुगंधित प्रतिकूलतेवर ही करामात शिकवण मिळते भारी या वैशाख वनव्यात. प्रतिकूलतेवर ही करामात शिकवण मिळते भारी या वैशाख वनव्यात. आणि खरंय की वैशाख वनवा हा आपल्याला शिकवण देत असतो की प्रतिकूल परिस्थितीमध्ये कसं जगायचं आणि जे हा जो निसर्ग आहे हा आपल्याला त्याची जाणीव करून देत असतो. कारण ग्रीष्म झळा झेलून गुलमोहर फुलतो. ग्रीष्म झळा जो आहे त्या झेलून मोगरा चाफा हा परिसराला सुगंधित करीत असतात. फळांचा राजा जो आहे तो आम्रवनी आंबा जो आहे तो सुद्धा दिमागात असतो. खूप सारी पाने फुले ही वैशाख वनव्यात सुद्धा दिमागात उभे असतात. त्यांच्यावर ग्रीष्माचा परिणाम होत नाही. आपण सुद्धा प्रतिकूलतेवर मात करायला पाहिजे आणि परिस्थितीला दोष न देता परिस्थिती सोबत लढून आपण आपल्या जीवनाला आनंदी केलं पाहिजे. जसं की आपल्या एफएमचं टॅगलाईन आहे की आनंदी राहा आनंद लुटा. श्रोते हो तुम्ही रेडिओ पुणेरी आवाज 107.8 एफएम ऐकत आहात आणि तुम्ही तुमच्या आवडीच्या शो मध्ये आहात म्हणजेच हा खेळ शब्दांचा या कविता व चारळ्यांच्या शो मध्ये माझ्या सोबत म्हणजेच आरजे कैलास सोबत. आनंदी राहा आनंद लुटा.

0: गाण्यांच्या सुरात दडलेली संस्कारांची गोडी, पिढ्यान पिढ्या चालत असलेल्या परंपरेचा गंध आणि मनाला स्पर्श करणारी भावांची संगती, आणि हे सगळं ऐका फक्त आपल्या पुणेरी आवाज 107.8 FM वर. आनंदी रहा, आनंद लो.
1: वेलकम बॅक श्रोते हो.
2: आपण आपल्या आजच्या शो मधल्या पुढच्या एका कवितेकडे वळूया, ज्यामध्ये प्रवीण अभ्यंकर सर लिहितात विहगाव तालुका अंजनगाव सुरची जिल्हा अमरावती हल्ली पालघर. प्रवीण अभ्यंकर सरांनी विहगाव तालुका अंजनगाव सुरची जिल्हा अमरावती हल्ली पालघर येथून लिहिलंय की प्रगल्भतेच्या वाटेवर नेऊन सोडल्यावर मायनी माझ्या पंख सोडली आणि श्वासही. प्रगल्भतेच्या वाटेवर नेऊन सोडल्यावर मायनी माझ्या पंख सोडली आणि श्वासही, पण थेंब पापणीत उभा राहिला. पण थेंब पापणीत उभा राहिला आणि मायच्या रूपात बोलू लागला खंबीर हो. आतून खचलेला तोही शब्दात जरा अडखळतो की विचारांच्या कुरणात सद्गुणी व्हावं जन्मदात्रीचा जीव. पिल्लात माय

माझ्या पंख सोडली आणि श्वास घे, माझ्यानंतर त्याचंही अस्तित्व उदयास यावं, माझ्यानंतर त्याचंही अस्तित्व उदयास यावं। कदाचित याच पोषणासाठी माईनी माझ्या पंख सोडली आणि श्वासही उंच भरारीची ऊब देत, उंच भरारीची ऊब देत। तर खूप गहिरास शब्दांकन या रचनेमध्ये होतं की प्रगल्भतेच्या वाटेवर नेऊन सोडल्यावर मायनी माझ्या पंख सोडली आणि श्वासही। तर माय जी आपल्याला प्रगल्भतेच्या वाटेपर्यंत नेऊन सोडते, खूप अप्रतिम शब्दांकन होतं। पुढच्या कवितेकडे वळूया, ज्यामध्ये स्वप्नजुला या नावाने त्र्यंबक शेणितकर सर लिहितायत, इगतपुरी जिल्हा नाशिक येथून। स्वप्नजुला या नावाने त्र्यंबक शेणितकर सरांनी तालुका इगतपुरी जिल्हा नाशिक येथून लिहिलंय की चालता चालता पाय अडखळतो माझा, सखे आजही त्या पायवाटेवर मातीचा गंध येतो। क्या बात आहे, चालता चालता पाय अडखळतो माझा, सखे आजही त्या पायवाटेवर मातीचा गंध येतो, आणि हळूच छलतो वारा मग, आणि हळूच छलतो वारा मग, येतो अंगावर काटा त्यातून मनास भासतो स्वर्ग मग, तो अंगावर काटा त्यातून मनास भासतो स्वर्ग मग, हरवून जातो मी त्यातच, हरवून जातो मी त्यातच, आभास होतो स्वप्नी मग, आभास होतो स्वप्नी मग, चालता चालता पाय अडखळतो माझा, सखे आजही त्या पायवाटेवर मातीचा गंध येतो, आजही त्या पायवाटेवर मातीचा गंध येतो। क्या बात आहे, खूप अप्रतिम सुंदर असं शब्दांकन या रचनेमध्ये होतं की माझा पाय त्या पायवाटेवर आजही अडखळतो आणि त्या पायवाटेवरच्या मातीला हा गंध येतो। खूप अप्रतिम शब्दांकन पुढच्या कवितेमध्ये सौ चित्रा सुधाकर काळे गोतमारे मॅडम यांनी लिहिलंय। सौ चित्रा सुधाकर काळे गोतमारे मॅडम लिहित आहेत मोहम्मदपूर जिल्हा यवतमाळ येथून। मॅडमनी चंद्रकोर शीर्षकाखाली लिहिलंय की तुझ्या कपाळी शोभते कुंकवाची चंद्रकोर, चेहऱ्यावरची लाली मज दिसे गालावर, तुझ्या कपाळी शोभते कुंकवाची चंद्रकोर, चेहऱ्यावरची लाली मज दिसे गालावर, पैठणीत नक्षीकाम चंद्रकोर साडीवर, वाह पैठणीत नक्षीकाम चंद्रकोर साडीवर, जशी लाजते नयनी जणू काही सौंदर्यनार, जशी लाजते नयनी जणू काही सौंदर्यनार, जणू काही सौंदर्यनार। तर खूप अप्रतिम शब्दांकन या रचनेमध्ये होत श्रोते हो। आणि या सुंदर अशा रचनेनंतर आपण आपल्या आजच्या शो मधल्या पुढच्या एका कवितेकडे वळूया, ज्यामध्ये शोभा प्रकाश कोठावदे मॅडम यांनी नवी मुंबई येथून लिहिलंय। सौ शोभा प्रकाश कोठावदे मॅडम लिहित आहेत नवी मुंबई येथून जागतिक वसुंधरा दिनाच्या निमित्ताने। आणि मॅडमनी लिहिलंय की वसुंधरा माझी आई जन्मा आलो ही पुण्याई, वसुंधरा माझी आई जन्मा आलो ही पुण्याई, जरी जन्मदात्री नसे परी वाटे नवलाई, गीत किती गाऊ बाई प्रदूषण करा कमी, आरोग्याला जपण्याची घ्यावी बालकांनो हमी, आरोग्याला जपण्याची घ्यावी बालकांनो हमी, प्राणी पक्षी वन्यजीव वृद्धिंगत रान जाई, सुख वास्तू वन्य राही भासे सदा अपूर्वाई, पाणी वाचवा संदेश वृक्षरोपण आदेश, पाणी वाचवा संदेश वृक्षरोपण आदेश, तरुणांनो जागे व्हावे नववर्ष हे विशेष, तरुणांनो जागे व्हावे नववर्ष हे विशेष। खूप अप्रतिम सुंदर सामाजिक संदेश मॅडमच्या या अप्रतिम अशा रचनेमध्ये होता श्रोते हो। आणि रचनेमध्ये वनराई या शीर्षकाखाली सौ मीना उपासनी मॅडम लिहित आहेत पुणे येथून। सौमिना उपासनी मॅडम यांनी निगडी प्राधिकरण पुणे येथून लिहिलंय वनराई या शीर्षकाखाली की खूप एकाकी वाटते तेव्हा सात वनराई देते, खूप एकाकी वाटते तेव्हा सात वनराई देते, तरु लतांचे तन्मयतेने डोलणे मनाला सुखावून जाते, तरु लतांचे तन्मयतेने डोलणे मनाला सुखावून जाते, मधुर किलबिलाट पक्ष्यांचा माझा एकटेपणा घालवते, मधुर किलबिलाट पक्ष्यांचा माझा एकटेपणा घालवते, सुगंधाने अनेक सुमनांच्या मन प्रफुल्लित होते, सुगंधाने अनेक सुमनांच्या मन प्रफुल्लित होते, मन प्रफुल्लित होते। आणि निसर्गाची हीच तर किमी असते नाही का,
की जेव्हा आपण एकटे असतो तेव्हा आपण निसर्गाच्या सान्निध्यामध्ये रमतो आणि निसर्गाला पाहिल्यानंतर आपण तृप्त होऊन जातो. तो फुलांचा सुगंध आपल्याला एक आनंददायी उल्हास देणारा असतो. खूप अप्रतिम शब्दांकन होतं. साक्ष या शीर्षकाखालील पुढच्या एका कवितेकडे वळूया, ज्यामध्ये सौ वर्षा श्रीकांत गंपावार मॅडम यांनी वर्षाश्री या नावाने नागपूर येथून लिहिले. सौ वर्षा श्रीकांत गंपावार मॅडम लिहित आहेत वर्षाश्री या नावाने नागपूर येथून साक्ष या शीर्षकाखाली, की आयुष्याच्या वाटेवरती कोण परका कोण आपला, सर्व माझी माणस असा जीव गुंतला. आयुष्याच्या वाटेवरती कोण परका कोण आपला, सर्वच माझी माणस असा जीव गुंतला. कठीण समय येता कोणी नाही मदतीला, कठीण समय येता कोणी नाही मदतीला, अनुभवाचे बोल हे काळ आहे साक्षीला, अनुभवाचे बोल हे काळ आहे साक्षीला. आणि खरंय की आयुष्याच्या या वाटेवरती आपलं कोण आणि परक कोण हे जेव्हा आपल्याला कठीण समय येतो तेव्हाच कळतं. नाहीतर मी तुझा आहे म्हणणारे, मी तुझ्या सोबत आहे म्हणणारे खूप सारे असतात आणि जेव्हा आपल्याला संकट येतं अडचण येते तेव्हा तेच लोक निघून जातात आणि जे सोबत राहतात ते आपले असतात. खूप अप्रतिम शब्दांकन होतं अक्षय तृतीया या अनुषंगानं जेनेट फिलिप बोर्सिस मॅडम यांनी जेन सृजन या नावाने गोवा येथून लिहिलंय. जेनेट फिलिप बोर्सिस मॅडम लिहित आहेत जेन सृजन या नावाने गोवा येथून, साडेतीन मुहूर्तापैकी एक दिन अक्षय तृतीयेचा, साडेतीन मुहूर्तापैकी एक दिन अक्षय तृतीयेचा, अक्षय राहुदे सारी पृथ्वी शुभ दिन मांगल्याचा. वाह, अक्षय राहुदे सारी पृथ्वी शुभ दिन मांगल्याचा. अक्षय तृतीयाच्या मुहूर्तावर शुभकार्य आरंभ करून, अक्षय तृतीयाच्या मुहूर्तावर शुभकार्य आरंभ करूनी आरोग्य ज्ञान धनप्राप्तीने, आरोग्य ज्ञान धनप्राप्तीने अक्षय सुख मिळावे जीवनी, अक्षय सुख मिळावे जीवनी. तर अक्षय तृतीया जो साडेतीन मुहूर्तापैकी एक मुहूर्त असतो, तर या मांगल्याच्या दिनी सारी पृथ्वी अक्षय राहू दे. खूप अप्रतिम सुंदर असे भाव या कवितेमध्ये होते. पुढच्या एका कवितेमध्ये मृणालिनी भनगे मॅडम लिहित आहेत पुणे येथून. मृणालिनी भनगे मॅडम यांनी पुणे येथून लिहिलंय की नकोच देऊ दोष कुणा विसरू नको ही गोष्ट तू, नकोच देऊ दोष कुणा विसरू नको ही गोष्ट तू, जेव्हा दावशील बोट कुणाकडे तीन बोटे असतील तुझ्याकडे, जेव्हा दावशील बोट कुणाकडे तीन बोटे असतील तुझ्याकडे, कुणाचाही करू नकोस द्वेष, कुणाचाही करू नकोस द्वेष, कर मन तुझेच आधी शुद्ध, कर मन तुझेच आधी शुद्ध, जीवन होईल सुख समृद्ध, जीवन होईल सुख समृद्ध, साथ साऱ्यांची मिळेल समृद्ध, साथ साऱ्यांची मिळेल समृद्ध, मिळेल समृद्ध. तर इतरांना दोष न देता आपण स्वतः आत्मपरीक्षण केलं पाहिजे हा सुंदर असा संदेश या रचनेमध्ये होता. पुढच्या एका कवितेमध्ये माधुरी सिंदगीकर कोटबागे मॅडम यांनी हुबळी जिल्हा धारवाड येथून लिहिलंय. माधुरी सिंदगीकर कोटबागे मॅडम लिहित आहेत हुबळी जिल्हा धारवाड येथून. तुझा खळखळ हसरा चेहरा या शीर्षकाखाली मॅडमनी लिहिलंय की तुझा खळखळ हसरा चेहरा चोरतो आहे माझ्या नजरा, मिरवित आहे तुझा नकरा सुशोभित केसातील तुझा गजरा. वाह, तुझा खळखळ हसरा चेहरा चोरतो आहे माझ्या नजरा, मिरवित आहे तुझा नकरा सुशोभित केसातील तुझा गजरा, बघून तुझा हसरा चेहरा, बघून तुझा हसरा चेहरा मन घालीत आहे मुजरा, धरीत तुझ्या साडीचा पदरा, धरीत तुझ्या साडीचा पदरा, चांदणी शुक्राची तू बघ जरा या चंद्रा, चांदणी शुक्राची तू बघ जरा या चंद्रा, बघ जरा या चंद्रा. वाह, तर खूप अप्रतिम सुंदर असे भाव या कवितेमध्ये होते की तुझा खळखळणारा हसरा चेहरा माझी नजर चोरतोय. अप्रतिम शब्दांकन होतं. पुढच्या कवितेमध्ये विद्या कुंभार मॅडम यांनी कोल्हापूर येथून लिहिलंय. विद्या कुंभार मॅडम लिहित आहेत कोल्हापूर येथून गुलमोहर शीर्षकाखाली की गुलमोहर बहरून नयन सुख असे देतो, गुलमोहर बहरून नयन सुख असे देतो, जणू दुःख घेऊन सारे प्रसन्नतेच्या गावी नेतो. वाह, गुलमोहर बहरून नयन सुख असे देतो, जणू दुःख घेऊन सारे प्रसन्नतेच्या गावी नेतो,
लाल फुलांचा सडा हरवून टाके भान, लाल फुलांचा सडा हरवून टाके भान, उन्हाळ्यातही सर्वांना देतो वृक्ष सावली छान, उन्हाळ्यातही सर्वांना देतो वृक्ष सावली छान, वृक्ष सावली छान। तर गुलमोहर जो उन्हाळ्यात बहरतो, गुलमोहर जो नयन सुख देतो, ग्रीष्माच्या झळा सोसून डौलात उभा असलेला गुलमोहर आपण जागोजागी पाहतो, त्याबद्दलचे अप्रतिम भाव या कवितेमध्ये होते। देवा प्रार्थना तुझला या शीर्षकाखाली एकनाथ डांगे पाटील सरांनी श्रीरामपूर येथून लिहिलंय। एकनाथ डांगे पाटील सर लिहित आहेत श्रीरामपूर येथून देवा प्रार्थना तुझला या शीर्षकाखाली, की देवा प्रार्थना तुझला एकाग्रपणे अंतर्मुखी, देई आशीर्वाद ठेव सकलांना खूप सुखी। देवा प्रार्थना तुझला एकाग्रपणे अंतर्मुखी, देई आशीर्वाद ठेव सकलांना खूप सुखी। मात्र आधी देई सद्बुद्धी व्हावी आत्मशुद्धी, मात्र आधी देई सद्बुद्धी व्हावी आत्मशुद्धी, बनावे जीवन उज्ज्वल सकल सुखी आनंदी, बनावे जीवन उज्ज्वल सकल सुखी आनंदी। नसावा विसर नाम जप ध्यान भजनात, नसावा विसर नाम जप ध्यान भजनात, असो सदा सहवास संत सज्जनात, असो सदा सहवास संत सज्जनात। आणि सरांनी शेवटी असं लिहिलंय की प्रत्येक माणूस असो स्नेहप्रिय आदरणीय, क्या बात आहे, प्रत्येक माणूस असो स्नेहप्रिय आदरणीय, नको दुजा भाव असावा जिव्हाळा सविनय, नको तुझा भाव असावा जिव्हाळा सविनय, असावा जिव्हाळा सविनय। वाह वाह, तर देवाला प्रार्थना सरांनी केलेली आहे की प्रत्येक माणूस स्नेहप्रिय असावा, आदरणीय असावा, असा मनामध्ये भाव निर्माण कर। खूप अप्रतिम सुंदर भाव या अप्रतिम अशा कवितेमध्ये होते। आणि पुढच्या एका आपण दोन चारोळ्यांकडे वळूया, ज्यामध्ये सौ रुपाली भूपेंद्र पाठक मॅडम लिहित आहेत शहापूर जिल्हा ठाणे येथून। सौ रुपाली भूपेंद्र पाठक मॅडम यांनी शहापूर जिल्हा ठाणे येथून लिहिले पहिल्या चारोळीमध्ये साथ या शीर्षकाखाली, की एक सल कायम माझ्या मनात सतत घर करून राहिली, एक सल कायम माझ्या मनात सतत घर करून राहिली, तो माझ्या सोबत असून देखील, तो माझ्या सोबत असून देखील, तो साथ देईल याची वाट मी पाहिली, तो साथ देईल याची वाट मी पाहिली। वाह वाह, तर मनातली चल की तो सोबत आहे पण तो साथ देत नाही, तो सोबत आहे तो साथ देईल याची मी वाट पाहिली। खूप गहिरा असं शब्दांकन त्या रचनेमध्ये होतं। दुसऱ्या चारोळीमध्ये मॅडम लिहित आहेत विरह शीर्षकाखाली, की आयुष्याच्या त्या वळणावर मी प्रेमाच्या अथांग सागरात बुडालेली, आयुष्याच्या त्या वळणावर मी प्रेमाच्या अथांग सागरात बुडालेली, त्याने दिलेल्या विरहाच्या दुःखात, त्याने दिलेल्या विरहाच्या दुःखात आयुष्यभर अखंठ मी भिजलेली, आयुष्यभर अखंठ मी भिजलेली, त्याने दिलेल्या विरहाच्या दुःखात आयुष्यभर अखंड मी भिजलेली। वा, तर विरहाचे भाव अप्रतिमरित्या या सुंदर अशा चारोळीमध्ये मॅडमनी शब्दबद्ध केलेले होते। आणि राजस या नावाने मंगेश राजाराम मोरे सर लिहित आहेत, राजस या नावाने मंगेश राजाराम मोरे सरांनी जालगाव दापोली जिल्हा रत्नागिरी येथून लिहिलंय। आणि सरांनी लिहिलंय झाला मुकाबलाना या शीर्षकाखाली, झाला मुकाबलाना केव्हाच वादळाशी, मी मारल्यान थापा केव्हाच पावसाशी। वाह वाह, झाला ना मुकाबला केव्हाच वादळाशी, मी मारल्यान थापा केव्हाच पावसाशी, एक ओळ साधी न जमली लिहा वयाला, एक ओळ साधी न जमली लिहा वयाला, नाती कशी तयांची जुळतात पुस्तकांशी। वाह, एक ओळ साधी न जमली लिहा वयाला, नाती कशी तयांची जुळतात पुस्तकांशी, डोका उनी मनाशी अंदाज घेतला आपण, डोका उनी मनाशी अंदाज घेतला आपण, काळोख दाटलेला होता जरा तळाशी, काळोख दाटलेला होता जरा तळाशी, मी घेतले स्वतःला कोंडून या जगी पण, मी घेतले कोंडून स्वतःला या जगी पण, भेगाळली कधीची होती भूमी जराशी। वाह,
मी घेतले कोंडून स्वतः.

तर खूपच अप्रतिम सुंदर झाला मुकाबलाना या शीर्षकाखालील ही सरांची रचना होती. आणि श्रोते हो, भेटूया छोट्याशा विश्रांतीनंतर.

0: रिश्तों में सरलता और प्यार बनाए रखने के लिए सुनिए शिवानी बहन के श्रेष्ठ विचार।
1: अगर आप गुस्सा नहीं करेंगे जब किसी ने इस तरह से गलती की है, तब वो सच बोलेंगे। हम झूठ तभी बोलते हैं जब हमें सच बोलने का डर है, और डर ये है कि सच बोलेंगे तो कोई एक्शन लिया जाएगा। इफ आई एम श्योर अबाउट दिस कि मुझे डांट नहीं पड़ेगी, मैं आपको सच बता दूंगी। लेकिन इफ आई एम श्योर अबाउट दिस कि आपको सच बताने के बाद मुझे डांट पड़ेगी, तो इजियर चॉइस फॉर मी इज झूठ बोलो और निकल जाओ। सो इट्स ऑल अबाउट आई नो व्हाट योर रिस्पॉन्स इज गोइंग टू बी। ट्रस्ट आ जाता है ना उसमें, आपको पता है कि दूसरा आपको समझेगा कि आपने जो गलती की, नेवर माइंड, ही विल एक्सेप्ट यू, आप सच बोलेंगे। देयर इज नो रीजन, कोई झूठ नहीं बोलना चाहता क्योंकि खुद को बहुत गिल्टी लगता है उसके बाद।
0: आप सुन रहे हैं पुणेरी आवाज 107.8 FM, खुश रहो खुशियां बांटो।
2: वेलकम बैक श्रोते हो, तुम्ही ऐकत आहात रेडिओ पुणेरी आवाज 107.8 FM, आनंदी रहा आनंद लुटा, आणि तुम्ही आरजे कैलास सोबत आहात। श्रोते हो, आजच्या शो मधल्या गोज मनीचे या शीर्षकाखालील पुढच्या एका रचनेकडे वळूया, जी आपल्याला पाठवलेली आहे सौ सुरेखा पगारे मॅडम यांनी नाशिकेतून। सौ सुरेखा पगारे मॅडम लिहितायत नाशिकेतून, असेही एकदा व्हावे मौनाचे अर्थ कळावे, असेही एकदा व्हावे मौनाचे अर्थ कळावे, शब्दा वाचून संवाद होता निस्वार्थी नाते जुळावे। वाह, शब्दा वाचून संवाद होता निस्वार्थी नाते जुळावे, असेही एकदा व्हावे वेदनांना समजून घ्यावे, डोळ्यामधील आसवांना पापणीने अलगत टिपावे, डोळ्यामधील आसवांना पापणीने अलगत टिपावे, असेही एकदा व्हावे वेदनांना समजून घ्यावे, डोळ्यामधील आसवांना पापणीने अलगत टिपावे, अलगत टिपावे। गुजमणीचे या शीर्षकाखालील खूप अप्रतिम सुंदर मनातली गोज मॅडमनी शब्दबद्ध केलेली होती, आणि पुढच्या दोन चार ओळ्यांकडे वळूया। आरती दिनकर मॅडम लिहित आहेत म्हापसा गोवा येथून। आरती दिनकर मॅडम यांनी म्हापसा गोवा येथून लिहिलंय। पहिल्या चारोळीमध्ये हसत राहावं सतत उरातलं दुःख दाबून, हसत राहावं सतत उरातलं दुःख दाबून, हसत राहावं सतत उरातलं दुःख दाबून, हसत रहाव सतत उरातलं दुःख दाबून, आनंदी रहा अश्रू आपले लपून, आनंदी रहा अश्रू आपले लपून। वा, तर चारच ओळीमध्ये एक जगण्याचं सुखी आनंदी जीवन जगण्याचं मर्म सांगणारी ही सुंदर अशी चारोळी होती। आणि दुसऱ्या चारोळीमध्ये मॅडम लिहित आहेत की ओळख नव्हती मनाची मनाला गाठ पडली बोला फुलाला, ओळख नव्हती मनाची मनाला गाठ पडली बोला फुलाला, नी ओळख पटली फुलाची फुलाला, नी ओळख पटली फुलाची फुलाला। तर मनाची मनाला गाठ पडली, खूप अप्रतिम सुंदर भाव या सुद्धा चारोळीमध्ये होते। आणि पुढच्या आपण एका रचनेकडे वळूया। भ्रम भाव भ्रम या शीर्षकाखालील सौ दुर्गा देशपांडे मॅडम यांनी नवी मुंबई खारघर येथून लिहिले। भाव भ्रम या शीर्षकाखाली सौ दुर्गा देशपांडे मॅडम लिहितात नवी मुंबई खारघर येथून। ओघळताना आसवे हसली गुपित सांगुनी जरासे, वाह, ओघळताना आसवे हसली गुपित सांगुनी जरासे, भावनांचे भाष्य बदलले, भावनांचे भाष्य बदलले, क्षण क्षण घेऊन उसासे, भावनांचे भाष्य बदलले क्षण क्षण घेऊन उसासे, आनंदाच्या प्रांगणी दुःख हास्य एकटे भासे, आनंदाच्या प्रांगणी दुःख हास्य एकटे भासे, शब्द गुंफता अर्थाभोवती, वा, शब्द गुंफता अर्थाभोवती, संदर्भ विरळ आदिसे, संदर्भ विरळ आदिसे, असा हा भावभ्रम। खूप अप्रतिम सुंदर, प्रत्येक शब्द न शब्द बोलका, प्रत्येक शब्द जो आहे तो गहिरा, की ओघळताना आसवे हसली गुपित सांगुनी जरासे, भावनांचे भाष्य बदलले क्षण क्षण घेऊन उसासे, आनंदाच्या प्रांगणी दुःख हास्य एकटे भासे, वाह। आणि शेवटी लिहिलंय की शब्द गुंफता अर्थाभोवती, शब्द कुठं गुंफलाय तर शब्द गुंफता अर्थाभोवती, संदर्भ विरळ आदिसे, तर एक विरळ असा संदर्भ या रचनेमध्ये होता. आणि यासोबतच पुढच्या एका रचनेकडे वळूया जी आपल्याला पाठवलेली आहे अमृता कुमठेकर मॅडम यांनी डब्लिन आयर्लंड येथून. अमृता कुमठेकर मॅडम लिहित आहेत डब्लिन आयर्लंड येथून कधी कधी या शीर्षकाखाली की कधी कधी सुरांमध्ये शोध मला. क्या बात आहे. कधी कधी सुरांमध्ये शोध मला तालांच्या लईत हरवलेलं माझं अस्तित्व सापडेल कदाचित. कधी कधी सुरांमध्ये शोध मला तालांच्या लईत हरवलेलं माझं अस्तित्व सापडेल कदाचित. बासरीच्या शांत स्वरात आपण न बोललेले शब्द अलगद उमलतील. बासरीच्या शांत स्वरात आपण न बोललेले शब्द अलगद उमलतील. कधी कधी चंद्र ताऱ्यांमध्ये शोध मला. कधी कधी चंद्र ताऱ्यांमध्ये शोध मला नक्षत्रांच्या गर्दीत. नक्षत्रांच्या गर्दीत एक तारा आपलाही आहे असं समजून. क्या बात आहे. कधी कधी चंद्र ताऱ्यांमध्ये शोध मला नक्षत्रांच्या गर्दीत एक तारा आपलाही आहे असं समजून. त्या अबोल क्षणांना थोडस बोलक कर जरा. त्या अबोल क्षणांना थोडस बोलक कर जरा. थोडस बोलक कर जरा. क्या बात आहे. क्या बात आहे. कधी कधी या शीर्षकाखाली खूप अप्रतिम शब्दांकन मॅडमच्या या रचनेमध्ये होत की तू मला सुरांमध्ये कधी कधी शोध तालांच्या लईत हरवलेलं माझ अस्तित्व कदाचित तुला सापडेल. बासरीचा शांत स्वर जेव्हा तुझ्या कानी पडेल तेव्हा त्या स्वरांमध्ये आपण न बोललेले शब्द सुद्धा तुला उमलतील. ती बासरीची धून आपले न बोललेले शब्द आणि आपल्या मनातल्या भावना या समजून सांगतील. आणि नक्षत्र कधी कधी चंद्र ताऱ्यामध्ये सुद्धा शोध मला. नक्षत्राच्या गर्दीत एक तारा आपलाच आहे असं समजून. कारण जर का त्याचा शोध घेतला तर अबोल क्षणांना सुद्धा बोलक करता येईल. खूप अप्रतिम भाव या रचनेमध्ये होते श्रोते हो. आणि पुढच्या आपण एका कवितेकडे वळूया. सौ अश्विनी गणेश बांदककर मॅडम यांनी चंद्रपूर येथून लिहिले. सौश्विनी गणेश बांदककर मॅडम लिहित आहेत चंद्रपूर येथून माहेर या शीर्षकाखाली की माऊलीच्या कुशीत स्वर्ग लेखीच. माऊलीच्या आठवणीत माहेर लेखीच. वाह. माऊलीच्या कुशीत स्वर्ग लेखीच. माऊलीच्या आठवणीत माहेर लेखीच. माहेरचं अंगण आपुलकीचं आलिंगण पुसून जाते सासरच्या वेदनांचे व्रण. माहेरचं अंगण आपुलकीचं आलिंगण पुसून जाते सासरच्या वेदनांचे व्रण. माहेरच्या गर्भात मायबापाचे अधिष्ठान. वा. माहेरच्या गर्भात मायबापांचे अधिष्ठान. भाऊराया बोलवितो जपतो प्रेमाचे औक्षण. इह जन्मी स्वर्ग यासी मनावे माहेर. क्या बात आहे. इह जन्मी स्वर्ग यासी मनावे माहेर. अखेरच्या श्वासातही लागते जीवास ती काहूर. इह जन्मी स्वर्ग यासी म्हणावे माहेर. अखेरच्या श्वासातही लागते जीवास ती काहूर. जीवास ती काहूर असं हे माहेर की इह जन्मीचा जणू काही तो स्वर्ग. आणि माहेर हा प्रत्येक महिलांचा एक हळवा कप्पा असतो. जिथं आपण गेल्यानंतर तिथं आपले आई वडील भाऊ वहिनी आणि संपूर्ण गोकुळ जणू काही आहे त्याची अनुभूती आपल्याला होत असते. माहेर म्हणजे हक्काचं विसाव्याचं ठिकाण असतं. खूप अप्रतिम सुंदर असं शब्दांकन माहेरबद्दल मॅडमनी केलेलं होतं श्रोते हो. आणि पुढच्या एका कवितेमध्ये सौ स्वप्ना प्रशांत जगदळे मॅडम लिहित आहेत नागपूर येथून. सौ स्वप्ना प्रशांत जगदळे मॅडम यांनी नागपूर येथून लिहिलंय मजबूत स्तंभ या शीर्षकाखाली की कुटुंबाचा मुख्य कणा नारी घराचा आहे स्तंभ मजबूत. कुटुंबाचा मुख्य कणा नारी घराचा आहे स्तंभ मजबूत. प्रेम आणि वात्सल्याची मूर्ती जणू काही भासे देवदूत. वाह. प्रेम आणि वात्सल्याची मूर्ती जणू काही भासे देवदूत. घर समाज सगळं काही सांभाळते मोठ्या आनंदाने. घर समाज सगळं काही सांभाळते मोठ्या आनंदाने, फक्त एकच दिवस नसे तिचा, सगळेच साजरे करा श्रद्धेने, फक्त एकच दिवस नसे तिचा, सगळेच साजरे करा श्रद्धेने। तर नारी ही मजबूत स्तंभ असते, ती कुटुंबाचा कणा असते आणि ते घर सांभाळते, ती प्रेम वात्सल्याची मूर्ती असते। खूप अप्रतिम सुंदर भाव या कवितेमध्ये होते। पुढच्या एका मोगरा या शीर्षकाखालील कवितेकडे वळूया, जी रचना आपल्याला पाठवलेली आहे जयकर या नावाने विजयकुमार शिंदे सरांनी कराड येथून। जयकर या नावाने विजयकुमार शिंदे सर लिहित आहेत कराड येथून मोगरा शीर्षकाखाली, की तिला देण्यासाठी आणलेला मोगरा तिच्या भेटी आधीच बहरला। तिला देण्यासाठी आणलेला मोगरा तिच्या भेटी आधीच बहरला, कदाचित तिच्याच ओढीने तो हळूच नाही ना फुलला। कदाचित तिच्याच ओढीने तो हळूच नाही ना फुलला, नसेल राहिला मोगरा फक्त एक फूल, नसेल राहिला मोगरा फक्त एक फूल, तो बनलाय आता माझ्या प्रेमाचा दूत, तो बनलाय आता माझ्या प्रेमाचा दूत। केसात जेव्हा तिच्या माळला जाईल, केसात जेव्हा तिच्या माळला जाईल, माझं तिचं मन ही जणू गुंफलं जाईल, माझं तिचं मन ही जणू गुंफलं जाईल, असा हा मोगरा जो तिच्या भेटी आधी बहरलेला आहे। तर मोगऱ्याबद्दल आणि प्रेमाबद्दल, भेटीबद्दल, त्या भेटीच्या आतुरतेबद्दल आणि भेटीनंतर गुंफल्या जाणाऱ्या मनाबद्दल खूप अप्रतिम भाव सरांच्या या रचनेमध्ये होते। आणि पुढच्या एका कवितेमध्ये राजू सुर्वे सर लिहित आहेत गुहागर जिल्हा रत्नागिरी येथून। राजू सुर्वे सरांनी तालुका गुहागर जिल्हा रत्नागिरी येथून लिहिले, तुला मी माफ केले मला तू माफ कर, तुला मी माफ केले मला तू माफ कर, मनाच्या कोपऱ्याला तुझ्यात साफ कर, तुझी उरणार नाही चिमुटभर राख पण, तुझी उरणार नाही चिमुटभर राख पण, अमानुष मीपणाची मनुष्या वाफ कर। वा, तुझी उरणार नाही चिमुटभर राख पण, अमानुष मीपणाची मनुष्या वाफ कर, नको ते वाद करणे नको छळवाद हे, नको ते वाद करणे नको छळवाद हे, खरे खोटेपणाचा खरा इन्साफ कर, नको ते वाद करणे नको छळवाद हे, खरे खोटेपणाचा खरा इन्साफ कर, खरा इन्साफ कर, तुला मी माफ केले मला तू माफ कर, मनाच्या कोपऱ्याला तुझ्या तू साफ कर, मनाच्या कोपऱ्याला तुझ्या तू साफ कर। क्या बात आहे, क्या बात आहे श्रोते हो, आपण पाहिलं की शब्दांमध्ये किती ताकद असते नाही का, की एकमेकांना माफ कर हे सांगत असताना जे शब्दप्रयोग केले गेलेले आहेत त्या शब्दप्रयोगामधली जर आपण त्याचे भाव पाहिले तर त्याच्यामध्ये मी तुला माफ केले आणि तू मला माफ कर, मनाच्या कोपऱ्याला तू साफ कर, जी गोष्ट आपण नेमकी करत नाही, आपण अपेक्षा इतरांकडून करतो, तर तू तुझ्या मनाचा आधी कोपरा साफ कर, आणि तू जर तुझ्या मनाचा कोपरा साफ केला तर निश्चितपणे तुला आनंद मिळेल, याबद्दलचे भाव सरांच्या या रचनेमध्ये होते। आणि खूप अप्रतिम सुंदर असं शब्दांकन सरांच्या या रचनेमध्ये होतं। आणि पुढच्या आपण एका कवितेकडे वळूया, आणि राधाकृष्ण या शीर्षकाखालील सुंदर अशा कवितेमध्ये पूनम अनिल पाटील मॅडम लिहित आहेत जळगाव येथून। मॅडमनी लिहिलंय की राधाकृष्णाच्या प्रेमात कृष्ण राधेच्या प्रेमात, राधाकृष्णाच्या प्रेमात कृष्ण राधेच्या प्रेमात, प्रेम फुलले मनात प्रेम असे जगतात, राधाकृष्णाच्या प्रेमात कृष्ण राधेच्या प्रेमात, प्रेम फुलले मनात प्रेम असे जगतात, जीव दोघांचे गुंतले एकरूप देह झाले, जीव दोघांचे गुंतले एकरूप देह झाले, प्रेम अमर झाले राधाकृष्ण एक झाले, प्रेम अमर झाले राधाकृष्ण एक झाले, देई प्रेम शिकवण राधाकृष्णाचे जीवन, राधाकृष्ण रूपमणी प्रेम तयांचे महान, देई प्रेम शिकवण राधाकृष्णाचे जीवन, राधा कृष्ण रूपमणी प्रेम तयांचे महान आणि शेवटी मॅडम ने लिहिलंय की कलयुग आहे आता राधा कृष्ण नाम साधे। कलयुग आहे आता राधा कृष्ण नाम साधे, अहो भेटाया कृष्णाला तुम्ही जपा राधे राधे, अहो भेटाया कृष्णाला तुम्ही जपा राधे राधे। राधा कृष्णाच्या प्रेमात कृष्ण राधेच्या प्रेमात प्रेम फुलले मनात प्रेम असे जगतात राधा कृष्ण। या शीर्षकाखालील खूप अप्रतिम सुंदर भाव असणारी अतिशय भक्तिमय अशी रचना आणि प्रेम राधा कृष्णाचं प्रेम आणि त्या दोघांचा एकरूप झालेला देह अमर झालेले प्रेम याबद्दलचे अप्रतिम असे भाव मॅडमच्या या सुंदर अशा कवितेमध्ये होते। आणि पुढच्या आपण एका कवितेकडे वळूया ज्यामध्ये सौ सुलभा गोगरकर मॅडम लिहितायत अमरावती येथून विरह या शीर्षकाखाली। तुझ्या माझ्या प्रेमाला काय नाव देऊ सांग, तुझ्या माझ्या प्रेमाला काय नाव देऊ सांग, विरहात तुझ्या माझी आसवांची सरेना रांग। वाह, तुझ्या माझ्या प्रेमाला काय नाव देऊ सांग, विरहात तुझ्या माझी आसवांची सरेना रांग। चंद्र नको तारका नको, नको तुझ्या विना गजरा। क्या बात है, चंद्र नको तारका नको, नको तुझ्या विना गजरा। विरहामुळे हळव्या मनाने कशा चुकवाव्या नजरा, विरहामुळे हळव्या मनाने कशा चुकवाव्या नजरा, कशा चुकवाव्या नजरा, तुझ्या माझ्या प्रेमाला काय नाव देऊ सांग। वाह वाह, तर विरहाचे भाव मांडणारी खूप अप्रतिम आणि सुंदर असं शब्दांकन असलेली मॅडमची ही रचना होती श्रोते हो। आणि श्रोते हो, तुम्ही रेडिओ पुणेरी आवाज 107.8 FM ऐकत आहात आणि तुम्ही तुमच्या आवडीच्या शो मध्ये आहात म्हणजेच हा खेळ शब्दांचा या कविता व चारोळ्यांच्या शो मध्ये माझ्यासोबत म्हणजेच आरजे कैलास सोबत। आनंदी रहा, आनंद लुटा।

0: नमस्कार, मैं हूँ पेंटल। आप सुन रहे हैं रेडियो पुनेरी आवाज 107.8 FM। खुश रहो, खुशियां बांटो।
1: श्रोते हो, अपन मागील शो साठी आणि या रविवारच्या शो साठी सुद्धा विषयाचं बंधन दिलेलं नव्हतं आणि आपल्याला ज्या काही रचना येतील त्या आपण सिरियल प्रमाणे सादर करण्याचं तुम्हाला सांगितलेलं होतं। तर खूप साऱ्या रचना आल्या आणि उपक्रम हा कवितांचा होता, 8 ओळींच्या कवितांचा। त्यामुळं 8 ओळींच्या कविता, त्याचं सादरीकरण आणि त्यातील भाव मांडण्याचा, जे तुमच्या मनातले भाव आहेत साहित्यिक मान्यवरांच्या ज्यांनी रचना पाठवलेल्या होत्या, तर त्या आम्ही प्रयत्न केला। आणखी खूप साऱ्या रचना शिल्लक आहेत, परंतु आपल्या सर्वांना माहित आहे की आपल्याला वेळेचं बंधन असतं। आपल्याला शो हा वेळेमध्ये पूर्ण करावा लागतो, त्यामुळे तुमच्याशी गप्पा मारण्याची, तुमच्या सुंदर सुंदर रचना सादर करण्याची इच्छा असून सुद्धा मला वेळेच्या बंधनामुळे आजच्या शोपुरती तुमची रजा घ्यावी लागते। हो, परंतु आजच्या शोपुरती जरी मी तुमची रजा घेतली तरी मी तुम्हाला भेटायला पुन्हा येईन पुढच्या रविवारी दुपारी ठीक 2 वाजता सुंदर सुंदर कविता आणि चारोळ्या घेऊन, ज्या आपल्या जगभरातल्या साहित्यिक मान्यवरांनी आपल्या शोसाठी पाठवलेल्या आहेत। तर पुढच्या रविवारी नक्की भेटूया दुपारी 2 वाजता। तुम्ही मात्र कुठेही जाऊ नका, ऐकत रहा रेडिओ पुणेरी आवाज 107.8 FM। आनंदी रहा, आनंद लुटा आणि मला म्हणजे आरजे कैलासला आजच्या शोपुरती रजा द्या।

आवाज सामाजिक व सांस्कृतिक माहिती देणारे आपले रेडिओ स्टेशन ऐकत रहा 107.8 FM. आनंदी रहा आणि आनंद लुटा.

0: शिवाजी की तलवार है, राम ही बेमिसाल है, टेक्नोलॉजी के साथ संस्कार है। मराठी करती स्वागत हर भाषा का, यहाँ भूमि अपनाती हर त्योहार है। सुनिए पुनेरी आवाज 107.8, खुश रहो खुशियाँ बांटो।
1: नमस्कार अलक प्रेमी रसिक श्रोते हो, नमस्कार। तुम्ही ऐकत आहात पुणेरी आवाज अर्थात 107.8 FM आणि तुम्ही आहात आरजे जगदीश सोबत। खास अलक प्रेमी रसिक श्रोत्यांसाठी आणि अलककरांना संधी मिळावी यासाठी वाहिलेल्या कुरकुरीत खुसखुशीत रंगतदार तजेलदार मजेदार उठावदार बहारदार दमदार आणि गेल्या 4 वर्षांपासून अलक प्रेमी रसिक श्रोते हो तुमच्या आणि अलककार मित्रांच्या गळ्यातील ताईत झालेल्या कार्यक्रमात अलकची झलक मध्ये अलक तुमची रसिक श्रोते हो झलक आमची। अलक प्रेमी रसिक श्रोते हो 26 एप्रिल 2026 प्रयोग क्रमांक 200 सादर झाला आणि प्रयोग क्रमांक 200 बद्दल तुम्ही भरभरून अभिप्राय दिलात, प्रतिक्रिया दिल्यात। द्विशतकी महोत्सवाबद्दल मला जितका आनंद झाला कदाचित त्यापेक्षा 10 पटीने जास्त आनंद माझ्या अलककार मित्रांना झाला, अलककार रसिक श्रोत्यांना झाला। मला वाटतं अलकचं कौतुक अलकचं महत्व या तुमच्या कार्यक्रम चांगला वाटण्याबद्दल अभिप्राय देण्यामध्ये आहे असं मला आवर्जून नमूद करावं वाटतं। यावेळेला म्हणजे प्रयोग क्रमांक 201 3 मे 2026 कार्यक्रमात आपण काही प्रातिनिधिक प्रतिक्रिया घेऊ आणि मग कार्यक्रमाला सुरुवात करू। अलक गुरु अलक महागुरु अलककार मनादे अर्थात होरा पंडित मयूर देशपांडे ज्यांचा ऑडिओ अलकच्या कार्यक्रमा इतकाच काकणभर सरस महत्वाचा होता असं म्हणायला हवं। अलककार मयुरेश लिहितात, यावेळी मुद्दामच उशिरा अभिप्राय देत आहे, मला आपल्या सर्वांचे अभिप्राय वाचायचे होते। सर्वांनी कार्यक्रमाविषयी अलग साहित्याविषयी केलेल्या भावना वाचून खूप आनंद झाला। मी मांडलेले मुद्दे आपल्याला आवडले, मान्य झाले व ते प्रत्यक्ष उतरवण्याचे आश्वासन आपण सर्वांनी दिले याचे समाधान वाटले। आरजे जगदीश व रेडिओ पुणेरी आवाज यांनी 200 व्या भागाचे खूप छान नियोजन केले, ते प्रत्यक्षात आणले याबाबत त्यांचे व सहकार्यांचे कौतुक स्नेह आहेच। पुढील प्रत्येक भागाबरोबर वृद्धिंगत व्हावा होत राहावा हीच प्रार्थना। अलक गुरु मनादे तुमच्या प्रतिक्रियेबद्दल आणि अलकच्या पाठी आणि आरजे जगदीशच्या पाठी सतत तुम्ही अगदी खूप महत्वाचं कार्य करत आहात, खूप पाठिंबा देतात, त्याबद्दल मनापासून धन्यवाद। वळूया प्रयोग क्रमांक 201 भागातील पहिल्या अलककडे। दिग्रस यवतमाळ येथून अलककार अरुणा दुद्दलवार लिहितात, सिग्नलला कार थांबली, त्या लहान मुलाचं लक्ष बाहेर गेलं। झोपडीत एका जर्मनच्या ताटलीत आई 2 मुलांना भात भरत होती। त्याला आठवलं आपली आई, त्याला आठवलं आपली आई सुप्रसिद्ध समाजसेविका, अनाथ आश्रमातील मुलांना नेहमी जेवण भरवते। फोटो येतात पेपरला, घरी मावशीने वाढलेलं जेवताना त्याला झोपडीतील आईच दिसत होती। अलककार अरुणा, आई कोणाचीही असो ती महत्वाची असते। आई 2 मुलांना भात भरत होती आणि त्याला त्याच्यावरून त्या ठिकाणी ते सगळं आठवणं, मला वाटतं दुसऱ्याचं मूल आपलं म्हणून सांभाळणाऱ्या समाजसेविकेला मानाचा मानाचा मुजरा फार महत्वाचा आहे। शिवाय त्याला आपल्या आईची सेवा आठवली तेही महत्वाचं आहे, म्हणजे त्याला त्या ठिकाणी

अनाथ आश्रमात सेवा करणारी आई आठवली हे महत्वाचं आहे. खरंच छोट्याशा अलर्टमधून आपण किती वजनदार गोष्टी सांगू शकतो. प्रत्येक वेळा अलंकार अरुणा तुम्ही दाखवून देता. वळ या पुढच्या अलंकडे. लातूर येथून अलंकार प्रभा वाडकर लिहितात व्हिडिओ. घरचं काम आवरताच तिने मोबाईल हाती घेतला. ओपन करताच एक भयानक व्हिडिओ पाहून ती हादरली. आपला नवरा आणि परक्या बाईसोबत अश्लील चाळे करताना. मोबाईल बंद करून क्षणभर थांबली. हा खोडसाळपणा पाहून तिने सरळ पोलीस स्टेशन गाठले. अलंकार प्रभा पण प्रश्न असा पडला, हा व्हिडिओ गेला कसा, हा व्हिडिओ सोशल कसा झाला, व्हायरल कसा झाला? ती त्याचा फोन घेतला होता आणि त्या फोनमध्ये तो व्हिडिओ दिसला का, की तिला त्या ठिकाणी कुणीतरी पाठवलंय? मग तो खोडसाळपणा कसा? जर त्या ठिकाणी व्हिडिओ त्यानेच बनवला असेल आणि त्याच्या फोनमध्ये तो सापडला असेल तर त्या ठिकाणी ती चूक आहे, ती घोडचूक आहे. आणि जर कुणीतरी त्या ठिकाणी पाठवलं असेल, कदाचित मॉर्फ केला असेल आणि तो पाठवला असेल, आपण आधी खातरजमा करून घ्यावी असं आपलं आरजे जगदीशला वाटतं. ऐकूया पुढची अलक अमरावती येथून. खरं म्हणजे एप्रिलच्या पहिल्या आठवड्यात ज्यांनी पाठवली होती, घ्यायची राहून गेली होती, त्या अलककार ऍडव्होकेट सौ सुलभा गोगरकर. माफी असावी, तुमची अलक मागे पडली होती, म्हणजे राहिली होती घ्यायची. ऐकूया अलककार सुलभा लिहितात. त्याने बाटलीतील पाण्याचा घोट घेतला. तितक्यात एक लहान मुलगा खांद्यावर रिकामेचे पोतं घेऊन आला आणि त्याने बाटलीकडे इशारा केला. त्याने मुलाला बाटली दिली. मुलाने बाटलीतील पाणी फेकून दिले. बाटलीला पायाने दाबले आणि रिकामी बाटली आपल्या पोत्यात टाकून निघून गेला. बघा, पोटासाठी. कशासाठी निघून गेला? पोटासाठी. म्हणजे त्याला पाणी नको होतं, तर ती बाटली हवी होती. बऱ्याच वेळा कोणाला काय हवं हे कळत सुद्धा आपल्याला नाही आणि न कळल्यामुळे अशा प्रकारची गोष्ट सुद्धा घडू शकते. पण मला वाटतं अलंकार सुलभा सुलभ पद्धतीने तुम्ही नको त्या व्यक्तीला नको ती गोष्ट दिली तर त्याचं काय होऊ शकतं. आणि मला इथे तुमचा अभिमानही वाटतो. निरीक्षण शक्ती तुमची दांडगी आहे. तुम्हाला त्या ठिकाणी जे दिसलं ते तुम्ही त्या ठिकाणी अलंकार मांडलात आणि एक प्रकारे कथा फुलवलीत. खूप छान. वळूया पुढच्या अलंकडे. बालेवाडी पुणे येथून अलंकार सौ हेमांगी बोंडे लिहितात. सतत अभ्यास कर, अभ्यास कर अशा आई बाबांच्या कटकटीला कंटाळून तो घर सोडून निघून गेला खरा. पण रेल्वेमध्ये रेल्वेमध्ये पेपर विकणाऱ्या त्याच्याच वयाच्या मुलाची कहाणी ऐकून त्याने घरी परत फिरायचे ठरवले आणि त्याने पुढच्या स्टेशनला उतरून परतीचे तिकीट काढले. वा अलंकार हेमांगी, योग्य वेळेला त्याला योग्य गोष्ट कळली म्हणून खरंच बरं झालं. का नाहीतर मग त्या ठिकाणी वेळ होतो, उशीर होतो, होत्याचं नव्हतं होतं आणि घर का सोडून जायचं? आई वडील अभ्यास कर कशासाठी सांगतात? शिक्षण ही गुंतवणूक आहे, तो खर्च नाहीये. ती गुंतवणूक आहे, आपण केलेली, आई वडिलांनी केलेली. आई वडील गुंतवणूक करतायत आणि तुम्ही मात्र त्या ठिकाणी कोणत्याही प्रकारचा प्रतिसाद देत नाही तर आई वडिलांची चिडचिड होणं साहजिकच आहे. हा विचार आपण करायला हवा, तो केलेला नाही. वळूया पुढच्या अलककडे. जी आपल्याला पाठवले जिल्हा गडचिरोली येथून कराडी. जिल्हा गडचिरोली येथून अलंकार आत्माराम बर्डे. अलंकार आत्माराम लिहितात, स्वप्न पाहिलं होतं यंदा शाळेतून चार पैसे, शेतातून चार पैसे हाती येतील. मात्र काळाने घाला घातला आणि रानटी हत्तीच्या कळपाने धुडगूस घालून एका रात्रीत होत्याचे नव्हती केले. अलंकार आत्माराम, शेतकऱ्या तू राजा, परी तुझ्या डोईवर कर्जाचा बोजा. शेती म्हणजे, भारतीय शेती म्हणजे पावसाने खेळलेलं जुगार. आसमानी सुलतानी संकटामध्ये शेतकरी पिचला जातो, त्याने करायचं तरी काय, कसायचं तरी कसं, आणि शेवटी त्या ठिकाणी स्वतःला संपवतो, आत्मक्लेश ओढावून घेतो, कुटुंबाला संपवतो. कारण शेतकऱ्याच्या हातात फक्त धुपाटणंच राहतं. अलकप्रेमी रसिक श्रोते हो, बऱ्याच शेतकऱ्यांचं हे दुःख ऐकलं वाचलं की या शेतकऱ्यांसाठी काहीतरी करायलाच पाहिजे असा विचार मनात येतो आणि मग थोडं फार का होईना, ज्याला जसं करता येईल तसं करण्याचा आम्ही काही जण प्रयत्न करत असतो. तुम्ही सगळ्यांनी प्रयत्न केलात तर शेतकऱ्याला सुगीचे दिवस नक्कीच येऊ शकतील. ऐकूया आता बागडे कुटुंबियांच्या अलक नाशिक येथून. आई आणि मुलगा दोघांच्या अलक आपण घेणार आहोत. आई अलंकार विमल बागडे नाशिक येथून लिहितात एका वाक्याची अलक, अलक वयात आली. अलंकार विमल, खरं म्हणजे कथा म्हणावी की नाही म्हणावं हा माझ्या मनात संभ्रम आहे.
मुली वयात येतात, मुलं वयात येतात, अलग वयात आली आणि अलग पसरली, अलग वयात आली अलग चा पाय घसरला, अलग वयात आली प्रौढ झाली, असं काहीतरी जर असतं तर कदाचित आणखीन छान वाटलं असतं का? आपला एक विचार मनात आला, तो मी तुमच्या मनामध्ये टाकला, इतकंच, बाकी छान आहे, मजा आली, अलग वयात आली, वा, तीन शब्द एक कथा। ऐकूया सुपुत्र अलंकार भीमेश यशवंत बागडे नाशिक। धकाधकीच्या आयुष्यानंतर आता लिखाणाच्या सवयीने स्वच्छंद तरुणाई अनुभवता येतो, वा अलंकार भीमेश, आईचेही एक पाऊल पुढे बरं का सध्या? छानच, मस्तच, अप्रतिम, म्हणजे मस्त अलग आहे, खरंच आहे, सवय लावून घ्या। फक्त स्वच्छंद तरुणाईचा अनुभव होतापेक्षा दुसरा शब्द योजता आला असता का असा विचार करायला हरकत नाही, अजून थोडी फुलवता आली असती का हाही विचार करायला हरकत नाही असं आपलं आरजे जगदीशला वाटतं। ऐकूया पुढची अलग, मलेवार किशोर कुमार, अलंकार किशोर कुमार मलेवार गोंदिया येथून लिहितात, हवामान खात्याचा कडक उन्हाळ्याचा इशारा झाला आणि घरातील लहान मोठे एकेकाला काळजी घेण्यास सांगायला लागले। घरातील आजीस याचा काहीच फरक पडत नव्हता असे पाहून सर्वांनी विचारले। आजीने सांगितले की उन्हाळ्यात आंब्याचा पन्ना कैरी जास्त खाऊन आपण तब्येत सांभाळूया, हवामान खात्याचा नियम पण पाळूया आणि नैसर्गिक जीवन जगूया। आजीची माहिती ऐकताच सर्वांनी आजीचे कौतुक केले। अलंकार किशोर कुमार, उगाच आजीचा बटवा म्हणतात का? आजीचा बटवा असतो तो असाच, आणि आजीच्या बटव्यामध्ये सगळ्या प्रकारचा रामबाण उपाय असतो असं आरजे जगदीशला वाटतं, आणि तुम्हीही त्याच्याशी सहमत असाल। त्या आजीच्या या निसर्ग प्रेमाबद्दल, नैसर्गिक दृष्टीबद्दल आणि दूरदृष्टीबद्दल मानाचा मुजरा, खूप छान, खरंच आहे, कैरीचं पन्न सगळ्यांनी प्या, आणि जमलंच तर अलंकार किशोर कुमार मलेवार गोंदियावरून आरजे जगदीशसाठी पण किलोभर पन्न, लिटरभर पन्न, बाटलीभर पन्न पाठवून द्या बरं का। वळूया यवतमाळ येथून अलंकार कल्याणी मादेश्वर लिहितात, वृद्धाश्रम, आज लग्नाचा वाढदिवस वृद्धाश्रमात साजरा करायचा असा प्रस्ताव तात्यांनी मांडताच सर्वांनी होकार भरला, मात्र नंतरचे लग्न वाढदिवस तिथेच करावे लागेल याची पुसटशी कल्पनाही तात्यांना नव्हती। वा अलंकार कल्याणी, म्हणजे वा मी अशासाठी म्हटलं की धक्का तंत्र अप्रतिम आहे, म्हणजे अलंकार म्हणून तुम्ही जिंकलात, लग्नाचा वाढदिवस वृद्धाश्रमात साजरा करावा इथपर्यंत अलंक मला वाटलं टिपिकल आहे, आणि पुढे जी तुम्ही अलंक म्हणालात, म्हणजे पुढे जो तुम्ही मुद्दा मांडलात तो मुद्दा मला जास्त भावला, म्हणजे त्याच्यामध्ये एक प्रकारची काय होती चिंता, एक प्रकारची गोष्ट, एक प्रकारचं धक्का तंत्र, एक प्रकारचं त्या ठिकाणी भविष्यात दडलेलं काय होतं त्याचंच विश्लेषण केलं होतं असं मला वाटतं। तुमच्या कल्पकतेला मानाचा मुजरा। अलंकप्रेमी रसिक श्रोते, खरंच यावेळच्या प्रतिक्रिया मला थांबून घ्याव्याशा वाटतायत, म्हणजे मी यावेळेला अलग थोड्या कमी केल्या, याचं कारण प्रतिक्रिया घेणं जास्त गरजेचं आहे। अलंकार श्री वाय के सेक पारगाव तालुका दौंड जिल्हा पुणे येथून लिहितात, माननीय जगदीश सर मानाचा मुजरा, आपण अलगच्या 200 शिड्या पार केल्याबद्दल आपले अभिनंदन। या कार्यक्रमात माननीय मयुरेश देशपांडे सरांना मार्गदर्शनासाठी बोलवले ही काळाची गरज होती, कारण त्यामुळे सर्वांना अलग लिहायचे नियम कळले, आता अलंकारांच्या अलग लिहिण्यात सुधारणा होईल। सरांनी खूप बोधपर मार्गदर्शन केले होते, ते आवडले, असे मार्गदर्शन वेळोवेळी असावे म्हणजे भरकटलेल्या अलगच्या नावा मुख्य प्रवाहात येतील। वा खूप छान, अलंकार म्हणून जगदीश सरांचे कौतुक करावे तेवढे कमीच आहे, कारण त्यांच्यामुळे मोठा पल्ला गाठता आला, आवडलेल्या अलगचे कौतुक करता ही कौतुकास्पद बाब आहे। पुणेरी आवाज FM ची अभिनंदन, पुढील वाटचालीसाठी शुभेच्छा, आपलाच अलंकार श्री वाय के शेख पारगाव तालुका दौंड जिल्हा पुणे। अलंकार वाय के खूप खूप धन्यवाद, मी अगदी खरंच मनापासून त्या ठिकाणी मनादेंना म्हटलं की तुम्ही प्रतिक्रियेचा ऑडिओ पाठवाच, शिवाय मी प्रथम अलंकार राजेंद्र वैशंपे यांनाही म्हटलंय,
तेही आपल्याला 10 तारखेच्या कार्यक्रमात त्यांचा ऑडिओ नक्कीच पाठवतील आणि त्यांच्याकडून आपण बऱ्याच सूचना घेऊ शकतो. खूपच छान. पुढची प्रतिक्रिया आहे अलंकार डॉक्टर दिनकर आरती दिनकर मापसा गोवा. जगदीशजी तुमचे हार्दिक अभिनंदन आणि पुढील वाटचालीसाठी शुभेच्छा. काल अलगच्या 200 भागात माझी अलग समाविष्ट केली आणि मी या 200 भागाचा एक छोटासा भाग झाले याचा मला अभिमान आहे. नेहमीप्रमाणेच तुम्ही अलगचे भाव विश्व उलगडून दाखवता, यामुळेच उत्तरोत्तर असे आपले अलगचे कार्यक्रम यशस्वी होत आहेत, होतील यात शंका नाही. यामुळे आम्हाला प्रेरणा तर मिळतेच, शिवाय खूप पूर्वी पुस्तकात ठेवलेले मोरपीस अचानक दिसावे तसे माझे झाले. आपले अलगचे कार्यक्रम असेच अखंड चालत राहोत ही परमेश्वर चरणी प्रार्थना करते आणि आपल्या निरामय निरोग्य आयुष्य लाभो, सुयश लाभो. खूप खूप आभार आणि धन्यवाद. आपली अलंकार डॉक्टर आरती दिनकर मापसा गोवा. वा, खूप छान अलंकार आरती. माझं सुयश चिंतल्याबद्दल मला निरागस असं जीवन, निरामय असं आरोग्य, सुयश या सगळ्या गोष्टींचं चिंतन केल्याबद्दल मनापासून धन्यवाद. कुठे जाऊ नका, मी लगेच परत येतो. ऐकत राहा पुणेरी आवाज, आनंदी राहा, आनंद लुटा.

0: टेंशन को दूर भगाने के लिए आइए सुनते हैं सिस्टर शिवानी के अनमोल कथन।
1: डिप्रेशन इज एंगर टर्न्ड इनवर्ड्स। जब आप औरों पे नहीं गुस्सा करते तो आप अपने पर ही करने लग जाते हैं, लेकिन शायद जब आप औरों पे भी गुस्सा करते हैं तब भी अपने पर गुस्सा कर रहे हैं। आपको गुस्सा देने के लिए वो मेरे से होते हुए ही गुजरेगा, वो एनर्जी पहले यहाँ क्रिएट करनी पड़ेगी। इट्स नॉट पॉसिबल कि मैं आपको कुछ भी दे दूं विदाउट क्रिएटिंग इट। पहले मुझे कूट कूट के गुस्सा अपने अंदर क्रिएट करनी पड़ेगी कि मुझे अपने आप को क्या देना है। नहीं, मुझे तो ऐसे गुस्सा करना ही है। कीजिए, बट ओनली रिमेम्बर द एनर्जी दैट एंगर आई क्रिएट देन आई गिव।
0: आप सुन रहे हैं पुनेरी आवाज 107.8 FM। खुश रहो, खुशियां बांटो।
2: अलक प्रेमी रसिक श्रोते हो, तुम्ही ऐकत आहात पुणेरी आवाज अर्थात 107.8 FM आणि तुम्ही आता जे जगदीश सोबत रंगतदार आणि बहारदार कार्यक्रमात अलकची झलक मध्ये अलक तुमची रसिक श्रोते हो, झलक आमची। अलक प्रेमी रसिक श्रोते हो, आज 3 मे 2026 आणि अलकची झलक प्रयोग क्रमांक 201 अर्थात द्विशतक पार। 200वा प्रयोग अत्यंत यशस्वी झाला, आवडला, आयोजन नियोजन सुंदर होतं, अशा अनेक प्रतिक्रिया आपण ऐकल्या। आणखी पुढची एक प्रतिक्रिया घेऊ जी आपल्याला अलंकार विद्या कुंभार कोल्हापूर यांनी पाठवली आहे। अलंकची झलक आजचा कार्यक्रम द्विशतकी होता त्याबद्दल खूप अभिनंदन। आज मयूर सरांचे मार्गदर्शन लाभले तसेच बऱ्याच अलंकला मानाचा मुजरा प्राप्त झाला। सर्वच आजच्या आलक या एकापेक्षा एक होत्या आणि त्यात वेगळे पण होते हे तुमच्या दमदार सादरीकरणातून दिसून आले। हा कार्यक्रम पुढे जाण्यासाठी आणि सुरू राहण्यासाठी तुमचा मोठा वाटा आहे। नेहमी सर्वांचे आलक एकत्र करून एक अलग सादर करणे, एक एक अलग सादर करणे हे सोपे काम नाही, तरी तुम्ही ते उत्तमरित्या करत आहात। तुमच्यामुळे माझ्यासारख्या अनेक अलंकारांना एक ओळख मिळत आहे, तसेच यातून तुमच्यामुळे समाज प्रबोधन होत असल्याने नवीन अलक लिहायला नेहमीच हुरूप येतो। तुमचे कौतुकाचे शब्द नेहमीच प्रोत्साहन देणारे असतात, तसेच आजही माझ्या अलकला मानाचा मुद्रा प्राप्त झाला त्याबद्दल खूप धन्यवाद। हा कार्यक्रम असाच अखंड सुरू राहो आणि वेगवेगळ्या अलक तुमच्या सुंदर सादरीकरणात ऐकण्यास मिळोत, हीच सदिच्छा आपली अलंकार विद्या कुंभार कोल्हापूर। अलंकार विद्या खूप खूप धन्यवाद। खरंच आहे, अलंकार मयुरेश यांच्या मार्गदर्शनामुळे अलकचा दर्जा नक्कीच वधारेल, अलकचा दर्जा खूप सुंदर होईल। आणि अलक केवळ ते अलंकार नाहीये तर अलकचे महागुरु आहेत। ऐकूया पुढची प्रतिक्रिया। गोरेगाव पश्चिमेतून अलंकार विवेकानंद यशवंत मराठे लिहितात, प्रयोग क्रमांक 200व्या आपल्या अलक झलक या कार्यक्रमासाठी माझे अलक गुरु म ना दे यांचे बहुमोल मार्गदर्शन करणारे व्याख्यान आयोजित केले होते, याबद्दल आम्ही अलंकार सर्वस्वी धन्य झालो। तसेच आपला प्रयोग क्रमांक 200 पूर्ण होईपर्यंत आपण रेडिओ पुणेरी आवाज 107.8 FM वर नाबाद खेळी केली आहात। ही स्पर्धामयी युगात टिकून राहण्यासाठी आपण पडद्यामागे किती हालचाली केल्या आहेत हे प्रभू रामचंद्र जाणे, आपले निकळ हास्यच बहुधा कामी आले असेल असे माझे मत आहे। आपला अलकची झलक हा लोकप्रिय कार्यक्रम असाच उत्तरोत्तर वृद्धिंगत होत राहो हीच प्रभूचरणी सदिच्छा व्यक्त करतो। धन्यवाद। आपला अलंकार विवेकानंद यशवंत मराठे, गोरेगाव पश्चिम। अलंकार विवेकानंद, केवळ हे माझं एकट्याचं श्रेय नाही, माझं एकट्याचं यश नाही, तुम्हा सर्व अलंकारांनी माझ्या पाठीशी ठामपणे उभे राहिल्याबद्दल, खंबीरपणे उभे राहिलात, आणि म्हणूनच या अलक किंवा म्हणूनच किंबहुना आपण असं म्हणू शकतो हे सगळं यश प्राप्त झालं। ही नाबाद खेळी तुम्हा अलंकार मित्रांना, अलक प्रेमी रसिक श्रोत्यांना समर्पित। ऐकूया अकलूज येथील अलंकार रूपमती पांडुरंगराव देशमुख लिहितात, रात्रभर जागून लॅपटॉपवर प्रेझेंटेशन बनवलं, सकाळी घाईत आवरून निघाली ती पार्किंग मधून गाडी काढतानाच आईचा फोन आला। काहीशा रागातच, अगं हे काय तुझं, किती त्रास देशील, मला उशीर होतोय, बोल पटकन। हिची चिडचिड सुरूच, तिकडून फक्त आवाज आला, बेटा तुझा लॅपटॉप घरीच विसरली आहेस तू। क्षणभरापूर्वीची चिडचिड अचानक थांबली। अलंकार रूपमती आई आई असते, मुलगी मुलगा कोणी असो, घरातून गेल्यानंतर त्याकडे आजूबाजूला काय राहिलंय का, कुठे काय ठेवलंय का, विसरलंय का, हे बघून ताबडतोब त्या ठिकाणी त्यांना कळवायचं हे आईचं जणू काही आद्य कर्तव्य असतं. आई जणू काही त्याच कामासाठी घरामध्ये थांबलेली असते. अगदी व्यवस्थित सगळीकडे लक्ष ठेवणारी ती आई असते. तुमच्या अलक मधल्या आईला मानाचा मानाचा मुजरा आणि तुमच्या अलक मधल्या तिला एवढंच सांगणंय, अगं नको चिडूस ग, तू आई होशील, त्याला आई होणं काय असतं ते तुला कळेल आणि चिंता काय असते ती तुला कळेल, आई आई असते. पुणे येथील अलंकार सुलभा सत्तूरवार लिहितात चैत्र गौरी. आज तिच्याकडे चैत्र गौरीचे हळदी कुंकू होते, दारी सुरेख रांगोळी, दाराला तोरण, घरात गौरीची सुंदर आरास, आंब्याचे पन्ने, डाळकळी, सुगंधी फुले, ती छान आवरून सुवासिनीची वाट पाहत होती. अचानक तिचे लक्ष समोरील बांधकाम मजुराच्या मुली कुतूहलाने बाहेरून डोकावताना गेले. तिने विचार करून त्या मुलींना त्यांच्या आईबाबावर बोलून घेतले. गुलाब पाण्याचा शिडकाव अंगावर थंडगार पन्ने फुले देऊन त्यांना हळदी कुंकू लावले. नी देवीचा मुखवटा अधिकच प्रसन्न भासला. अलंकार सुलभा मानाचा मानाचा मुजरा, अप्रतिम देवीचा मुखवटा अधिकच प्रसन्न भावला. ही संकल्पना मला प्रचंड भावली. जे का रंजले गांजले त्यासी म्हणे जो आपुले, साधू तोची ओळखावा देव तेथेची जाणावा. खरंच अलंकार सुलभा अप्रतिम मांडणी केलीत, खूप छान. त्यांनी करू नये का हळदी कुंकू, करायला हवं आणि तोच विचार तुम्ही इथे मांडलात. अप्रतिम सुंदर वळूया. पुढची अलक आपल्याला पाठवली आहे चाफळ जिल्हा सातारा. अलंकार संस्थ हेमा पाटील लिहितात तीर्थयात्रा. तुम्ही दरवर्षी तीर्थक्षेत्री का जाता या वारंवार विचारल्या जाणाऱ्या प्रश्नावर तो फक्त हसत असे. देवाची भक्ती करण्यासाठी घरात बसून देवाचे नामस्मरण केले तरीही चालते हे त्यालाही माहीत होते. नशिबी आलेल्या गजाग बायकोला वर्षभर तोंड देऊन दमलेल्या जीवाला शांतता लाभावी म्हणून तो इथे येत असे. तीर्थक्षेत्रच का तर बायकोला त्याचे वावडे असल्याने ती सोबत येण्याची सुतराम शक्यता नसे. इति श्री बायको पुराण संपन्न. वा वा अलंकार हेमा पाटील छुप्या रुस्तमात तुम्ही काय सुंदर अलक लिहिलेत, किती मजेशीर अलक आहे. म्हणजे मला तीर्थक्षेत्रेचं काहीतरी दुसरं उदाहरण सांगेल, विचार मांडेल असं वाटलं होतं, पण तुमच्या अलकमधल्या कल्पकतेला, तुमच्या अलकमधल्या या अभिनव विचाराला आरजी जगदीश देतोय मानाचा मानाचा मुजरा. ऐकूया पुढची अलक. पणजी गोवा येथून अलंकारचं वर्षा साठे शिंत्रे. अलंकार वर्षा, प्रथमच अलकची झलक या कार्यक्रमात नवे नवे कुटुंबात सहभागी झाल्याबद्दल तुमचं अभिनंदन, अलग पाठवल्याबद्दल तुमचं स्वागत आणि खूप खूप धन्यवाद. अलंकार वर्षा लिहितात सुमन नेहमीप्रमाणे घराचे सर्व आवरून सासू सासऱ्यांचे जेवण बनवून ऑफिसला जायला निघाली. तिचा नवरा मोहित नेहमीप्रमाणे तिला टोमणे मारतो, म्हणतो निघून जा घरातून. तो दिवस आणि आजचा ती परतलीच नाही. अलंकार वर्षा पहिलीच अलग ती सुद्धा व्यथेची वेदनेची जाणीवेची अस्तित्वाची स्वत्वाची. जिंकलात बरं का तुम्ही? नियमितपणे अलग पाठवत चला. फक्त अलगचे काही कायदे कानून प्रथम अलंकार श्री राजेंद्र वंशंपाई यांनी सांगितलेत. अलगचे काही नियम आहेत, अलगची काही तत्व आहेत, मार्गदर्शक तत्व, त्यांचा थोडासा विचार करा आणि अलग लिहा. पण मला असं वाटतं या नवऱ्याला कानफटत मारली पाहिजे आणि त्याला सांगितलं पाहिजे ती लक्ष्मी आहे, ती लक्ष्मी निघून गेली ना तर हातात काहीच राहणार नाही, तुला दारोदार हिंडावं लागेल, भिकेल लागशील बाळा, सांभाळून जग. पुढे सुद्धा पुढची अलग सुद्धा आहे गोव्यातीलच आणि त्यांनीही पहिल्यांदाच पाठवले. गोवा येथून अलंकार प्रांजली चौधरी लिहितात. अलंकार प्रांजली पुणेरी आव्हान 107.8 FM अलगची झलक या कार्यक्रमात नवीन कुटुंबात सहर्ष स्वागत आहे. पहिली चालक पटेलबद्दल अभिनंदन आणि धन्यवाद. अलंकार प्रांजली लिहितात त्यांची 50 वेडिंग अनिव्हर्सरी होती. त्याला आवडतात म्हणून तिने आंबे आणले, मोगऱ्याचा गजरा आणून फ्रीजमध्ये ठेवला. सर्व घर साफ करून खिडक्या दरवाज्यांचे पडदे देखील त्याच्या आवडीच्या रंगाचे लावले. ती त्याची वाट पाहत होती. संध्याकाळ झाली तशी ती उठली आणि भिंतीवर त्याचा मोठा एक फोटो का त्याच्या समोर जाऊन आमरस मोकऱ्याचा गजरा ठेवला. अलंकार प्रांजली, पहिलीच अलग तुमची सुद्धा, वेदनेची अलग, विरहाची अलग, वियोगाची अलग, किती काय झालं तरी नातं तोडता येत नाही. नात्याची अहम महत्व सांगणारी तुमची अलग खरंच अप्रतिम, खूप सुंदर, विचार करायला लावणारी अलग. अलग कपेमी रसिक श्रोते हो, एकापेक्षा एक भारी अलग आपण ऐकतोय ना, ऐकूया. अलगकार वैद्यराज भोपाल त्र्यंबक देशमुख, नाथ सदन पिंपळनेर, तालुका साक्री, जिल्हा धुळे येथून लिहितात. त्याच्या मित्राने त्याला फॉरेनची कार बक्षीस दिली आणि तो बेकार झाला. अलगकार भोपाल कोण बेकार झाला? ज्याने कार दिली तो, की ज्याला कार दिली तो, प्रश्न आहे. आणि प्रश्न उभी करणारी अलग श्रेष्ठ असते, योग्य असते, उत्तम असते, असं अलगकार मनादे म्हणतात. अनेक शक्यता निर्माण व्हायच्या. त्याने मित्राला फॉरेनची कार दिली, फॉरेनच्या कारचा मेंटेनन्स त्याला परवडला नसावा म्हणून कदाचित तो बेकार झाला असावा. ज्याने कार दिली तो आता बेकार झाला असावा, पण त्याला पश्चात झाला असं कुठे नाही. त्याने मित्राला फॉरेनची कार दिली याच्यात त्याचा मोठेपणा आला. सर्व सर्व काही आलं अप्रतिम, सुंदर अशी अलग. खूप खूप धन्यवाद. बऱ्याच दिवसानंतर आपल्या रुसलेले आणि आता आपल्याला आपल्यावर पुन्हा एकदा त्यांचं प्रेम आलं आहे असे मलोद येथील अलंकार प्रवीण बाबासाहेब शिंदे पाटील लिहितात. प्रत्येक आवडणारी गोष्ट माझ्यापासून हिसकावली जाते किंवा लांब जाते असं म्हणून मी माझा त्रागा मोठ्या वाजत तिच्यासमोर व्यक्त केला. ती मला घरातील राधाकृष्णाच्या फोटो समोर घेऊन गेली आणि फोटोकडे बोट करत म्हणाली, सांग ना, सांग ना, कोणाला कोण आवडत नव्हतं. तेव्हापासून मी त्रागा करत नाही. वा अलंकार प्रवीण, प्रवीण आहात तुम्ही, उत्तम अलग लिहिलेत. खरंच आहे, आपण दुसऱ्याचं दुःख बघा, दुसऱ्याची वेदना बघा, व्यथा बघा, त्यातून काहीतरी शिका आणि विचार करा. विचार करायला लावली तुमची अलग, मला खूप आवडली. तुमच्या अलगला मानाचा मानाचा मुजरा. ऐकूया पुढची अलग. आंध्र प्रदेश नेल्लूर येथून अलंकार वनमाला आवटी हतवळणे लिहितात. दिवसभर गजरे विकून ती चिमुरडी रात्री पोलच्या खाली बसून अभ्यास करत होती. इतक्या तिकडे एक सभ्य व्यक्ती येते आणि बोलते, झोपली नाही अजून? त्या चिमुडीने हसून उत्तर दिले, मला आई बाबासाठी मोठे घर बांधायचे. त्याच क्षणी त्या व्यक्तीने तिला दत्तक घेतले आणि पुटपुटला, स्वप्न मोठी असली की रात्रही जागी राहायला आवडते. वा वा अलंकार वनमाला, ज्याने तिला दत्तक घेतलं त्याला मानाचा मानाचा मुजरा. तिलाही मानाचा मानाचा मुजरा, कारण ती दिवसभर कष्ट करून आई वडिलांसाठी घर घ्यायचं म्हणून शिकते, मोठी होते आणि त्याला आता त्याची साथ लाभली अप्रतिम. आता आरजे जगदीश अलग थांबवतोय आणि आणखीन एक दोन बोलक्या प्रतिक्रियांकडे आरजे जगदीश वळतोय. पुढची प्रतिक्रिया आपल्याला पाठवले अलगकार अंजली वेंगुर्लेकर अंजू या टोपण नावाने रत्नागिरी येथून. नमस्कार, आज अलगची झलकचा 200वा प्रयोग सादर झाला आणि माझी अलग त्याचा एक भाग होती हे पाहून मन भरून आलं. अलग लेखन बघायला गेलं तर तसं थोडं कठीणच, कारण मोजक्या शब्दात आपल्याला भावना मांडायच्या असतात, पण आम्ही मांडलेल्या भावना तुम्ही इतक्या सुंदररित्या प्रेक्षकांपर्यंत पोहोचवता की ती अलग एक सुंदर बोध देऊन जाते. आजच्या अलग देखील अनेक अलग इतक्या सुंदररित्या आपण समजावून सांगितल्या की काय बोलू हेच कळत नाही. आज मयुरेश्वरांनी सुद्धा किती छान मार्गदर्शन केलं. एक सांगू का, आम्ही अलगकार फक्त अलग लिहितो, पण तीच अलग तुम्ही इतकी भावना ओतून मांडता की समोरचा त्या अलग विश्वात रमून जातो. आज माझी अलग तुम्ही सादर करत असताना माझ्याच डोळ्यात पाणी आलं. अलगची झलकच अशी अविरत चालत राहावं हीच बाप्पाचरणी प्रार्थना. अलगकार आपली अलगकार अंजली वेंगुर्लेकर अंजू रत्नागिरी. अलगकार अंजली, तुमच्या डोळ्यात पाणी आलं याचा अर्थ अलग तुमच्या हृदयापर्यंत पोचली, मनापर्यंत पोचली, मेंदूला तुमच्याच अलगने पुन्हा एकदा नवा प्रवास घडवला. वा, तुम्ही रडावं म्हणून मी वा म्हणत नाहीये. मला त्या ठिकाणी तुम्ही उत्तम सादरकर्ते म्हणालात, पण मला असं वाटतं तुम्ही सगळे उत्तम लेखक आहात. खूप छान लिहिता आणि तुम्ही छान लिहिता म्हणून आरजे जगदीश फक्त ते छान सादर करतो आणि त्या अलकला एक प्रकारचा भाव देण्याचा किंवा त्या अलग मधून एक प्रकारे व्यक्त होण्याचा तुमचा प्रयत्न तुमच्या समोर पुन्हा मांडत असतो. आता खरं म्हणजे दोघांचंही पुढचं दोघांचंही मत घ्यायला पाहिजे, प्रतिक्रिया घ्यायला पाहिजे, पण तरीही मी स्त्री दाक्षिण्य स्वभाव लक्षात घेऊन अलंकार सौ शैलजा महेंद्र वनगे पिंपळे सौदागर यांची प्रतिक्रिया घेतो. नमस्कार जगदीश सर, सर्वप्रथम आपल्या अलकची झलक कार्यक्रम 200 पल्ला पार केल्याबद्दल तुमचे आणि सर्व अलंकार सहकाऱ्यांचे मनपूर्वक अभिनंदन आणि पुणेरी आवाजचे खूप खूप धन्यवाद. दिनांक 26 एप्रिल 2026 रोजी सादर करण्यात आलेल्या प्रयोग क्रमांक 200 मधील सर्वच अलक सुंदर होत्या. अलंकार श्री मनादे यांचे मनोगत फारच सुंदर होते. माझ्या अलकचे विश्लेषण अगदी योग्य शब्दात करून तुम्ही माझ्या अलक श्रोत्यांपर्यंत पोहोचवलीत, खूप खूप धन्यवाद सर. माझ्या अलकला मानाचा मुद्रा देऊन गौरवण्यात आले त्याबद्दल खूप आनंद झाला. खूप छान, खूप खूप धन्यवाद सर. आपली अलंकार सौ शैलजा महेंद्र वनगे. अलकप्रेमी रसिक श्रोते हो, खरंच मी धन्य झालो तुमच्या सगळ्यांच्या प्रतिक्रिया ऐकून, प्रतिक्रिया वाचून. अशाच प्रतिक्रिया देत चला. अलंकार शैलजा, अलंकार महेंद्र यांना सुद्धा सांगा त्यांची प्रतिक्रिया पोचली, मनपूर्वक धन्यवाद. भेटू पुढच्या आठवड्यात नवीन अलक घेऊन. तोपर्यंत ऐकत राहा पुणेरी आवाज आनंद.

जनगणनेच्या पहिल्या टप्प्यात हाउस लिस्टिंग आणि हाउसिंग सेन्सर्स म्हणजे आपल्या आवाजाची गणना होईल. तुमच्या सहभागाने हे यशस्वी करूया. प्रत्येक व्यक्ती जोडली गेले पाहिजे, प्रत्येक घर जोडले गेले पाहिजे आणि देशाने पुढे गेले पाहिजे. जनगणना 2027 आपली आहे. जनगणना आपली आहे.

0: आवाज
1: सामाजिक व सांस्कृतिक माहिती देणारे आपले झकास रेडिओ स्टेशन
0: पुणेरी आवाज
1: ऐकत रहा 107.8 FM
0: आनंदी रहा आणि आनंद लुटा.

नमस्कार, आपण ऐकत आहात रेडिओ पुणेरी आवाज 107.8 FM. मी स्मिता जयकर, आनंदी रहा, आनंद वाटा.

नमस्ते, मी शैला भिसे स्वागत करते तुमच्या लाडक्या कार्यक्रमात रंग नवे. आजचा माझा विषय आहे निश्चयात विषय. मंडळींनो, तुम्हाला एक महाभारतातली घटना माहीत आहे ज्यामध्ये श्री कृष्ण शांतीदूत बनून कौरवांकडे जातो आणि शांतीचा प्रस्ताव ठेवतो. इंद्रप्रस्थ पांडवांना परत करा किंवा 5 गावं तरी द्या. पण दुर्योधन हा प्रस्ताव उडवून लावतो आणि म्हणतो, 5 गावं तर सोडा, मी पांडवांना सुईच्या टोका एवढी भूमीही देणार नाही. दुर्योधनाच्या ह्या दुराग्राही हट्टामुळे शांतीवार्ता विफल झाली, युद्ध अटळ झाले. कौरव पांडव सेना युद्धासाठी सज्ज झाल्या. युधिष्ठराने पितामह भीष्मांकडे जाऊन आशीर्वाद घेतला तेव्हा त्यांनी त्याला विजयी भव हे वरदान दिले. हे पाहून दुर्योधन पितामहांना म्हणतो, तुम्ही युद्ध तर करताय माझ्याकडून, मात्र विजयाचे वरदान पांडवांना देताय. तेव्हा भीष्म म्हणाले, अरे, तूही युधिष्ठिरला नमस्कार केला असता तर ज्येष्ठ असल्याने त्याने तुलाही विजयाचेच वरदान दिले असते. परंतु संशयग्रस्त दुर्बुद्धीमुळे दुर्योधनाने त्यांचे ऐकले नाही. युधिष्ठिराने विनम्रतेने शत्रुपक्षास नमवले व युद्ध सुरू व्हायच्या आधीच विजय निश्चित केला. हे सर्वांना माहीत आहे की पांडवांनी महाभारताचे महायुद्ध जिंकले व कौरव हारले. कारण पांडव दृढ निश्चय प्रीत बुद्धी होते, तर कौरव संशयी विपरीत बुद्धी होते. म्हटले जाते ना, दृढ निश्चयात्मक प्रीत बुद्धी विजयंती व विनाश काले विपरीत बुद्धी विनश्यंती. आपल्याला माहीतच आहे, युद्धासाठी निघालेल्या महावीराची आरती करून मस्तकी विजयाचा तिलक देतात. मातपिता व गुरुजन विजयशीचे वरदान ही देतात. कारण वरदानातच विजयाचे सामर्थ्य शक्ती व गुप्त रहस्य

सामावलेले असते. योद्ध्याचे एकमेव लक्ष असते विजय. पराक्रमी योद्ध्यासाठी महाभारताचे रणांगण असो की खेळाडूसाठी खेळाचे क्रीडांगण, विद्यार्थ्यांसाठी विद्येचे प्रांगण असो की साधक तपस्वीसाठी आश्रमाचे अंगण, कोणत्याही कार्यक्षेत्रात संघर्ष करणारा, मग तो योद्धा, खेळाडू, विद्यार्थी किंवा साधक असो, प्रत्येक जण यशाची कामना करतो. मग ते कुरुक्षेत्रातील भीषण युद्ध असो किंवा रात्रंदिवस अंतर मनात चालत असलेले अंतर्द्वंद्व. संत तुकाराम ही म्हणत, रात्रंदिन आम्हा युद्धाचा प्रसंग. व्यवसायाने वाणी असूनही त्यांनी असं कोणतं युद्ध केलं? तर मानवी मनात सत्य असत्यामध्ये होणाऱ्या युद्धाविषयी ते सांगत आहेत. जेव्हा खरे खोटे, धर्म अधर्म व पाप पुण्याच्या पेचात बुद्धी फसते, तेव्हा मनात सद्गुण रूपी पांडव व अवगुण रूपी कौरवांमध्ये भयानक युद्ध होऊ लागते. आणि मग अंतर मनात व बाह्य जगात महाभारतासारख्या स्थिती भासू लागतात. परंतु निश्चयाचा महामेरू बनल्याशिवाय विजयशीचे वरण कसे करता येईल? कारण विजयाचा म्हणजेच यशाचा आधार आहे निश्चय. आणि निश्चयाचे चार मजबूत स्तंभ आहेत. ते म्हणजे स्वकर्तृत्वावर निश्चय, ईश्वरावर निश्चय, एकतेच्या बलावर निश्चय व आपल्या भाग्यावर निश्चय. ह्या गोष्टींवर निश्चय पाहिजे. ज्याप्रमाणे चार चाकी गाडीच्या एकाही चाकाच्या टायरची हवा निघाली तर गाडी लक्ष्यापर्यंत पोहोचू शकत नाही, असच स्वकर्तृत्वावर निश्चय, ईश्वरावर निश्चय, संघटन शक्तीवर निश्चय, आपल्या भाग्यावर निश्चय, ह्या चार घटकांपैकी एकाही घटकामध्ये निश्चयात कमी आली तर विजयाची कामना करणे निष्फळ ठरते. कारण विजय रथाची हीच चार चाक विजयश्रीच्या लक्षापर्यंत पोहोचवू शकतात. तर कळालं ना, आपल्याकडे पाहिजे चार गोष्टींवर निश्चय: स्वतःवर, ईश्वरावर, संघटन शक्तीवर आणि आपल्या स्वतःच्या भाग्यावर. तर मी घेते इथे एक छोटासा ब्रेक. कुठेही जाऊ नका,

0: नमस्कार, आप उन्हें कहता है रेडियो पुनीरी आवाज 107.8 एफएम। खुश रहो, खुशियां बांटो।
1: ब्रेक नंतर पुन्हा एकदा स्वागत करते। तर मित्रांनो, आपण बघत होतो विजयाचा आधार आहे निश्चय आणि निश्चयाचे चार स्तंभ आहेत। तर आपण पाहतो की मानव मन हे नेहमीच यशाच्या पाठीमागे धावत असतं, पण कधी कधी अपयशाच्या भीतीने माणूस गांगरून जातो। तेव्हा मनात शंका कुशंकांनी काहूर माजते व माणूस उगीच मनोमन चिंता करत बसतो। माहित नाही केलेल्या कामाचे चीज होईल की नाही, प्रयत्नांना यश येणार की नाही, चांगल्या कर्माचे फळ मिळणार की नाही, अशा निरर्थक चिंतेने स्वतःवरचा विश्वास गमावून बसतो। कर्म योग्य असूनही मन साशंकित होते। मन जिथे संशय व्याप्त असेल तिथे कार्याची सांगता सफलतापूर्ण कशी बरं होणार? कार्याच्या सफलतेसाठी सर्वात आधी विश्वास पाहिजे स्वकर्मावर, सर्वप्रथम निश्चय हवा स्वकर्तृत्वावर। स्वकर्तृत्वावर निश्चय असेल तरच हिमालयाचे गौरी शिखर गाठू शकतो। स्वतःच्या कार्यावर ठाम विश्वास असला पाहिजे। ही सांगणारी मी एक गोष्ट तुम्हाला सांगते। एका राज्यात भयानक दुष्काळ पडला। नगरवासी इंद्राच्या प्रसन्नतेसाठी यज्ञ करायला निघाले। एक बालक त्यांना म्हणाला, तुम्ही कुठे जाताय? लोक म्हणाले, आम्ही यज्ञ करायला निघालो। बालक म्हणाला, त्याने काय होईल? लोक म्हणाले, त्याने इंद्र प्रसन्न होऊन पाऊस पाडेल। मग तो बालक छत्री घेऊन सर्वांसोबत निघाला। लोकांनी त्याला विचारले, आकाश निरभ्र असूनही छत्री का घेतलीस? तेव्हा निश्चयपूर्वक तो म्हणाला, यज्ञाने प्रसन्न होऊन इंद्र पाऊस नाही का पाडणार? त्याच्या उत्तरावर सर्व हसू लागले। यज्ञ करून सर्व परतले व मुलाच्या हातात छत्री पाहून त्याची थट्टा केली, कारण पावसाचे कुठेही चिन्ह नव्हते। परंतु अचानक आभाळ ढगांनी भरले व मुसळधार पाऊस पडू लागला। बालकाच्या निर्मळ निश्चयावर प्रसन्न होऊन इंद्राने वर्षा केली। बालक विजय युद्धासम रुबाबाने छत्री घेऊन चालत होता, मात्र लोकांचा भिजलेला व लाजलेला चेहरा पाहण्यासारखा होता। म्हणजेच काय? लक्ष प्राप्तीसाठी जेवढा आत्मविश्वास प्रबल हवा, तेवढाच सर्व शक्तिवान ईश्वराच्या अगाध सामर्थ्यावरही प्रचंड निश्चय हवा। कारण जेव्हा स्वशक्ती अपुरी पडते तेव्हा परमात्मा शक्तीच कामी येते।

म्हणजेच काय, तर आप स्वतःवरही विश्वास ठेवा आणि परमात्म्यावरही विश्वास ठेवा. जसे विराट दर्शन झाल्यावर माझा साथी सारथी साधारण नसून सर्व समर्थ आहे हा दृढ निश्चय झाल्यानेच अर्जुन युद्ध जिंकू शकला. योग्य मार्गदर्शनाशिवाय महावीराची शक्ती ही निकामी ठरते. प्रयत्नांना योग्य दिशा देऊन विजयाची वाट दाखवणारा पथ प्रदर्शक ठरतो. तसंच ईश्वराला सुद्धा आपला पथ प्रदर्शक बनवा. त्याच्यासाठी मी तुम्हाला एक गोष्ट सांगते. एकदा एक गिर्यारोहक मुलगा पर्वतावर चढत होता. तेवढ्यात अंधार होऊ लागला आणि अचानक त्याचा पाय घसरला व तो तीव्र वेगाने खोल दरीत मृत्यूच्या मुखाकडे जाऊ लागला. अचानक त्याचा हात एका वृक्षाच्या फांदीला लागला. त्याने फांदी घट्ट पकडून ठेवली व जीवन मृत्यूच्या संघर्षात देवाला विनवू लागला, हे परमेश्वरा मला वाचव. तेव्हा आकाशवाणी झाली, हे वत्स पकडलेली फांदी सोडून दे. ईश्वरीय वाणी ऐकूनही त्यावर तो विश्वास करू शकला नाही. त्याने रात्रभर झाडाची फांदी तशीच पकडून ठेवली. परंतु काय आश्चर्य, सूर्योदय झाल्यावर लोकांनी जमिनीपासून फक्त एका फुटावर फांदीला पकडलेल्या त्या मुलाचे झाडावर लोंबकळलेले प्रेत पाहिले. क्षणभर आकाशवाणीवर विश्वास ठेवून जर त्याने परमात्मा संदेश ऐकला असता व फांदी सोडली असती तर त्याला जीवनदान मिळाले असते, कारण तो जमिनीपासून फक्त फुटभर दूर होता. वेळोवेळी परमात्मा संकटग्रस्तांना विविध माध्यमांद्वारे सुटकेचा मार्ग दाखवतो, परंतु त्यावर विश्वास नसल्याने लाभ होत नाही. आता इथे घेऊ एक छोटासा ब्रेक.

0: नमस्कार, आपने ऐकत आहेत रेडिओ पुणेरी आवाज 107.8 FM। खुश रहो, खुशियां बांटो।
1: ब्रेक नंतर पुन्हा एकदा स्वागत करते। आपण पाहत होतो विजयासाठी निश्चय आवश्यक आहे, त्यासाठी हवाय स्वकर्तृत्वावर निश्चय, ईश्वरावर निश्चय। आता आपण पाहणार आहोत संघटन शक्तीवर निश्चय। बघा, जिथे स्वतःचे बळ कमी पडते तिथे सहयोग शक्ती कामी येते। त्याचे उदाहरण म्हणजे 100 कौरवांवर 5 पांडवांची एकता भारी पडली हे तुम्हाला माहित आहे। म्हटलेही जाते एकीचे बळ देते फळ। घरामध्ये मुलांना शिकवणं अवघड असतं, पण शाळेतील पूरक वातावरणात तसेच विद्यार्थ्यांच्या संघाच्या रंगात मुलं सहज शिकतात। भट्टी तस्वीर पक्की होते, सहयोगाच्या बोटाने गोवर्धन पर्वत उचलता येतो। संघटित रूपाने केलेल्या कार्यात कमी शक्ती खर्च करूनही उत्तम परिणाम मिळतात। कुटुंबाची किंवा सामूहिक संघटन शक्ती चमत्कार करते। वीर कुळात जन्मलेल्या व्यक्तीच्या संस्कारात जन्मजात साहस व रक्तात वीरता असते। गरज असते त्यास जागे करायचे। पूर्वजांच्या शौर्य गाथा ऐकल्याने मनात स्वाभिमान जागा होतो व शक्तीचा संचार होतो। हारलेली बाजी ही जिंकता येते अशीच एक घटना सांगते। एका राजाने राज्यात कोण पहलवान आहे हे जाणण्यासाठी स्पर्धा आयोजित केली। स्पर्धेची अट होती की जो हातोड्याच्या एका घावात दगडाचे दोन तुकडे करेल तोच पहलवान ठरेल। स्पर्धेत अनेकांनी दगड फोडायचा प्रयत्न केला, पण कुणीच यशस्वी झाले नाही। तेव्हा राजाला एक युवक म्हणाला, मला ही संधी द्या। त्याच्या दुर्बल शरीराकडे बघून राजा म्हणाला, तू काय तोडणार हा दगड? तेव्हा तो म्हणाला, तुमच्या अटीप्रमाणे माझी ही अट आहे की माझ्या सोबत एक व्यक्ती राहील। राजाने अट कबूल केली। युवकाच्या कानात त्याच्या मित्राने काहीतरी सांगितले व त्याने हातोड्याच्या एका घावात दगडाचे दोन तुकडे केले। राजाने त्याचे कौतुक करून दगड फोडायचे रहस्य विचारले। तेव्हा तो म्हणाला, माझ्या मित्राने माझ्या पूर्वजांची शौर्य गाथा ऐकून मनातली सुप्त शक्ती जागृत केली। मनाच्या शक्तीने तनात ही अमाप शक्तीचा संचार झाला व मी एका घावा दगड फोडू शकलो। बघितलं एकतेचे बळ, म्हणतात ना एक से भले दो। आता आपण पाहणार आहोत चौथा घटक म्हणजे भाग्यावर निश्चय। बघा, एका नाण्याच्या दोन बाजू असतात, तसंच ह्या कलयुगी जीवनरूपी नाण्याचे पण एक बाजू जी आहे ती 3/4 सुख व दुसरी बाजू आहे 1/4 दुःख। हेच विधीचे विधान आहे। सुख दुःख, निंदा स्तुती, हानी लाभ, जय पराजय हे दोन्ही पक्ष जरी विरोधी वाटले तरी कर्मगतीच्या नियमाचे पूरक घटक आहेत। कारण दुःखाविना सदैव लाभणारे सुख व निंदेविना सतत होणारी स्तुती पतनाकडे नेते। नुकसानाविना होणाऱ्या नफ्याची व पराजयाविना सहजतेने झालेल्या विजयाची किंमत नसते। भूकेविना भोजनाचा स्वाद व जागरणाशिवाय गाढ झोप येत नाही। अमावस्यामुळेच पौर्णिमेला महत्व असते। निसर्ग नियमाप्रमाणे एका मागोमाग येणाऱ्या व जाणाऱ्या ऋतूंसारखे सुखानंतर दुःख व पुन्हा सुख आणि विजयानंतर पराजय व पुन्हा विजय होतो। नियतीच्या ह्या नियमावर अटळ विश्वास असला तर दृष्टिकोन सकारात्मक होतो व अपयशात नैराश्य येत नाही। त्यामुळे विरोधी परिस्थितींनाही तोंड देता येते। आयुष्यात घडणाऱ्या प्रत्येक घटनेत कोणते ना कोणते यशाचे गुप्त रहस्य दडलेले असते हेच सांगणारा एक प्रसंग मी सांगत आहे। एकदा कोळी समुद्रात मासेमारीसाठी निघाले. अचानक समुद्रात वादळ उठले. कोळी सुखरूप परत्यावेत म्हणून नातेवाईक समुद्राकाठी ईश्वराची प्रार्थना करू लागले. रात्र ही झाली. अचानक एका झोपडीला आग लागली. झोपडीची मालकीण तिथे धावत पळत पोहोचली, पण मदत न मिळाल्याने झोपडी जळून राख झाली. पहाट होताच नावाही दिसू लागल्या. काठावर कोळी येतास नातेवाईक प्रेमाने भेटू लागले. जळालेल्या झोपडीची मालकीणही आपल्या पतीला भेटली. तिच्या डोळ्यात पाणी पाहून त्याने विचारले, मला पाहून तू खुश का नाहीस? तेव्हा ती म्हणाली, तुम्ही आल्याचा आनंद कसा वर्णू, पण दुर्दैव तुमचं स्वागत कुठे करू. एक मात्र झोपडी होती तीही आगीत जळाली. तेव्हा पती हसत म्हणाला, देवाचे खूप खूप आभार. जर झोपडी जळाली नसती तर किनारा दिसला नसता, कारण झोपडीच्या ज्वालानेच किनारा दाखवला. देवाची कृपा झाली तर झोपडी ऐवजी महालही मिळेल. तात्पर्य काय? आयुष्यात घडणाऱ्या प्रत्येक गोष्टीत कोणते ना कोणते यशाचे गुप्त रहस्य दडलेले असते. म्हणून मंडळीनो, जीवनात कधीही निराश होऊ नका. सदैव सकारात्मक चिंतन करा, म्हणजे विजय प्राप्त होईल. तर इथे घेते मी विश्रांती. पुन्हा भेटूया.

जनगणनेच्या पहिल्या टप्प्यात हाउस लिस्टिंग आणि हाउसिंग सेन्सर्स म्हणजे आपल्या आवाजाची गणना होईल. तुमच्या सहभागाने हे यशस्वी करूया. प्रत्येक व्यक्ती जोडली गेले पाहिजे, प्रत्येक घर जोडले गेले पाहिजे आणि देशाने पुढे गेले पाहिजे. जनगणना 2027 आपली आहे. जनगणना आपली आहे.

जनगणनेच्या पहिल्या टप्प्यात हाउस लिस्टिंग आणि हाउसिंग सेन्सस म्हणजे आपल्या आवाजाची गणना होईल. तुमच्या सहभागाने हे यशस्वी करूया. प्रत्येक व्यक्ती जोडली गेले पाहिजे, प्रत्येक घर जोडले गेले पाहिजे आणि देशाने पुढे गेले पाहिजे. जनगणना 2027 आपली आहे. जनगणना आपली.

जनगणनेच्या पहिल्या टप्प्यात हाऊस लिस्टिंग आणि हाऊसिंग सेन्सस म्हणजे आपल्या आवाजाची गणना होईल. तुमच्या सहभागाने हे यशस्वी करूया. प्रत्येक व्यक्ती जोडली गेले पाहिजे, प्रत्येक घर जोडले गेले पाहिजे आणि देशाने पुढे गेले पाहिजे. जनगणना 2027 आपली आहे. जनगणना आपली आहे.

0: पावसाच्या थेंबात दडलेलं जुनं प्रेम, आठवणींचा ओलावा. कधी कधी विरहातलं मौन सुद्धा गाण्यापेक्षा जास्त बोलत.
1: अश्विनी
0: जीवन म्हणजे चालत राहणं, गाणं, हसणं आणि स्वप्न पाहणं.
2: वाऱ्यावरती गंध पसरला ना ते मनाचे.
0: आईचा आवाज म्हणजे मनाला शांती मिळवण्याचं संगीत. या सगळ्यांची सांगड कुठे बर घातली जाते? आपल्याच पुणेरी आवाज 107.8 FM वर. आनंदी रहा, आनंद लुटा.

जनगणनेच्या पहिल्या टप्प्यात हाऊस लिस्टिंग आणि हाऊसिंग सेन्सस म्हणजे आपल्या आवाजाची गणना होईल. तुमच्या सहभागाने हे यशस्वी करूया. प्रत्येक व्यक्ती जोडली गेले पाहिजे, प्रत्येक घर जोडले गेले पाहिजे आणि देशाने पुढे गेले पाहिजे. जनगणना 2027 आपली आहे. जनगणना आपली आहे.

0: आवाज ऐकण्यासाठे कर्ण आतुर झाले, पुणेरी आवाज ऐकण्यासाठे कर्ण आतुर झाले.
1: रेडिओ पुणेरी आवाज 107.8 FM. आनंदी रहा, आनंद लुटा.